ಮಗ ಸಗ ಹಬದ ಬದಗಿದ

हॅलो हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरशी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरशी कोमल. वेळ आहे सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आजच्या आपल्या या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. येस, आणि फायनली मंडे आलेला आहे आणि अर्थात कामांना सुरुवात झालेली आहे. बरेच जण छान विकेंड एन्जॉय करून आता पुन्हा एकदा कामावरती जायला सज्ज झालेले असेल आणि इतका छान विकेंड गेल्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी तीच ट्रेनची गडबड, ते ट्रॅफिकचं टेन्शन आणि त्या सगळ्या मीटिंग्स आणि या सगळ्या गोष्टींचं टेन्शन न घेता थोडासा मूड तुमचा कूल करायला मी आरजे कोमल सज्ज झालेले आहे. चला तर मग आपल्या आजच्या सेगमेंटला सुरुवात करूयात. आणि आपला सेगमेंट अर्थात आजचा दिनविशेष, यामध्ये आज आपण पाहणार आहोत की आज अर्थात 18 मेच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या. तर आज आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी डे अर्थात आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस. त्याचबरोबर आज आहे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस सुद्धा. तर आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या याकडे आपण एक छान कटाक्ष टाकणार आहोत. तर आजच्याच दिवशी 1498 वास्को द गामा भारतातील कालिकत बंदरावर आला. आजच्याच दिवशी 1804 नेपोलियन बोनाफार्ट फ्रान्सचा सम्राट झाला. आजच्याच दिवशी 1912 पुंडलिक हा संपूर्ण भारतात बनलेला मुकपट प्रदर्शित झाला. 1938 प्रभातचा गोपाळकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा मुंबई येथे प्रदर्शित झाला. 1940 प्रभातचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच दिवशी मुंबई व पुणे या ठिकाणी प्रदर्शित झाला. 1972 दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1974 भारताने पोखरण 1 परमाणू परीक्षण केले. 1990 फ्रान्सच्या TGV रेल्वेने 515.3 किलोमीटर ताशी वेगाने नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. आजच्याच दिवशी 1991 हेलन शर्मन रशियाच्या सोयझूमध्ये अंतराळात चालणारी पहिली ब्रिटिश महिला ठरणे. 1995 स्थानिक ठिकाणचे 5,000 रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला. 1995 अलेन जुपे फ्रान्सचे पंतप्रधान झाले. 1998 पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. 2009 श्रीलंकेच्या सरकारने LTTEचा पराभव केला. जवळजवळ 26 वर्षांचे हे युद्ध संपवले. तर आजच्याच दिवशी पर्शियन तत्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, कवी ओमर खय्याम यांचा जन्म 1848 झाला. ब्रिटिश गणितज्ञ, तत्वज्ञ आणि इतिहासकार ब्रेटार्ट रसेल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1872 झाला. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते नेते पुरुषोत्तम कागुळकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1913 झाला. अर्थात पोप जॉन पॉल दुसरा यांचा जन्म आजच्याच दिवशी 1920 झाला. भारताचे 11वे पंतप्रधान HD देवगौडा यांचा जन्म आजच्याच दिवशी 1933 झाला. माइनक्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक जेन्स बर्गेस्टन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1979 झाला. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1988 झाला. बोन बॉन व्हिस्कीचे निर्माते एलिया क्रेग यांचा जन्म आजच्याच दिवशी 1808 झाला. मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1846 झालं. तर आजच्या दिवशी कोणत्या महान व्यक्तींचं निधन झालं होतं किंवा आज कोणाचा स्मृतिदिन आहे याविषयी एक नजर टाकूयात. वनस्पती शास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचं निधन आजच्याच दिवशी 1966 झालं. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री कलाकार यांचं निधन अर्थात त्यांचं नाव आहे कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचं निधन आजच्याच दिवशी 1997 झालं. पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचं निधन आजच्याच दिवशी 1999 झालं. LTTEचे संस्थापक वेलुपल्ली प्रभाकरण यांचं निधन आजच्याच दिवशी 2009 झालं.

होणे हे अशक्यच आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन हा खगोलशास्त्र उत्साही आणि व्यावसायिकांसाठी त्यांचे ज्ञान आणि बाह्य अवकाशांबद्दलचे प्रेम सामान्य लोकांबाबत लोकांसोबत वाटण्याचा एक मार्ग आहे. अंतराळात स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी त्यांची आवडीला प्रेरणा देणारा आणि त्यांचे ज्ञान वाढवण्याचा हा एक मार्ग आहे. स्पेसबद्दल विशेषत उत्साही असलेल्यांसाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की हा दिवस वर्षातून दोनदा साजरा केला जातो. वसंत ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये होणारे बदलणारे नक्षत्र आणि अंतराळात वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी हा दिवस आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस सुद्धा आज आहे. आपल्या जगातील काही ठिकाणी संग्रहालयांपेक्षा अधिक शैक्षणिक आहेत. शेवटी आपल्या पूर्वजांबद्दल इतक्या कथा सांगणाऱ्या वास्तविक इतिहासाचे इतके तुकडे पाहण्याची आशा आपण कुठे धरून ठेवू शकतो. प्रागैतिहासिक बालांपासून ते इजिप्शियन ममींपर्यंत, प्राचीन ग्रीक शिल्पांपासून मध्ययुगीन चिलखतांपर्यंत आणि पहिल्या रेडिओपासून ते विश्वयुद्ध एक दरम्यान युद्धात वापरल्या गेलेल्या पहिल्या विमानांपर्यंत संग्रहालयात हे सर्व काही आहे. दुर्दैवाने असे लाखो लोक आहेत ज्यांना संग्रहालयात थेट प्रवेश आहे आणि काहींनी त्यांना कधी भेटही दिलेली नाहीये. याची अनेक संभाव्य कारणं आहेत, संभाव्य कारणं आहेत. कदाचित त्यांना असं वाटतं की फक्त जुन्या गोष्टींकडे पाहणं कंटाळवाणं असेल, किंवा कदाचित त्यांना हे माहीतही नसेल की पूर्वीचे जग किती वेगळे होते आणि त्यात रस घेण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. संग्रहालय ऑफर करणाऱ्या मूर्त ज्ञानांच्या अविश्वसनीय रकमेचा लाभ न घेण्याचे कारण काही असो आणि वयाची पर्वा न करता आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन ही सर्वात आकर्षक स्वरूपात शिक्षणात गुंतवणूक करण्याची वेळ आहे. आजकाल आपल्या एखाद्या गोष्टीचे उत्तर शोधण्याची आवश्यकता असल्यास आपण निश्चितपणे ऑनलाईन उडी मारू शकतो आणि ते बरोबर मिळवू शकतो. ठीक आहे, होय, परंतु तुम्हाला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की तुम्हाला मिळालेले उत्तर यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवलेले उत्तर हे कधीही चांगले. तर श्रोते हो, आज आहेत हे दोन महत्वाचे दिवस. आज आहे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ दिवस आणि त्याचबरोबर आज आहे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. तर या होत्या आजच्या काही महत्वाच्या घडामोडी आणि याच नोटवरती आपण एक छोटस सुंदरस बहारस बहारदाराचं एक खूप सुंदर गाणं ऐकणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. अजय अतुल यांचं हे गाणं आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं यातलं हे एक मराठी गाणं. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात मुंबई लोकल विथ आरजे कोमल. या सेगमेंटमध्ये आरजे कोमलला तर अर्थात वेळ आहे सकाळचे 9:12 झालेली आहेत आणि या सेगमेंटमध्ये आपण पुढे वळूयात आणि श्रोत्यांच्या कविता यामध्ये मला असं वाटतं मी कांचन ओझे यांच्या बऱ्याच कविता किंवा गझला तुम्हाला याही अगोदर ऐकवलेल्या आहेत. तर त्यातलीच आज एक खूप सुंदर त्यांचं लिखाण आहे जे मला प्रचंड आवडलं आणि त्याचं शीर्षक आहे पदर. अनंत वर्ष तिने माथ्यावरती जपला होता,
1: अर्थात
0: पदराविषयी त्या लिहितायत. अनंत वर्ष तिने माथ्यावरती जपला होता, त्या पदरा आड एक मोहक चंद्र लपला होता. त्या पदराचा शेव होता चिंब भिजलेला, त्या पदराचा शेव होता चिंब भिजलेला, कपाळीचा घाम तिने तिथेच टिपला होता. उघड्या माळावरी चालते अनवाणी पायांनी, उघड्या माळावरी चालते अनवाणी पायांनी, माथ्यावरती सूर्य पहा हो किती तापला होता, माथ्यावरती सूर्य पहा हो किती तापला होता. कष्ट करी ती वाहुणी ओझे रोजदारीवरी, कष्ट करी ती वाहुणी ओझे रोजदारीवरी, उन्हा तानामध्ये सारा देह रापला होता, उन्हा तानामध्ये सारा देह रापला होता. उसंत मिळता पदराखाली घेई तांडुल्याला, उसंत मिळता पदराखाली घेई तांडुल्याला, क्षुधा क्षमवित शांतपणाने तोही झोपला होता, क्षुधा क्षमवित शांतपणाने तोही झोपला होता. अर्धी भाकर खाऊन पाणी पिऊन उठली ती, अर्धी भाकर खाऊन पाणी पिऊन उठली ती, विश्रांतीचा वेळही आता तिचा संपला होता, विश्रांतीचा वेळही आता तिचा संपला होता. आत्मसुखाचा विचार आता तिचा थांबला होता, आत्मसुखाचा विचार आता तिचा थांबला होता, पदरामधल्या ताण्यासाठी देह झुंपला होता, पदरामधल्या ताण्यासाठी देह झुंपला होता. खूप खूप म्हणायला लागेल असं हे इतकं सुंदर लिखाण कांचन ओझे यांचं आहे आणि मी त्याही अगोदर त्यांचं बरंच लिखाण ऐकलं आणि तुम्हालाही ऐकवलं आणि खूप सुंदर आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाचा एक खूप मोठा अर्थ दडलेला असतो आणि हेच त्या सांगून देण्याचा प्रयत्न करत असतात. श्रोते हो, ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा आणि तुमच्यात जर काही अशा फरमाईशी असतील किंवा तुम्हाला काय ऐकायला आवडेल तेही आम्हाला कळवत चला. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते आमचा संपर्क क्रमांक 9167993999. बरं, आचार्य 90FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90FM अर्थात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि अर्थात युट्यूब सगळीकडे फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या रिसेंट अपडेट्स कळत राहतील. आणि याच नोटवरती मी पुन्हा एकदा एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेते. मुंबई पुणे मुंबई 3 मधलं हे खूप सुंदरसं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी, अर्थात ही जी जोडी आहे ती आपल्या सगळ्यांची आवडती जोडी आहे, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे, अर्थात तुला पाहता. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल. या सेगमेंटमध्ये आपण पुढे वळूयात आणि अर्थात फिटनेस मंत्र. आजच्या फिटनेस मंत्रामध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची टिप्स सांगणार आहे. बेसिकली काय होतंय की खूप जास्त गरम आहे, गर्मी खूप वाढलेली आहे, उन्हाळा कडक सुरू आहे आणि यामध्ये आपल्याला काय होतं की जरासं बाहेरून आलो किंवा आपण थोडंसं धावपळ केली बाहेर गेलो की आपण काय करतो, थंड पाणी घेतो आणि गार पाणी आपण पितो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पण उन्हाळ्यामध्ये फ्रीजपेक्षाही आपण जर माठातलं पाणी रेफर केलं तर काय होऊ शकतं याविषयी जाणून घेऊयात. तर उन्हाळ्यात सतत गार पाणी पिऊ नका, त्याने काय होतं हेही आपण पाहणार आहोत. उन्हाळा सुरू झाला की अनेक जण फ्रीजमधलं अगदी थंडगार पाणी पिण्याकडे वळतात. बाहेरून घामाघूम होऊन आल्यानंतर गार पाणी प्यायलं की लगेच बरं वाटतं, शरीराला थंडावा मिळतो. पण सतत अतिथंड पाणी पिणं हे शरीरासाठी चांगलं नाही. विशेषतः लहान मुलांना वारंवार गार पाणी देणं काही वेळा त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे अनेक तज्ज्ञ उन्हाळ्यातील माठातील पाणी पिण्याचा जो आहे तो सल्ला देतात. अतिशय थंड पाणी प्यायल्याने काही लोकांना घसा दुखणे, खवखव किंवा सर्दीसारखा त्रास वाढू शकतो. विशेषतः बाहेरच्या कडक उन्हातून लगेच येऊन बर्फासारखं गार पाणी प्यायला तर शरीराला अचानक शरीराचं तापमान बदलल्याचा जो आहे तो धक्का बसू शकतो. काहींना यामुळे डोकेदुखी किंवा घशात अस्वस्थता जाणवते. थंड पाणी काही वेळा पचनक्रियेला मंद करू शकतं. जेवल्यानंतर लगेच खूप गार पाणी प्यायलास अनेकांना पोट फुगल्यासारखं किंवा जड वाटू शकतं. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आणि विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची प्रतिकार शक्ती अजून विकसित होत असते त्यामुळे सतत फ्रीजमधील पाणी प्यायल्याने काही मुलांना वारंवार सर्दी, खोकला किंवा घशाचा त्रास होऊ शकतो. खेळून आल्यानंतर लगेच बर्फाचं पाणी दिल्यास घशावर ताण येऊ शकतो. त्यामुळे मुलांना खूप गार पाणी देण्याऐवजी साधं किंवा माठातील थंडसर पाणी देणं अधिक योग्य मानलं जातं. माठातील पाणी हे नैसर्गिक पद्धतीने थंड होतं त्यामुळे त्याचा थंडावा शरीराला सौम्य वाटतो. मातीच्या माठामुळे पाण्याला एक वेगळी नैसर्गिक चवई येते. माठातील पाणी अतिशय थंड नसल्याने घशाला त्रास होण्याची शक्यता कमी असते. तसंच उन्हाळ्यात शरीरातील शांत आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी माठातील पाणी अनेक घरांमध्ये आजही पसंत केलं जातं. पूर्वीच्या काळी जवळपास प्रत्येक घरामध्ये माठ असायचा. आज फ्रीजचा वापर वाढत असला तरी माठातील पाणी हे आरोग्यासाठी अधिक संतुलित पर्याय मानला जातो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा वारंवार घशाचाही त्रास होणाऱ्यांनी अतिथंड पाणी टाळून माठातील पाणी पिण्यावर भर दिल्यास शरीराला जो आहे तो अधिक आराम मिळू शकतो. उन्हाळ्यात शरीराला पाणी पुरेशा प्रमाणात मिळणं महत्वाचं असतं, पण ते कोणत्या स्वरूपात घेतो हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तहान भागवताना सतत बर्फासारखं गार पाणी पिण्यापेक्षा माठातील नैसर्गिक थंड पाण्याचीही सवय लावणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. तर श्रोते हो, जर तुम्हीही ही चूक करत असाल तर ही चूक आत्ताच थांबवा, हे करणं टाळा, कारण हे तुमच्या शरीरासाठी योग्य नाहीये. बरं, याच नोटवरती पुन्हा एकदा आपण एक खूप सुंदरसं गाणं ऐकणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. भेटूयात लगेचच पुढच्या सेगमेंटमध्ये.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि फिटनेस मंत्रामधला आजचा पुढचा मंत्र आहे की बऱ्याच जणांचं असं होतं की बीपी कंट्रोलमध्ये नाहीये, ते सगळेजण गोळ्या घेत आहेत बीपीसाठी. पण त्यासाठी तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनातल्या 5 सवयी जर बदलल्या तर तुमचा बीपी जो आहे तो कंट्रोलमध्ये राहू शकतो. बीपी कंट्रोल करण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत ते आज आपण पाहणार आहोत. सध्याच्या धावपळीच्या जगात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना बीपीचा त्रास होणं ही सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा नियमितपणे औषधं घेऊनही अनेकांचा बीपी जो आहे तो नियंत्रणात येत नाही. अशा वेळी सतत डोकं जड होणं, चक्कर येणे, गरगरणे, छातीत धडधडणे, अस्वस्थता वाटणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. अचानक बीपी वाढल्याने हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. फक्त औषधांवर अवलंबून न राहता आपल्या रोजच्या दिनचर्येतील काही चुकीच्या सवयी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या रोजच्या जीवनशैलीत कोणते बदल करायला हवेत ते आपण पाहूयात. आपल्या रोजच्या जेवणातील मिठाचं प्रमाण जे आहे ते कमी करायचंय. पापड, लोणची, फरसाण, पॅकेज फूड्स जास्त खात असाल तर यात मिठाचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो. सोडियम शरीरात पाणी साठवून ठेवतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. यासाठी मिठाचं प्रमाण जे आहे ते मर्यादित असायला हवं. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, जागरण करणं, कमी झोप घेतल्याने चिडचिड आणि सततचा ताण वाढतो, ज्यामुळे शरीरातील कार्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढतं. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घेतल्याने आणि ध्यान केल्याने हृदय शांत राहते आणि बीपी देखील वाढत नाही. पुढे तुम्ही ऑफिसमध्ये तासनतास जर एका जागी बसत असाल किंवा शारीरिक हालचाल जर करत नसाल तर त्यामुळे वजन वाढतं आणि रक्तवाहिन्या कडक होतात. यासाठी रोज 30 मिनिटं जे आहे ते वेगाने चालायचं आहे. सायक्लिंग, योगासनं केल्याने हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती सुधारू शकते. आपल्यापैकी अनेकांना दिवसभरात भरपूर चहा पिण्याची सवय असते. तसेच मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, यामुळे बीपी अचानक शूट होतं. यासाठी चहा कॉफीचे प्रमाण कमी करायचं आहे. आहारात भरपूर पाणी किंवा नारळ पाणी प्यायचं आहे, ज्याने अस्वस्थता कमी होईल. आहारात पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करायचा आहे. मैद्याचे किंवा तेलकट पदार्थ आहे ते खाणं टाळायचंय. हिरव्या पालेभाज्या, पालक, डाळिंब आणि नारळ पाणी यांचा आहारामध्ये समावेश करायचा आहे. तर श्रोते हो, या अशा सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून तुमचा बीपी जो आहे तो तुम्ही कंट्रोलमध्ये करू शकता आणि तुम्हाला होणारा त्रास आहे तोही कमी करू शकता. याच नोटवरती तुम्ही गाण्याची सुंदर अशी धून ऐकलेलीच आहे. तर हे सुंदरसे गाणं मी तुम्हाला इथे ऐकवणार आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आचार्य 90 FM फॉलो करा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि त्याचबरोबर युट्यूबवरती आचार्य 90 FM फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रिझंट अपडेट्स मिळत राहतील. बरं, जर तुमच्या काही फरमायची असतील तर त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. याच नोटवरती आरजी कोमल इथेच एक छोटासा गाण्याचा ब्रेक येते आणि मग याची ज्या गाण्याची धून तुम्ही ऐकलीत अर्थात बबन चित्रपटातलं साज यो तुझा हे गाणं फक्त तुमच्यासाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या सुंदरशा गाण्यानंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजी कोमल मध्ये. तर आता पुढे वळूयात आणि आपण आलेलो आहोत आपल्या आजच्या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी मंडे, कारण तुमचं कामाची सुरुवात झाली असेल आणि अर्थात ती कामाची सुरुवात थोडीशी पॉझिटिव्हली, थोडीशी छान आणि थोडीशी मस्त करण्यासाठी मी ह्या सेगमेंटमध्ये तुम्ही मला ऐकत होतात. आणि आता आपल्या शेवटचा सेगमेंट बोधकथा आणि आजच्या कथेचं नाव आहे खरे दुःख. एक सोनार होता, त्याच्या दुकानासमोरच एक लोहाराचं दुकान होतं. सोनार जेव्हा काम करत असे तेव्हा सोनाराच्या दुकानात हळूहळू आवाज होत असे, पण जेव्हा लोहार काम करत असे तेव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा काय कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जाऊन पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले, दादा आपले दुःख तर खरे एक समान आहे, दोघांनाही आगीत तापवलं जातं आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय? लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला, अरे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे की तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही, पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो. म्हणजे कुठेतरी लोखंडाच्या कणाला जेव्हा लोखंडाच्याच धातूने ठोकलं जातं तर तेव्हा त्याला काय वाटत असेल हे त्याने त्या सोनाराला सांगितलं, सोन्याच्या कणाला सांगितलं. अर्थात याचं तात्पर्य हेच आहे की आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक असतो. म्हणजे हा माहिती आहे तो मला कालच भेटला आणि त्याने मला काहीतरी त्रास दिलाय, तर ते कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की तो त्याने इतकं आपण हर्ट होणार नाही किंवा आपण जाऊ देत ही गोष्ट काय त्याचा इतका विचार करायचा असा आपण विचार करतो. पण हा जो त्रास ज्या वेळा आपल्याचपैकी काही लोक आपल्याला देतात आणि त्यांच्याकडून जो होणारा त्रास असतो तो खरंच खूप मनाला लागून जाणारा असतो आणि त्यामुळे मनामध्ये आपल्याच व्यक्तींविषयी कधी कधी खूप निगेटिव्ह भावना जी आहे ती सुद्धा तयार होते. श्रोते हो, याच नोटवरती आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आतापर्यंत तुम्ही आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आज छान दिनविशेष, त्याचबरोबर एक खूप सुंदर कविता आणि हेल्दी टिप्स आणि आता जाता जाता एक आजची बोधकथा ऐकली. हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटतो या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. याच नोटवरती आता मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेणार आहे. बरं, आचार्य 90 FM ला जाता जाता इतकं सांगेन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सगळीकडे फॉलो करा, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब सगळीकडे फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स आचार्य 90 FM वरती होणाऱ्या प्रोग्रामविषयी मिळत राहतील. आणि जर काही तुमच्या फरमायशी असतील तर त्याही तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि आत्तापर्यंत जसे मी आत्ता काही श्रोत्यांच्या कविता असतील, आर्टिकल्स असतील, जसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलेले आहे, तसेच तुमचंही जर काही छानसं लिखाण असेल तर तेही आपण सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवूयात नक्कीच. आणि याच नोटवरती आता टाटा बाय बाय. आणि यानंतरच्या सेगमेंटमध्ये तुम्ही आरजे तेजस्विनी यांना ऐकायला विसरू नका. त्याचबरोबर आपले जे काही आरजेज आहेत ज्यांचे खूप छान छान सेगमेंट सध्या आचार्य 90 FM वरती सुरू आहेत, आरजे शब्बीर यांचा कहाणी का गुल्लक आहे, त्याचबरोबर थोडं मनातलं हा आरजे वैभव यांचा सेगमेंट आहे, या व्यतिरिक्त आरजे ज्योती यांचा भ्रमंती आहे आणि आरजे सीमा यांचा स्वातका जायका, हे जे काही सेगमेंट्स आहेत हे तुमच्या सगळ्यांसाठीच आहेत आणि तुम्ही या सगळ्या सेगमेंटला भरभरून प्रेम देताय, त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद. आणि अजून काय कोणत्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील हेही नक्की कळवत चला. बरं, याच नोटवरती आता इथेच तुमची रजा घेतीये. खरं तर ही रजा कधी घेऊ वाटत नाही, पण अर्थात प्रत्येक गोष्टीला कुठेतरी थांबावंच लागतं, म्हणून ही रजा. भेटूयात उद्या लगेच याच वेळेला याच ठिकाणी याच वाजता अर्थात 9 वाजता. ऐकत रहा आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल. धन्यवाद. नक्कीच. आणि

नमस्कार प्रेक्षक, स्वागत आहे तुमचं सकाळच्या सत्रात आरजे तेजस्विनी सोबत. आज आपण अर्थातच जाणून घेणार आहोत, आज 18 मे रोजी कोणाचे वाढदिवस आहेत, जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्याविषयी. आज भारतीय टेलिव्हिजन स्टार शिवांगी जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 18 मे 1995 पुणे इथे झाला होता. शिवांगी ही मूळची डेहराडून उत्तराखंड येथील आहे, पण ती पुण्यात मोठी झाली. शिवांगीने 2013 आलेल्या झी टीव्हीच्या खेलती है जिंदगी आख मिचोली या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने बेहतिगा या मालिकेत आयत हैदर नावाची भूमिका केली आणि बेगुसरायमध्ये पूनम ठाकूर ही भूमिका केली. 2016 शिवांगीने या रिश्ता क्या कहलाता है मध्ये एंट्री केली. या मालिकेत ती नायरा नावाची भूमिका करायची. जानेवारी 2021 या मालिकेत नायराला मारण्यात आलं होतं आणि त्यानंतर ती याच मालिकेत सिरज शेखावत नावाची भूमिका करत होती. झी टीव्हीच्या खेलती है जिंदगी आख मिचोली नंतर शिवांगीने 3 मालिका केल्या, पण त्यात तिच्या भूमिका छोट्या होत्या. शिवांगीला खरी प्रसिद्धी ही बेगुसराय पासून मिळाली. या मालिकेत शिवांगी सोबत श्वेता त्रिपाठी, सरताज गिल, विशाल आदित्य सिंग अशी कास्ट होती. या मालिकेची स्टोरी ही बिहारमध्ये घडत होती. या मालिकेनंतर शिवांगीचे फॅन फॉलोईंग जास्त वाढले. 2020 शिवांगी तिच्या आवर ऑन स्काय या सिनेमासाठी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जाणार होती, पण कोरोनाच्या संकटामुळे हा सिनेमा त्यांना OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करावा लागला. शिवांगी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कायम ऍक्टिव्ह असते. शिवांगीचे इंस्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. शिवांगी वरचे वर पोस्ट अपडेट करताना दिसत असते. शिवांगी ही इंस्टाग्रामवर भरपूर रील्स टाकत असते, तसंच अनेक ब्रँडसाठी केलेले फोटोशूटही ती शेअर करत असते. ती तिच्या सोशल मीडियावर काही ब्रँड्सचं प्रमोशनही करते. शिवांगी सध्या अभिनेता कुशल टंडनला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. बरसाते मौसम का प्यार या TV शोमध्ये दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसले होते. आचार्य 90 FM समूहाकडनं शिवांगीला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर प्रेक्षक हो, या छानशा गाण्यानंतर आता जाणून घेऊया पुढे कोणाचा जन्मदिवस आहे त्यांच्याविषयी. आज 18 मे अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार आणि पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 18 मे 1960 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नानिवडे येथे झाला होता. सिंधुदुर्गातील खारेपाटण नजीक असलेल्या नानिवडे गावचे मूळचे रहिवासी असलेले मधुसूदन नानिवडेकर उर्फ मना हे महाराष्ट्रात नामवंत गझलकार म्हणून प्रसिद्ध होते. मधुसूदन यांनी दैनिक पुढारीमध्ये काही काळ उपसंपादक म्हणून काम केलं होतं. सध्या ते महाराष्ट्र टाइम्सचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. 1977 सालापासून

0: मधुसूदन यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली ठेव तू मनातल्या मनात ही कविता सुरेश भटांच्या निदर्शनास आली. ही कविता वाचून त्यांनी नानिवडेकर यांची पाठ थोपटली. ही तर गझल आहे असं सुरेश भट त्यांना म्हणाले. तेव्हापासून ते गझलकडे वळले. संपूर्ण महाराष्ट्रात गझल कार्यक्रमात टाळ्यांच्या कडकडाटात नानिवडेकर यांच्या गझलांना प्रतिसाद मिळत असे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गझल कार्यशाळेत नानिवडेकर यांचं मार्गदर्शन केलं. चांदणे नदीपात्रात हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. सुप्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या अनेक गझला विविध कार्यक्रमात गायल्या आहेत. गझलमधील महत्वाचा URL फाउंडेशनचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यातही आलं आहे. साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. गझल विश्वात प्रतिष्ठेचा मानला गेलेल्या URL फाउंडेशनचा 2019 गझल गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. तसंच 2020 मधुसूदन नानिवडेकर यांना द्वारकानाथ शेंडे साहित्य पुरस्कार मिळाला आहे. सिंधुदुर्गमधील दिवंगत साहित्यिक यांचा परिचय करून देणाऱ्या साहित्य सिंधू या पुरस्काराचे संपादन त्यांनी केलं होतं. कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सदस्य होते. वाशिम मुंबई इथे झालेल्या 9व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते. नवरा बायको यांचं नातं अतूट तरीही तणावाचं या विषयावर गझल होऊ शकते यावर विश्वास बसणं कठीण, पण हे साध्य केलं होतं मधुसूदन नानिवडेकर यांनी. त्यांची गझल भलभल ते सांगतेस आणि त्यावर स्वरसाज चढवला होता गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी. मधुसूदन नानिवडेकर यांचं 11 जुलै 2021 रोजी दुःखद निधन झालं. पुन्हा एकदा छानसं गाणं ऐकूया आणि रुजू होऊया अर्जित तेजस्विनी सोबत फक्त आपल्या आजा आचार्य 90 FM वर.
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 let's start the

व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. 70-80च्या दशकात मराठी रंगभूमीवर आणि नंतर मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी विविध भूमिका केल्या. 1980 सालच्या आक्रोश, कलयुग या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. रिहाई सारखी धीट वेगळ्या वाटेवरची भूमिका असो किंवा कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, हम आपके है कौन, वास्तव, कल होना हो मधल्या भूमिका आपल्या सहज सुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला होता. चित्रपटातील आई म्हणून त्यांची ओळख होती. विशेषतः अभिनेता सलमान खानची आई म्हणून त्यांनी अनेक चित्रपट केले. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरुष, सविता, घर तिघांचं हवं, आत्ताचा छाप्पा काटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. काही नाटकं तितकी चालू शकली नाही, पण हे करत असताना त्या बऱ्याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नयन भडभडेच्या रीमा लागू झाल्या. रीमा लागू यांनी श्रावण सरी या मालिकेच्या 2 कथांचं दिग्दर्शनही केलं होतं. रीमा लागू यांनी अनुमती या पुरस्कार प्राप्त चित्रपटात अतिशय महत्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातील त्यांची भूमिका अनेक चित्रपट महोत्सवात नावाजली गेली आहे. तसंच तू तू मे मे ही रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ साधी सरळ टी व्ही मालिका

तेव्हाच त्याने लहानपणीच रामायण महाभारतासारखे ग्रंथ वाचले. 9व्या वर्षी गुरुमंत्र त्यांना मिळाला. लहानपणीच कवन लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. वयाच्या 15व्या वर्षीच विमल घैसास यांचा विवाह झाला होता. कुटुंब सांभाळत त्यांनी कला अध्यात्माचा अभ्यास केला. हे सर्व करताना उर्दूचं ज्ञान आवश्यक म्हणून सासऱ्यांशी बोलून घरीच एका मौलवीकडून उर्दू शिकून घेतलं. विमल घैसास यांना शिक्षणाची प्रचंड ओढ आणि आदर होता. पुढे त्यांनी संस्कृत इंग्रजी अशा भाषा अवगत केल्या. 1945 साली विमल घैसास यांनी स्वतःची नाट्य मंदिर या नावाची नाटक कंपनी काढली होती. त्यासाठी नाटकं लिहून ती रंगभूमीवर आणली. या नाटकाच्या साठी गाणीही लिहिली. हासेबाला, आला जणू चंद्रमा, जयराम शिलेदार, प्रमिला जाधव यांनी गायलेल्या तिच्या नाटकातल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकाही खूप वर्ष आकाशवाणीवर ऐकवल्या जात असत. राम मराठे यांच्या आवाजातली त्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आकाशवाणीवर लोकप्रिय होत्या. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या काळात त्यांनी विमल घैसास आणि पार्टी या कला पथकाची स्थापना केली होती. त्यांच्या संचालिका होत्या, याचं सर्व लिखाण त्या करत असत. त्या काळात त्या कलापथकाने उत्तमोत्तम कार्यक्रम, जवळपास 3000 कार्यक्रम महाराष्ट्रात आणि गोव्यात केले होते. त्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला होता. मुंबई मराठी साहित्य संघाकडूनही त्यांचा गौरव आणि सत्कारही झाला होता. पुढे त्यांनी भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचा प्रभावी प्रचार करणारे अनेक कार्यक्रम केले. अभिनेत्री होणे हा योगायोग होता. विमल घैसास यांनी कुबेर, जरा जपून, कुंकवाचा धनी, हिरवा चुडा, सप्तपदी, बाळा जोजोरे, श्यामची आई, बदला या मराठी, तर मोती, रुपयों की कहानी, मैं, अबला नहीं हूँ, मजदूर या हिंदी, तसंच जोगीदास कुमार या गुजराती चित्रपटातही काम केलं होतं. तसंच विमल घैसास यांनी कुलवधू, संत तुकाराम, संशय कल्लोळ, खडाष्ट, शेजारी पाजारी, सावळा गोंधळ, पठ्ठे बापूराव आणि तो मी नव्हेच आदी नाटकातूनही भूमिका केल्या होत्या. संत तुकाराम नाटकातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. त्याची दखल घेऊन बालगंधर्वांनी त्यांना गंधर्व कंपनीत बोलावून घेतलं. पुढे गंधर्व कंपनीत त्यांनी अनेक नाटकातून कामं केली होती. विमल घैसास यांनी वैष्णव जनतोय, मेरे वतन के लोको, नुसता शब्दशः नाही तर त्याच सुरावटीत गाता येण्यासारखा सुयोग्य काव्यानुवादही केला होता. श्रीमद भगवद्गीतेच्या संपूर्ण श्लोकांचा मरा

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करीत आहोत। आज मी दीपा अध्ये स्वाभिमान रक्षण ही कथा सादर करीत आहे। स्वाभिमान रक्षण, जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते। दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला उत्पन्न नसते आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो। म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे। इतर देशातही उपाध्याय आहे, इतर धर्मातही ते आहेत। काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो। आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देईल, श्यामने आरंभ केले। आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते। शेवंती वाघनिश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात। आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात। वधू घरचा एक उपाध्याय आहे आणि वराघरचा एक उपाध्याय, असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपभर हिंडतात। जितकी वराकडची तितकीच वधू कडची। वराकडच्याने चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो। जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते। लग्नाला जेव्हा मंडळी जातात तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळ बसलेली असली तर हे शिक्षण त्यांना आपोआपच मिळते। अरे आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात। परंतु अलीकडे स्वाभिमानच उरलेला नाही। पैशासाठी आपण हापापलेलो आहोत। फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झालेली आहे। आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात तर श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन उडताना मी पाहिले आहे। श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील। श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील। दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे। मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो। शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो। एका बाजूने बसले की खोड्या करता येतात, कवायती करता येते। कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशेत खडे टाक, कोणाला हळूद चिमटा घे, असे चालते। दक्षिणा वाटण्यात आली। काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला। सहज गोष्ट होऊन गेली, माझ्या लक्षात चूक आली नाही। लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो। मी ते दोन आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ द्यायला गेलो। जणू माझ्या कमाईचे माझ्या शर्माचेच ते होते। 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात, तर त्यांना घेऊ दे, मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार। प्रत्येकाने श्रमाने मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते। आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वाङ्मय निश्चयाचे लग्नात मिळाले। आई एकदम ओसाळली, तिचे तोंड लाल झाले। आम्ही गरीब झालो, आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपणहूनच त्या मुलाला म्हणतात, वेड्या तू का हात पुढे करावायचा? तू तर त्या डोंगऱ्यांकडचा ना। माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची क्यू आली। जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार कॅमेली आले। ती बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिली। आई घे ना ग पैसे, मी काही सोडून नाही हो आणले, मी काकुळतीस येऊन म्हटले। आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत, आपण भिक्षुक नाही। भिक्षुकीचा धंदा आपला नाही। आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही, आपण दुसऱ्याला द्यावे। भटजी वेद शिकवतात, धार्मिक कावे करतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न। मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा का घ्यावी? सावकारी करतात, शेतीबेती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष। पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोर गरिबांना देऊन टाकले, घरी मुले शिकावयास ठेवी। त्या पांडव प्रतापात नाही का? नळराजाने ब्राह्मणांना खूप धन दिले, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले। ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत। आपण ग्रहस्थ,
आपण दक्षिणा घेऊ नये, तू पुन्हा पुढे हात करू नको. रोहिदास पाणपोईचंही पाणी प्यायला नाही, रस्त्याने जगात द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून कळी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण बिंदे होतो. आपण दीनवाणे होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आई बापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलाला मजुरीने काम करायला पाठवले होते. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून गेला. हूवर साहेबांना वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा गेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घडू नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला घडूही नाही. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोचणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे, लाकडे फोडून घ्यावी, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या, त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन शास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील आंतरबाह्य परिवर्तन पहावयास तो गेला. मधुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यांनी झरण्या म्हणजे फाउंटन पेने, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मधुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला, परंतु एकही हात पुढे झाला नाही, कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवा. दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हायचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. एवढीही विचार क्रांती. ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे ते, केवढी श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीर. घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बाणगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोल, वहाणा बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चालते. बाकीची भिकेला लागते. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला, मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले, दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्याला दे हे शिकवले.
श्यामच्या आई पुस्तकातील स्वाभिमान रक्षणी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी दीपा ढे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अळणी भाजी सादर करत आहे. अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सार पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू असशील? राजाने चल, सांग ना. मी नाही असणार. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही. कोण

करू नये असे वाटले. राजा म्हणाला, अरे मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन नाही का? श्याम म्हणाला, श्याम तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला, इतकंच दुसरी घंटा झाली. सगळे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याची ही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर रागवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी, अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले, राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एके दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे, भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. पण त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळे आळी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दणका. जणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाही रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या

पालेभाज्या कशा आवडतील? मी म्हटलं, असं काही नाही हं, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला, कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं हो, तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते, याला फणसाची भाजी आवडते, होय ना ग? उद्या पाटीलवाडीतून आणीन हो, जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चालती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली? मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही? तुम्ही कोणी बोलले नाही? श्याम, सांगावं की नाही रे, आणली कशी रे भाजी खाल्लीत? मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं, परंतु आता काय बोलू, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी, तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाही. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम और आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. आमच्या ही पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री दिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्या समोर करत आहोत. आज मी चित्रा आचार्य आपल्या समोर पत्रावळ ही कथा सादर करते. पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे. साधेपणा किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटाने ती कढई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडते. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नको की काही नको. वडील सकाळी शेतावर जावायचे. इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत. येताना फुले पत्रावळीसाठी पाने कोण्या कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन या. मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कुकडातला एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणा असलाच पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून दिली. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावत. वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची भाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ थोडी मुद्दामून लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात. धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची केवढीही थोरली. श्याम तू पत्रावळ लावायची नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत असत. कसेही पान असो रामभटजीच्या पत्रावळीत स्थान आहे. कुणाकडे लग्न मुंजी असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ही पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ. आई उद्या तो लावेल हो, वाट आस त्याला असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, मला नका वाढू जेवायला. माझे अडले आहे खेटत, मी तसा उपाशी नाही असे रागाने म्हणत मी उसळीवर गेलो. पोटात तर खरं भूक लागली होती. कोणी आणखी चमजूत घालावयास येते याची वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का म्हणाली, श्याम चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास. लहानसे टिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या पत्रावळीस टिकोळे म्हणतात. पानांच्या पत्रावळीस चौ 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले मुले जेवत बसले. एकच पान पुढे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. नानात भरपूर पाने असतात. त्यात कसली काटकसर करायची. विस्तीर्ण पानम भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणतात. अक्काच्या शब्दांनी मी बिरबळले. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असते. 2 दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले.
डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिलं. हे आता खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली. मी एका हाताने सोय घेतली व टाका लावला, परंतु सोय फार लोचत होती. टाका तुटे ना, ती दुसरी सोय घे, ती चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी सोय जोडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकुळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हणालो. हातपाय धुऊन आलास का पण, आईने विचारले. हो, तेव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाही, पण तू सुसूत करतो आहेस, नाक शिंगरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाले. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव, उभे सट्ट करतो, शेजारचा वासू एवढा असा आहे, पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो, पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला, माझ्या घशात अडक, मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो, पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटलो. आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही, तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागते. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेळ लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुळी दांडीवर वाढत झाली तर कशी खाली सारखी झाली. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करत. ते इतकी छान धुणी वाळत घालत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपते. त्यावेळेस किती बारीक झालेले शिंपे हाताने धार धरून शिंपे, परंतु काळजी घेत. प्रत्येक गोष्टी नीटनेटकेपणा असलं पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवली, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडते. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेवू नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, पटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावायला शिकवली. एक दिवस मग वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझे का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामनी लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवावयास घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला. काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी सांगला, मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवी, मी सांगा. माझ्या पत्रावळीचे गोंधळ झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखवले. चांगला आहे, परंतु इथे चुकला. समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे, असे म्हणून सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, कुठलीच हट्ट करतो, मग मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात पात्र हवे, चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने पडताळातून एक जर्दाळू मला दिला. किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मात कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्र आचार्य तुमची रजा घेतो. तुम्ही ऐकतच राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची

मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्या त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी. ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस. मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लॅस्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर, यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेव, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचं पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगाच जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो. किमान जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये, तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला, तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं, तसं करून उपयोग असा नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं, पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेला असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेलं आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेसं आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. तिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेतजमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचाय का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं तसं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे या अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: शकता, बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं, इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन्स होते ते एम एस सी किंवा बी एस सी जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे, एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलं आहे, मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती, आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी, मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंटमध्ये पार्टिसिपेट करेन, आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे, म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा, लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं बी एस सी ॲडव्हान्स एम एल टी केलेलं आहे, मीन्स मी एम एल टी स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी बी एम सीमध्ये जॉब करत होती, साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने, मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी, म्हणतात ना माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल, कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं. आणि ते खरोखर होतं, माझ्या 5th आणि 10th स्टँडर्डपर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे, जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही. अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायनमध्येच. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते, जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स, आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो, त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्यावर, मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे, आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती, मी क्लासेस केलेले केकचे, वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून, त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी, तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत, की एवढं तू छान बनवू शकते, शॉप पेक्षाही टेस्ट वेगळीच आहे, छान आहे, मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली. तुला आवडला तू तिला सांगितलं, ती तिला तिला तिला असं करत करत माऊथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माऊथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचनपर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला, की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून, अंबरनाथ पासून, कुर्ला, पनवेल, खारघर, म्हणजे कुठलीही लाईन, सेंट्रल हार्बर, वेस्टर्न, कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही, पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात.
0: क्या बात आहे, खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली, मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलं विद्या बिझनेसमध्ये, आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता?
1: खूप खूप घाण होता मी अशी म्हणेन, कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी ए आर व्हेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने, आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती, पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार आता, बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कॉमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाउट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला, मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं. आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेजंट्स पेड असतात, सगळीकडे पे फी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, बट मला कोणी पे नाही घेतलं. मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू, हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर.
0: क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी घडत नाहीये पण अपयश आलं, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आलं आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही, तर अर्थात ठीक आहे, पहिला पेशंट झाला, यश नाही मिळाला, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वाती सोबतच्या या दिलखुलास गप्पाच्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अ मॉडेल, ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ता जसे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर ओन.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्ये ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडंसं हॉट दिसणं गरजेचं आहे, ह्याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे. तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगशील?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिलं तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचंय. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचं दृष्टिकोनच चेंज झालं. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. हा, पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. मला सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. लक श्रीकांत शृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळ शृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजंट बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो तो ट्रेडिशनल असतो. आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हे सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही. मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या, जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्राला तसं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात, तरीही तिकडे पाहिलंय. किंवा प्रत्येक जागेवर आहे, मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच, छोटी ना छोटी ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचं आहे. की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा. आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आणि चालतीलच. आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या, तर त्यांना सांगा किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेन करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणत आहेत की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. स्वाती मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज, मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडस हेच करतात, लेडीज असू द्या म्हणजे वुमेन्स असू द्या किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडस सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार, आम्हाला बोलायचे की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचं, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिली चार भावंडामध्ये मी डस्कीज कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे आहेत.
0: सेम इयर
1: दुधासारखे पांढरे आहेत. आणि मग मला त्यांचे म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला, मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे तिच्यापेक्षा, डार्क आहे म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशी सारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशी सारखंच व्हायचं, मावशी सारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये, रिलेटिव्हमध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे, तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती, पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्या मागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या जुरी पॅनलवरती बघते, ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात.
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते टीचर ती जुरी पॅनल, तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, तुला आता एवढ्या जर्नीमध्ये सांगितलीस आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं. ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचू. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय तू कंटिन्यू कर.
1: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात, ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझं मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे, एवढं एवढं पेड घेतो, हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन, कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केलेत, मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझा हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे, असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: ऍक्च्युली सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचं आहे. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्ड मध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा, तर डिफिकल्टीज येतात तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोहरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: सगळ्या श्रोते आणि प्रेक्षकांनो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जर एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचंय, आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं, आणि कसा त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्ड बद्दल आणि काय काय त्या मुवमेंट्स होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं. एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही, पण हे जेव्हा तर तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं. आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात, पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझं प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही, मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं, पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही. म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असे मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं, आणि एकदा नाही 4 वेळा रिजेक्ट केलं. ऐका, आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते. तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो, कसेही काही करतो, ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवी, म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना जे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत.

0: माझं अजून इगो हर्ट होत होता. म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार, मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं, मला मी एक मॉडेल आहे. एक थोडा इगो असतो ना मुलींचा, आणि त्याच्यामुळे तर ते मम्माज बॉय होते एकदम. ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला, मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा जायचे पुन्हा यायचे पुन्हा जायचे. मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, ह्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत, कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला, मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन, डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हटलं तुम्ही माझा पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना. मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाहीये, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक बघितलं, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सून नाही आहोत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत. आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो. मी लग्न अगोदर माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढा मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते. आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल, त्यांनाही आवडतात मलाही आवडतात, तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्या पण माझ्यासोबत, आणि त्या आता खूप सपोर्ट करतात. आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो, तसं हो रेडी हो. म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी. शेवटी आमचं लग्न झालं.
1: नॉट जस्ट अरेंज मॅरेज, इट्स अरेंज लव. सो नाईस, म्हणजे कन्व्हिन्स करता येणं, म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये किंवा मी करत असलेलं काम. मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते, किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हे कन्व्हिन्स करवणं, म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे. आणि जी तो करून दाखवली मला असं वाटतं,
0: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
1: हा, सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला खरंच, म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील, माहेरचे लोक असतील, खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना, त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर. आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि जर अशी फॅमिली जर प्रत्येक मुलीला मिळाली, तर मुलगी माहेरचं नाही, सासरचं नाही, स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जा.
0: बरोबर.
1: त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत, तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत, त्यामुळे खरंच टचवूड. आणि हे असंच राहू दे. आधी आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाहीये. पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट, एक सलॉन चालवतीयस, मेकअप आर्टिस्ट आहेस, या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेयस. हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेयस, काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही, हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा म्हणजे बॅलन्स कसा
0: साधते? तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते, मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट तर होतीच मी, माझं सलॉन होतं म्हणून, आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली आहे हे मला सांगायचंय की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली. आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली, ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली. आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000, तिला चार्जेस विचारले 25,000. अरे जस्ट मेकअप माहिती खूप मेहनत आहे, आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं. पण असं वाटलं की यार मला का नाही येते, का नाही शिकू शकत आहे मी, एवढं काय आहे त्यात, असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंग कडे वळली थोडंसं, की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे, डिझाईन स्वतः केलेले आहेत. आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत, ते तसेच पाहिजेत, इथे इथे तिथे काही मला नकोय, आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत म्हणून मी त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं, सगळंच तुला करायचंय, जरा थांब आता. लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती, आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते, तुझी चेअर सांभाळा.
1: चालेल, वेलकम टू हब.
0: सारखं अँकर होणं नाहीये आता. म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग, मी करू शकते. आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन, म्हणजे मी अशीच आहे. नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला, मग ते काहीही असू दे, छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं, मला खूप आवडतात गोष्टी शिकायला. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली, आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही, ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये, कशासाठीच नाही. मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
1: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचंय की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची, आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं शिका करा, आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकीच जिद्द असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह आहेस, अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा, आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा. त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो, खरं तर गप्पांचा हा सिलसिला न संपणारा होता, पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणेसोबत छान गप्पा मारल्या. मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा, हा गप्पांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोट वरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच, तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
0: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन, माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी, आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईन. आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद.
1: तर श्रोते हो, याच नोट वरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुनात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मान्यवरांना भेटत असतो, विविध विषयांना हात घालत असतो आणि छान गप्पा या गप्पांच्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडे जे गप्पा मारण्यासाठी आलेले जे पाहुणे आहेत मंडळी आहेत त्यांच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आत्ताच्या या टेक्निकल जे जग आहे त्या टेक्निकलमध्ये सुद्धा बरेच लोक क्रिएटिव्हिटी वापरून पैसा जे आहे ते कमवतात, मी असंच म्हणेन. तर पॅशन जे आहे ते पॅशनला फॉलो करून आपण जर त्याचं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं त्या पॅशनला आणि त्या कन्वर्ट केलेल्या पॅशनमधून आपण जर काही आपण छान दोन पैसे कमवत असू तर त्याने काय बदल होऊ शकतो किंवा आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला किती छान आनंद मिळतो याचं अतिशय उत्तम उदाहरण आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेलं आहे. जी पेशाने तिने होम सायन्स केलेलं होतं परंतु नंतर तिला जी लहानपणापासूनची आवड होती ती म्हणजे मेहंदी काढण्याची आणि मेहंदी आर्टिस्ट म्हणून आता सध्या ती बरेच आता काही वर्ष झालं ती एक ऍज अन मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करते. ब्रायडल मेहंदी असू देत किंवा इतर सगळ्या मेहंदीज असू देत या सगळ्या मेहंदी काढून ती प्रत्येक मुलीचा जो एक तो गोड क्षण असतो त्याला ती छान आठवणीच्या रुपात तयार करत असते. तर जाई खावणेकर आज आपल्यासोबत इथे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. ताई तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. खरं तर आमच्या भेटण्याची स्टोरी सुद्धा खूप छान इंटरेस्टिंग होती. आम्ही आज पहिल्यांदाच इथे भेटतोय समोरासमोर बट वी नो हर. तिचं डेडिकेशन तिचं पॅशन मी स्टेटसमधून इंस्टाग्रामच्या पोस्टमधून पाहत होते. तर ऍज अन मेहंदी आर्टिस्ट ही जी आता ओळख मिळालेली आहे, खरं तर ही आवड तुला कधी आणि कशी निर्माण झाली?
1: ऍक्च्युली ही आवड मला लहानपणापासूनच होती बट एक सर्टन पिरियड असतो एक आपल्याला एक असं वाटतं ना की जी आपली आवड आहे ती आपण पॅशनमध्ये टर्न करावी. सो मी लहानपणापासून नॉर्मली अशी मेहंदी

0: सर्टन पॉइंट येतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण त्या स्टेजला पोहोचलं पाहिजे किंवा त्या स्टेजला पुढे एक आपल्या लेवलला
1: अजून
0: एक अजून पुढे केलं पाहिजे. सो मी स्वतः ते ग्रूम केलं स्वतःला, म्हणजे मी पूर्ण प्रॉपर शिकली व्यवस्थित हे केलं,
1: कोर्स
0: केला मी प्रॉपर. आणि मग त्याच्यानंतर मी क्लासेस चालू केले. जे क्लासेस मी एक माझा कोर्स झाल्यानंतर एक सर्टन पिरियड मध्ये मी स्वतः प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर क्लासेस चालू केले. आणि मग पुढे जसं जसं एक स्वतः एक कॉन्फिडेंट जसं जसं येत गेला तसं तसे मला ऑर्डर्स भेटत गेले, माझे स्टुडंट्स. आता सध्या माझ्याकडे 17 स्टुडंट शिकलेले आहेत
1: आणि
0: माझ्यासोबत माझे स्टुडंट स्वतः काम करतात. माझं असं स्वतःच एक ओपिनियन आहे की आपण आपल्याकडे जे शिकलेले आहेत आज ते एका पॉइंटने येतात की आज मी सुद्धा 4 पैसे काहीतरी कमवेन.
1: बरोबर.
0: सो मी माझा असा विचार आहे की माझ्या स्टुडंट्स माझ्याकडे जे आलेले आहेत त्यांनी माझ्यासोबतच काम करावं की मला दुसऱ्या आर्टिस्ट लोकांना बोलवा. आज माझी एवढी इच्छा आहे की माझे जेवढे 17 स्टुडंट जे आहेत या त्याच्यातले काही एक सगळ्या ऑलमोस्ट मॅरिड आहेत, जे हाऊस वाईफ आहेत, आणि काही स्टुडंट आहेत ते ऑफिस जॉईन ऑफिस करून सुद्धा माझ्याकडे संडे टू संडे शिकायला येतात मेहंदीसाठी. जस्ट आवड आहे आणि त्यांना ते पॅशन, म्हणजे त्यांना ते कन्वर्ट करायचं त्या गोष्टीमध्ये. सो मी असं एक हॅप्पी आहे आणि मी अजून त्यांच्यासोबत मी पण शिकते आणि अजून मला पुढे शिकायचं पण आहे.
1: क्या बात आहे. सो बेसिकली तुला लहानपणापासून आवड होती. आज मी बऱ्याच ठिकाणी बघते मेहंदी आर्टिस्ट, म्हणजे पहिले कसं असायचं, पहिला एक ऑरा होता, वेगळा एक वेगळा तो एरा होता की त्या मुमेंटला प्रत्येक ब्राईड किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात एखादं लग्न असेल तर कोणाला तरी जिला चांगली मेहंदी काढायला येते तिला बोलवायचं आणि मग तिच्याकडून ती मेहंदी काढून घ्यायची, किंवा त्यावेळेसच्या ज्या मेहंदीच्या पद्धती होत्या त्या फार वेगळ्या होत्या. आणि आता प्रत्येकीला प्रत्येक मुलीला आपण म्हणूया, कारण फार तर मुली महिलाच विशेषतः मेहंदी काढत असतात, आता प्रत्येक महिलेला तिचा मुमेंट जो आहे तो छान एक मेमोरेबल बनवायचा असतो. मग ते अगदी लग्न असू देत, लोहाळे जेवण असू देत, अँनिव्हर्सरी असू देत, रेग्युलर फेस्टिवल्स आपले असू देत, तर या सगळ्या फेस्टिवल्समध्ये ज्या आहेत त्या लेडीज आपल्या छान मेहंदी काढत असतात. तर हे जे एक ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, म्हणजे पहिलं मला नाही वाटत आपल्या आईचा एक जो जनरेशन होती त्या प्रत्येक सणाला एवढ्या मेहंदी काढतात, आणि काढली तरी त्यांची मेहंदीची पद्धत फार वेगळी होती की अगदीच अशीच डिझाईन पाहिजे आणि हे पाहिजे असं काही नव्हतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्याच्याकडे तू ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून कसं पाहतस?
0: एकतर एक सर्टन पिरियड आहे, एक पहिला पूर्वीचा आणि आताचा, ह्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या जी गोष्ट मला हवी आहे ही गोष्ट मला करायची आहे एक मेहंदी आर्टिस्ट मध्ये पण आणि अदर फील्ड मध्ये पण सेम गोष्टीकडे जर ते बघतात आणि जो ट्रान्सफॉर्मेशन आहे टुवर्ड्स लाईक ओल्ड टू न्यू, तो एक गॅप मध्ये एक भरपूर शिकण्यासारखं आहे. काही म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा मेहंदी काढायचंय तेव्हा आम्ही असं बघायचं की ते फक्त सर्कल
1: डोळे
0: काढतायत, बस तेवढं जरी हाताला मेहंदी लागली तरी खूप असे लगो खूप अरे मेहंदी काढली.
1: लिटरली तुला माहितीये का, म्हणजे मला आता एक तू आता ते दाखवलंच म्हणून म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला घरामध्ये लग्न असायचं, तर त्यावेळेला म्हणजे मम्मीच्या आई म्हणजे आजी आपल्या आजी आणि आपली खापर पंजी वगैरे असं पंजीच्या होत्या, त्या लोक काय करायचं ते त्यांचं असायचं मेहंदी म्हटलं की कुठेही लग्नाला गेले की ते वाटी भरून मेहंदी घेऊन यायचं. आणि मग ते मेहंदी तेव्हा कोण वगैरे इतके काही नसायचे, किंवा असले तरी ते असायचं ना तुमच्या एकच घरात तुमच्या घरात एक कोण देणार होता मी आणि नाहीतर मग तुम्ही वाटी घेऊन जा. मग त्या वाटीसोबत जे काही एक्सपेरिमेंट करायचे किंवा ते मातीच्या काडीने ते टिपके द्यायचे,
0: तेच तर मी म्हणते ना तो खूप असं बदल आहे. आणि आता पण ह्या न्यू ह्याच्यामध्ये जेव्हा आता आम्ही ऑर्डरला जातो ज्यामध्ये मोठे म्हणजे 50 अबाव जे लेडीज आहेत, एक सीझन असतो, एक आपला वेडिंगचा एक प्रॉपर आहे, जे लोक साईडस काढतात ते एक आहे, करवाचा देतात ते आहे, पण त्याच्या बायका जेवढ्या उत्साहाने मला ही डिझाईन काढायची आहे मला ही डिझाईन काढायची, 60+ पण ज्या वुमेन्स आहेत ना त्या जेव्हा आम्हाला एक असं एवढा एक्साइटेडमेंट सांगतात ना की मला हे करायचंय मला हे करायचंय, ते जनरेशन किंवा तो गॅप बघून आणि असं वाटतं की आपण खूप अपग्रेड म्हणजे
1: स्वतः
0: अपग्रेड झालेली आहे भरपूर.
1: एक्झॅक्टली.
0: तेव्हा असं कधी कधी असं आठवत आहे तेव्हा टिपक्यांची ती मेहंदी आणि आता डिझाईन खूप लोक असे समोरून सत्तावून आम्हाला सांगतात की आम्हाला असं डिझाईन पाहिजे असं हे पाहिजे, खूप सारे प्रकार झालेत, खूप सारे व्हेरिएशन झाले आहेत, त्याच्यामुळे मेहंदीमध्ये अजून शिकण्यासारखं
1: भरपूर आहे. भरपूर
0: ब्राइड्स पण जेवढे जसे हे करतात तसं रिक्वायरमेंट असतात ब्राइडल जर पहिल्यांदा असायचं ना की नाही साधं सिंपल
1: आहे म्हणजे
0: आपल्या हाताला फक्त एक मेहंदी
1: फार फार तर त्याच्यामध्ये सनई चौघडे आले बस आता लिटरली पूर्ण फॅमिली
0: म्हणजे काही
1: म्हणजे असं काही नाही
0: एक नॉर्मल आपल्याला आपण जसं शगुन बोलतो
1: किंवा मोर एक काढला
0: बस झालं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं
1: नाव
0: लिहिलंच पहिलं हे होतं पण आता एक एक असतं की ब्राईड ग्रूम सने
1: डोली
0: डोली
1: अगं हल्ली तर मी पाहिले आई बाबा पण पाहिजे असतात विदाई ते पूर्ण हे
0: म्हणजे ब्राईडचे
1: रिक्वायरमेंट
0: खूप आहे खूप म्हणजे एकदम असं म्हणतात ना की आपण ते वेगळंच आणि ते आम्हाला स्वतः ते डिझाईन करताना पण एवढं मजा येते किंवा एवढं छान वाटतं की ते समोरच्याला ते फील करतात ते आपल्या हातावरती आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं एक पूर्ण एक फॅमिली हे असतं
1: क्रिएट
0: सगळं क्रिएट करणं आणि आपण त्यांना एक लाईफ टाईम काय म्हणतो
1: मोमेंट
0: देतोय हेच आपल्यासाठी खूप असतं भले एक म्हणतात ना की एक पाच पैसे कमी भेटले तरी
1: समोरच्याचा आनंद मॅटर करतो म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी मेहंदीच्या बाबतीमध्ये इतकी एक्साइटेड होऊन बोलेल पण माझं तर तू सोडूनच दे पण ज्या पद्धतीने तू मेहंदी या विषयाविषयी बोलतीयस ना तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय तर श्रोते आपल्यासोबत जाई जोडली गेलेली आहे आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट जे काही बदललेलं एक स्वरूप आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय आणि आपल्या फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण जर काही ज्या कोणी नवीन न्यू कमर्स असतील किंवा त्यांना ॲज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करायचं आहे पुढे जायचं आहे इन्कम सोर्स काय पाहिजे कसं असेल किती इन्कम सोर्स आहे या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या आहेत तर थोडा वेळ एक विश्रांती घेऊयात लगेचच पुन्हा भेटूया तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट जो आहे हा फॅशनिस्टा. या फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आज आपण मेहंदी आर्टिस्ट जाईला भेटलेलो आहोत आणि तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर ब्रेकपूर्वी तिने सांगितलं की मेहंदी अर्चनं किंवा शगूनची मेहंदी हा ब्रेक म्हणजे काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड कसा होता किंवा काही वर्षांपूर्वी त्याला कसं महत्व होतं आणि आता जो काही एक चेंज झालाय तो आपण पाहिला. पण आता आपण बघतोय की खूप जास्त ग्रोथ आहे या फील्डमध्ये किंवा अगदीच प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला गेलं तर प्रत्येक लेडी आहे ही छान ती मेहंदी आर्टिस्टला बोलावतच असते. तर तू आता जेव्हा ऑर्डर सुरू केलीस किंवा तू पहिली ऑर्डर घेतलीस तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि पहिली ऑर्डर तू कोणासोबत केली होतीस?
1: माझी पहिली ऑर्डर ही ब्राइडच मला भेटली.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे एक एक असतं ना की आपण जेव्हा एक प्रोफेशनली शिकतो आपण जेव्हा स्वतः एक ग्रूम होतो तर एक असतं ना की आपल्याला साइडर्स न मिळता एक तरी ब्राइड
0: मिळावी. बरोबर बरोबर.
1: तेव्हा मला एक ब्राइड भेटली. एक्सपिरियन्स खूप छान होता पण तेव्हा जर एक ब्राइड माझी खूप लकी होते त्याच्यानंतर जे माझे ब्राइड चालू झाले तर कंटिन्यू माझे ब्राइड चालू होते
0: कंटिन्यू
1: पूर्ण. पण एक म्हणतात ना की एक लव असतं आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचा किंवा एक सर्टन व्यक्तीचा पण हे असतं ना. तर ती एक माझी फर्स्ट ब्राइड होती लाईक शी वॉज माय गुड लक.
0: माझे
1: ब्राइड चालू झाले आणि नंतर माझे तसे क्लासेस पण चालू होते आणि ब्राइड्स पण
0: चालू होते.
1: हो आणि माझ्यासमोर मी पण शिकत होते. मी स्वतः काम
0: करत होते.
1: येस येस. नाही आपण एक म्हणतो ना की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्वतः द पर्सनल
0: ग्रूम होतो.
1: येस ग्रूम होतो. पण आपण समोरासमोर फेस टू फेस आपण ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा त्या क्लायंटशी हे होतो. मग एक म्हणतात आपण स्वतः शिकतो आपण शिकतही असतो आणि आपल्यासोबत जे आपल्यासोबत जे आपलं एक एन्व्हायरमेंट असतं त्यांच्यासोबत पण आपण एक स्वतः त्या फ्लो मध्ये होत गेलं आणि नाव फायनली मी ते प्रोफेशनल ऍज आर्टिस्ट म्हणून केलं.
0: नाही क्या बात आहे. आणि मुळात म्हणजे आज त्या निमित्तानं तुला एक्सप्लोरही करायला मिळतंय कारण ब्राईड कडे जाणं तिथला तो माहोल आणि तिच्या त्या माहोल मध्ये आपण गेल्यामुळे काहीतरी
1: ऍडिशनल कम्फर्टेबल करणं त्या पिरियडला एक तिचा पण एक तिचा एक मोठा दिवस असतो. तिचा ती स्वतः लग्नाच्या ह्याच्यात असते. एक तर एक ती ब्राईड असते ती स्वतः टेन्स असते. तसं तिला कम्फर्टेबल करणं तिचे काय रिक्वायरमेंट आहेत काय आपण व्यवस्थित तिच्याशी डिस्कस करून एक ती एक मस्त फील करेल ती त्या गोष्टीमधून हॅपी हे व्हायला पाहिजे राहायला पाहिजे किंवा इट्स अ बिग डे कारण तिचा स्वतःचा एक मोठा दिवस असतो. एक तिचे घरातले पण फॅमिलीज पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात.
0: 100% 100%. आणि हल्ली फक्त ब्राईड नाही तर ब्राईड्स मेड्सचा पण एक ट्रेंड आलाय की त्यांच्यासाठी मग मेहंदी आर्टिस्ट साइडर्ससाठी मेहंदी आर्टिस्ट लागतात. तर एकंदरीतच आता आपण याविषयी बोललो तर बेसिकली मला सांग की या पॅशनला तू प्रोफेशन बनवलंस बट या प्रोफेशन मधून तुला वाट म्हणजे तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स काय सांगतो की हा ह्याच्यामध्ये जे आहेत पैसे आहेत किंवा कारण असं म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत
1: नाही.
0: कारण मी ऑब्झर्व केल्या अनुसार की मेहंदी आर्टिस्ट जे आहेत ते स्वतःचे कोण स्वतः बनवतात त्यांना स्वतःचे कोण बनवावे लागतात ते बाहेरून कुठून ऑर्डर करत नाही तर ती जी मेहनत आहे त्या व्यतिरिक्त तिकडून जो मिळणारा पैसा आहे किंवा मानधन म्हणूयात आपण तर ते कसं आहे किंवा जर मला फुल फ्लेज याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर इट इज ओके ऑर नॉट काय सांगशील?
1: येस डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे फक्त आपल्याला पेशंटली काम करायला पाहिजे. एक सर्टन तुमचं अमाऊंट तुम्ही जर तुम्ही एक स्वतःशी हे केला तर ह्या ही फील्ड किंवा हे सेक्शन असं आहे की तुम्हाला काम केलं आणि जर तुम्ही काम सातत्याने करत किंवा तुम्ही लोकांना दाखवलं तर ते काम समोरच्यापर्यंत
0: पोहोचणार
1: आहे. ॲज अ मी हा ठीक आहे मी शिकली मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ते मी माझ्या पुरती ठेवलं तर त्याच्यातून इन्कम सोर्स काम
0: नाही आहे.
1: असं बघायला गेलं तर मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा अदर फील्ड मधले म्हणा जसं त्या लोकांना प्रॅक्टिस लागते तसं इथेही भरपूर प्रॅक्टिस लागते. ती प्रॅक्टिस जर तुम्ही लोकांपर्यंत कळवलं किंवा लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू हे केलं तर एक तुमचं तो इन्कम टर्निंग पॉइंट चालू होतो.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ह्याच्यात इन्कम आहे असं नाही की इन्कम नाही आहे ह्याच्यामध्ये पण मुली बऱ्यापैकी इन्कम अर्न करतात. पण एवढंच आहे की पेशंटली काम केलं.
0: हा पेशंटली पण म्हणा किंवा इट्स ऑल अबाउट यू. आणि यु नो व्हॉट आय बिलीव्ह की तुम्ही माउथ पब्लिसिटी किती करताय.
1: येस सगळं आता जो काय तुमचा काय म्हणतात ऍड करण्याचा सोर्स आहे मग तुमचे माउथ पब्लिसिटी असू देत सोशल मीडिया असू देत व्हॉट एव्हर तुम्ही कुठच्याही थ्रू जर पब्लिकली पोहोचताय तर तुम्ही तुमची ऍड होते. फक्त एक एक असतं ना हा बाबा मी जाई आहे जाई मेहंदी आर्टिस्ट आहे छान मेहंदी काढते बट लोकांना आपलं काम बघायचं असतं मग ते काम कसे बघणार लोक.
0: इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन. तू काय कसं प्रेझेंट करते
1: तू लोकांपर्यंत तू किती काम केलं आहेस तू किती प्रॅक्टिस करते तू मेन तुझ्या मेहंदीचं फिनिशिंग काय आहे तू त्या मेहंदीमध्ये काय व्हरायटीज देते हे पण लोक बघतात बारकाईने बघतात.
0: बरोबर बरोबर क्या बात आहे. मला ना आता हा टॉपिक इतका आवडायला लागलाय बॅक ऑफ द बॅट माझ्या सांगलं काय काय वाटतंय संडे टू संडे जाऊयात का बॅचला म्हणजे नंतर असं होईल की अँकरिंगची ऑर्डर हा आय एम मेहंदी आर्टिस्ट सुद्धा सो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. सो ऍक्च्युली इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी आणि एकदा त्याच्यात मन रमलं की आपण म्हणजे पूर्ण भारावून जातो.
1: आणि सुद्धा
0: गॅलरी
1: बघाल आहेत म्हणजे आपण अदर जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकतो खूप साऱ्या शिकायला मिळतात. म्हणजे जसजसं आपण त्या म्हणजे दिवसेंदिवस तेच बघणार तरी आपण अजून स्टुडंट्सला काय हे करायचं नेक्स्ट क्लायंट असतील त्यांना काय आपण अजून
0: बेटर देऊ शकतो
1: त्याच्यानंतर अजून काय बेटर देता हेच तर डोक्यात प्लॅन असतं किंवा माझे स्टुडंट्स आले ते कितपर्यंत कुठपर्यंत जायला पाहिजे ते माझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला अजून काय मेहनत
0: करायची. बरोबर
1: हे सगळं डोक्यात
0: पण आता थोडासा एक वेगळा प्रश्न युजली असं म्हटलं जातं की आता अरे मेहंदी आर्टिस्ट आहे इतके पैसे घेते एवढं कुठे कोण घेतं का असेही शब्द कानावरती ऐकायला मिळतात. पण एका मेहंदी आर्टिस्टचा स्ट्रगल यु नो आणि मला म्हणजे मी माझी पण प्रिपरेशन माझं मनातल्या मनात प्रिपरेशन चाललंय असं तू म्हण की एका मेहंदी आर्टिस्टला एक ब्राइड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो आणि त्या मुमेंट मध्ये त्या मेहंदी आर्टिस्ट काय काय सफर करतो हे मला ऐकायचंय.
1: एक ब्राइड पूर्ण करायला 6 to 7 hours लागतात.
0: ओके
1: कसं असतं बेसिकली लोकांना असं वाटतं की लवकर पटापट मेहंदी करून मेहंदी संपू बट ऍक्च्युली कसं नसतं 5 to 6 hours लागतात. 5 to 6 hours या मीन्स की आपण मधला टाइम जो ब्रेक घेतो 10-15 minutes तो आपण तो
0: ओव्हरऑल
1: तेवढ्या 5 to 6 hours लागतात. एक हाताचं हे करायला असलं त्यांनी एक पायाचे दोघी जणी पूर्ण ब्राइड कम्प्लीट करते तर 5 to 6 hours लागतात. बट त्या 6 hours मध्ये पेशंटली बसून पाठ जाते हात आपलं माइंड पूर्ण त्याच्यातच असतं.
0: म्हणजे एक मेहंदी आर्टिस्ट असताना आपण काही अगदीच आरामात हवं तसं बसून नाही मेहंदी काढू शकत
1: आपण नाही कम्फर्टेबली बट आपल्या समोरची जी 5 to 6 hours आपल्या समोर जी बसणार आहे ब्राइड ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट अ प्रोफेशनली असं नाही की आपण अरे आपण स्वतः कम्फर्टेबलली बसलो आणि ब्राइड अशी
0: ब्राइड थोडीशी होते. बरोबर
1: नाही 5 to 6 hours टेक्स पूर्ण प्रॉपर ब्राइड पूर्ण कम्प्लीट होईल
0: आणि तोपर्यंत त्या 5 to 6

0: माणसामध्ये स्वतःची कंबर, स्वतःची मान, स्वतःचा हात, ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःचे डोळे. बापरे, डोळे मला जर ना नीट स्पष्ट दिसतच नाहीये तर मी कशी इतकी बारीक डिझाईन काढू. आणि म्हणजे आता मी सुद्धा काही मेहंदी सेशन्स ऍज अन अँकर म्हणून वर्कशॉप अटेंड केले आहेत, अँड आय नोटीस वन थिंग, तो इतकोसा एक शगूनचा मोर काढायला हार्डली एक दीड तास जातो. सो हे खूप पेशंटली हँडल करायचं.
1: जेव्हा आपण ते समोरच्याला हे करतो तेव्हा असं वाटतं की अरे अरे हे एवढीशीच आहे.
0: हो,
1: बट आपण जेव्हा ती, मी स्वतः असं विचार करते की मी असं स्वतःला स्वतः बोलते रे एवढासा काढायला मला एवढा वेळ लागला. म्हणजे आपण जेव्हा फोटो बघतो रे हे खूप इझी आहे, पण जेव्हा आपण ते
0: ऍक्च्युअल
1: जातो किंवा त्या गोष्टी आपण क्रिएटिव्हिटी करायला जातो ना तेव्हा ते खूप आपलं हे होतं. आणि समोरच्या ब्राईट जमलेल्या टच वर जर ती एकदम पेशंटली बसलेली असेल ना तर काम करायला अजून
0: मजा येते. म्हणजे हेही एक्सपिरियन्स वेगळे आहेत, सगळेच एक्सपिरियन्स चांगले असतात असं नाहीये. तर त्यामुळे काही
1: कम्फर्टेबली बसूच शकत नाही. म्हणजे काही काही जणांना एक बसण्याचं तेवढं,
0: म्हणजे आता माझ्यासारख्या असतील तर कसं पॉसिबल आहे. आम्ही एक तासभर पण एका जाग्यावर बसत नाही, शांत 5-7 तास कसे बसणार.
1: असं काही समजलं असतं की नाही
0: चॅलेंज,
1: तुम्हाला जसं हवं तसं करा पण मला चांगली डिझाईन हवी. असे जर प्राईस आम्हाला
0: मजा
1: दिसते अजून
0: क्या वाट आहे श्रोते. हो, आज आपण जाईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि मेहंदी या फील्ड विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. तर तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मला विश्वासच बसत नाही आपण मेहंदी या विषयावर इतकं छान आणि भरभरून बोलतोय. आता मेहंदीला, मेहंदीचा क्लास जॉईन करणं म्हणजे काय फक्त डायरेक्ट मेहंदी नाही तर त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात. म्हणजे तू, मला असं वाटतं तुझा तो स्टेटसला तो शेअर केलायस तो फोटो मेहंदी क्लासेसचा, त्याच्यामध्ये तू ते पॉइंटर्स टाकलेत, मी ते ऑब्झर्व केले.
1: मी वर्कशॉपचा टाकला.
0: हा हा हा, ओके.
1: माझा आताच नवीन वाला बघितलास का?
0: हा, म्हणजे हे बहे, हे बहे की त्याच्यामध्ये मेहंदीचा क्लास मध्ये फक्त मेहंदीच नाही तर ह्या पण आहेत गोष्टी की तुम्ही कोण बनवायला शिकवता, तुम्ही मेहंदी बनवायची कशी ते शिकवतो, लाईन्स आणि फॉलोअर्स फ्लॉवर्स कसे काढायचे, अरेबिक डिझाईन कशी, स्ट्रिंग डिझाईन कशी, मग ह्या पण गोष्टी तू शिकवतेस. आपण आता ते पण
1: बेसिकली
0: क्लास. चलो, रेडी?

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जाई आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि आपण तिच्याविषयी मेहंदी आर्टिस्ट या फील्ड मेहंदी मुळात मेहंदीविषयीच भरभरून बोलतोय. ओके, तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फील्ड पुढे या फील्डमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ब्राईड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे काम करण्याची जी तुमची पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ते कशी असली पाहिजे. आता ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन आणि आता मला जाणून घ्यायचंय मुळात की मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे नक्की काय काय असतं. कारण मला छान मेहंदी काढायला येते म्हणजे मी लगेच मेहंदी आर्टिस्ट होते असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं बऱ्याच स्टेप्स आहेत. तर त्या काय काय आहेत की एक फुल फ्लेज आणि शी इज अ पॅकेज असं म्हणता येईल लोकांना, तर ते काय मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे?
1: मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे तुम्हाला स्वतः पहिल्यांदा प्रॉपर मेहंदीचा कोर्स करायचा. प्रॉपर भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत.
0: येस,
1: प्रॉपर मेहंदीचा कोर्स म्हणजे काय, आपल्याला नुसतं मेहंदी काढता येते म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होत नाही, पण त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जेव्हा मेहंदी काढता त्या लोक त्यांचे फिनिशिंग आपल्याला म्हणजे लोकांना ती अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. म्हणजे डिझाईन्स काढतो किंवा काही गोष्टी आपण ज्या हातावरती क्रिएटिव्हिटी करतो ते तुम्हाला समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे. तर मग कोर्समध्ये काय होतं, बेसिकली लाईन्स पासून डॉट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जातात.
0: बरोबर,
1: त्याच्या नुसतं ते नाही, तेच नाही की लाईक मेहंदी कोन कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, अरेबिक डिझाईन्स, फ्लावर्स, इंडियन मेहंदी, ब्राईड्स मेहंदी, आपल्या लेग्स मेहंदी, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कसे टेक्निक्स वापरायचे किंवा दोन्ही हातावरती सिमिलॅरिटी येण्यासाठी काय टेक्निक्स वापरायच्या, बॅट कसं करायचं, प्लस तुम्हाला हे तुम्ही डिझाईन्स क्रिएटिव्हिटी केल्यानंतर सोशल मीडियावरती कसं तुम्हाला
0: अपलोड
1: करायचं आहे, तुम्ही जर तुम्ही त्या क्षेत्रात म्हणजे तुम्हाला जर त्याच्यातच तुमचं एक करिअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं एक स्वतःचे एक सर्टन अमाऊंट कशी हे करायची किंवा समोरच्याशी कसं बोलायचं,
0: बरोबर,
1: हे सगळं टोटल क्लासमध्ये शिकवलं जातं.
0: ह्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मेहंदी काढता येणं नाही तर मेहंदी बनवण्यापासून तो कोण बनवण्यापासून अगदी म्हणजे मी जर आज एखाद्या क्लायंटकडे घरी गेली आणि मला जर क्लायंटने पटकन गुगली टाकली की मला ही अशी नकोय अशी डिझाईन हवी तर मी मला येत नाही असं म्हणू शकत नाही. हा ठीक आहे, चला मी काढते आपण बनवूयात.
1: हे सर्टन असं होतं की आपण जेव्हा किंवा आता समजा एक ब्राईड आहे आणि ब्राईडशी आणि माझं एक सर्टन वेगळं
0: क्रिएटिव्हिटी
1: डिझाईन्सचं झालेलं असतं, पण ऍट द मोमेंट ब्राईड कधी कधी डिझाईन्स पण चेंज करतात. मग ते तुम्ही त्या कन्फ्युजन होऊ नये किंवा काय म्हणतात त्याला क्लायंटशी आपण कसं
0: गोष्टी हँडल केल्या पाहिजे
1: ते हे सुद्धा क्लासमध्ये मी बारकाईने सगळ्यांना व्यवस्थित
0: शिकवते. क्या बात आहे ताई. खरं तर मला वाटलंच नव्हतं की मुळात आपण मेहंदीविषयी इतकं छान भरभरून बोलू. मला असं वाटतं आत्ताची जी जेन झी जनरेशन आहे ती असू देत ऑर एल्स हाऊस वाईफ लेडीज असू देत, प्रत्येकीला कुठे ना कुठे वाटतं की आपण स्वतः इंडिपेंडेंटली काहीतरी छान करावं आणि त्यासाठी लोक मेकअप आर्टिस्ट होत आहेत, लोक मेहंदी आर्टिस्ट होत आहेत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्वतःला छान अजमावून पाहतायत लोक. पण बऱ्याच वेळेला काहीही माहीत नसताना कुठेतरी आपण फसलो सुद्धा जातो. तर असे जे न्यू कमर्स असतील म्हणजे त्या हाऊसवाईफ असू देत किंवा त्या कॉलेज गोईंग स्टुडंट असू देत, मुली मुलं असू देत, तर त्याविषयी काय सांगशील आणि मुलांवरून विषय निघाला, मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीने शिकतात का गं मेहंदी आर्टिस्ट बनतात का?
1: बॉईज लोक पण क्रिएटिव्ह, शेवटी ही क्रिएटिव्हच फील्ड आहे. एक आर्टिस्ट, मी एक खरं सांगू, मेकअप आर्टिस्ट सहज होतील.

0: काही डिफरंट त्याला खूप प्रॅक्टिस हवी, तेच सगळ्यांना जमत नाही.
1: बरोबर.
0: ह्यामध्ये ना जेंट्स पण खूप असं इन्वॉल्व्ह एज अ क्रिएटिव्हिटी लाईन्स मध्ये आहेत ना, ते खूप खूप जास्त काय म्हणतात त्याला, त्या लोकांचं पण खूप असं काय म्हणतात
1: ते, आणि ते त्या गोष्टी मुळात मला असं वाटतं की ते आपण हा आवडीने आवड एक मस्ट आहे तुमची, आणि उगाच काहीतरी करायचंय म्हणून की हा मला कुठेतरी हे जेन्युइनली शिकायचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काहीतरी करायचंय. बरं, पण मग आता जे न्यू कमर्स येणारे आहेत त्यांना काय सूचना देशील?
0: त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे करताय, इन्वॉल्व्ह होतात, तुम्ही करतात आहात, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवढ्या पेशंटली या फील्डमध्ये काम कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जा.
1: 100%. म्हणजे मला ब्राईडने बोलवलंय आणि मी 5-10 मिनिटात मेहंदी उरकेल, तासाभरात काम उरकेल असं नाहीये. सो तुम्हाला पेशन्स हवेत, कारण जर तुमच्यात पेशन्स असेल तर समोरच्या जिच्या हातावरती तुम्ही मेहंदी काढताय ती पेशंटली काम करणार आहे. सो खूप छान वाटलं आज इथे आलीस, आणि मुळात हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे बोलताना इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी समजत गेल्या की हो, हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच तुला मनापासून धन्यवाद, आणि खूप छान छान ब्राईड्सला तुझ्यामुळे आनंद मिळू देत आणि तुझ्याकडून बऱ्याच मुली मुलं सगळे छान शिकू देत, प्रत्येकाला त्याच्या पायावरती उभं राहायला एक हिंमत येऊ देत आणि हे तुझ्याकडून घडू देत अशा शुभेच्छा तुला देते. आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू, थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण जाईला भेटलो, आणि मुळात म्हणजे शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, जाई मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचं एक छान प्रोफेशनली तिचं पेज आहे. शी इज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, खूप छान पद्धतीने ती काम करते आणि प्रत्येक मुलीच्या महिलेच्या लेडीजच्या जो काही एक क्षण असतो तो अविस्मरणीय बनवण्यामध्ये तिचा सुद्धा तितकाच हात मोलाचा वाटा आहे. आणि इथे ह्या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटला तुम्ही सुद्धा नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तू तास मी आजय कोमल जाईसोबत इथेच तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. क्या बात आहे.

0: नमस्कार प्रेक्षको, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सेलिब्रिटी आहेत मकरंद पाथे. मकरंद नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM वर. आज सेलिब्रिटी म्हणून मकरंदादांना आणायचं कारण म्हणजे अर्थातच आज आपण हा विशेष भाग करतोय, विशेष पॉडकास्ट करतोय, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्यांनी त्यांचा रोल म्हणजे त्यांचं चरित्र साकारायची भूमिका करायची संधी मकरंददांना मिळाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक फार अभिमानास्पद गोष्ट घडली. कारण प्रत्येकाचंच असं असतं ना की आपण ठाकरे बाळासाहेबांना भेटलो किंवा त्यांच्याबद्दल काही पुस्तक वाचलं किंवा आपल्याला असं आणि तुम्ही तर चक्क त्यांची भूमिका साकारली आणि ती सुद्धा मोठ्या पडद्यावर, त्यामुळे फार कौतुक आहे तुमचं आणि खरंच आणि एक ते एक मोठं म्हणजे तुमच्या हातून कार्य घडून गेलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण एकंदरीतच या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं छोटीशी मुलाखत घ्यायची आहे, म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवात कुठून, अगदी लालबाग परळपासून करूया?
1: चालेल चालेल चालेल ना. लालबाग परळ म्हणजे मी तसं शाळेत असल्यापासूनच नाटकांना वगैरे कामं करत होतो एकांकिकांमधन आणि दादर शबिला शाळा तिकडे तर आविष्कार थिएटर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तिकडे अनेक कलाकार मोठे मोठे घडताना पाहिलेले आहेत तिकडे, म्हणजे अगदी नाना पाटेकर, अशोक सराफ सकट, अशोक सतीश पुळेकर, बरेच कला सुलभाताई, त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. मी लहान होतो शाळेत असताना तेव्हा सुलभाताईंच्या दुर्गा झाली गौरी या नाटकात काम केलं होतं, त्यामुळे आणि माझ्या शाळेचे सर होते विलास जोशी, त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळालं. त्यांचेच खरं उपकार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मला अनेक जणांना भेटता आलं आणि मग ते हळूहळू शाळा कॉलेज मग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा एकांकिका स्पर्धा सगळ्या स्पर्धा अगदी राज्यनाट्य स्पर्धा आंतरराज्य नाट्य स्पर्धा हे सगळं करत करत कमर्शियल नाटकाकडे वळलो. पण त्याआधी मधल्या काळामध्ये असं झालं की मला टेक्निकली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, अर्थात शाळेत असताना आमच्या सरांचा विलास जोशी सरांमुळे लाईट्स ऑपरेट करणं, साऊंड ऑपरेट करणं हे शिकलोच होतो, त्यामुळे नेपथ्य कसं असावं, प्रॉडक्ट आपण प्रॉपर्टीज कशा हँडल कराव्यात, या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या. त्यांनी बाळकड उत्पादलं होतं. त्यानंतर मग बरेच दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली, ते म्हणजे खरंच माझे या क्षेत्रात ते दिग्दर्शक म्हणजे गुरुच आहेत सगळे मला, त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. अजित भगत असोत, प्रमोद पवार, विजय गोखले किंवा अगदी म्हणजे इकडे राजन वाघधारे सिरियल साठी वगैरे, यांच्या अशा सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली, त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. ऍड एजन्सीज मधनं कामं केली मी, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला पास आउट झालो आणि मग नंतर मग आमची ऍड एजन्सी होती मोठ्या भावाची, माझी माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं आणि मी 2 वर्ष मला सह्याद्री चॅनलला लेखनांच्या हाताखाली 2 वर्ष मला असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळाली. अर्थात ते काय म्हणतात त्याला, ते इंटर्नशिप होती माझी ती. त्यानंतर मला तिकडे जॉब काही मिळाला नाही, पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या निमित्ताने आणि ते माझा मग तो तसा एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. मी फोटोग्राफी करत होतो, अनेक वर्ष मी अगदी लग्नाच्या ऑर्डर्स पण केलेले आहेत, अगदी फंक्शन्स पण केली, स्टील फोटोग्राफी केलेली आहे. मग शूटिंग हळूहळू, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो आणि कॅमेरामन म्हणून मग काम करताना या सगळ्या गोष्टींचा एक उपयोग झाला. मला प्रकाश शिंदे आमचे चित्रपटातले म्हणजे दिग्गज माणूस, की अनेक चित्रपट त्यांनी केले होते, आता कोरोना काळामध्ये ते गेले, तर त्यांच्या हाताखाली मला कॅमेरामन म्हणून काम करायची संधी मिळाली, असिस्टंट म्हणून. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, अगदी ट्रॉली ढकलण्यापासून, क्रेन उचलण्यापासून सगळ्या गोष्टी त्या सगळ्या शिकवल्या त्यांनी. लाईट्स कसे करावेत, चित्रपटाचे लाईट वेगळे कसे असतात आणि नाटकाचे कसे, असं सगळं ते वेगळं त्यांनी मला हे दाखवलं होतं आणि ते जास्त टेक्निकली शिकायला मिळाले मला त्याचा उपयोग मला कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात करता आला. अगदी अभिनय करताना सुद्धा मला लाईट कुठे असावा. आता अशोक हंडे यांच्याकडे मी 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो, तर त्यांच्या चौरंग म्हणजे त्यांचं जे हे आहे संस्था त्याच्यातनं आम्ही आझादी 75 आझादी 50 पासून सुरू केलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी अनेक भूमिका करताना त्यांच्या दिग्दर्शनामध्ये सुद्धा मला लाईट्स कसे घ्यावेत हे शिकायला मिळालं. वेगळं कारण कसं की एक नाटक वेगळं असतं आणि असा मोठा शो जो असतो ना की ज्याला आपण मेगा शो म्हणतो की ज्याच्यामध्ये 150 कलाकार आहेत, मग त्यात आपण कुठे असणार आणि कशा पद्धतीने आपण लाईट घ्यायचं आणि ते मला शिकायला मिळालं. त्यामुळे टेक्निकली या गोष्टी करता आल्या मला. इवन मी याच्यामध्ये एडिटिंग शिकलो जेव्हा, तर त्यामुळे मला साऊंड इंजिनिअरिंगचा एक वेगळा मार्ग मिळाला आणि 5 वर्ष मी बॅनेंट्री कम्युनिकेशन्सला साऊंड इंजिनिअर म्हणून जॉब करत होतो, साऊंड इंजिनिअर तिथे म्हणून काम करत होतो. तर तेव्हा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आला की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे. अरे मी आवाज बघून कापतो असा तो सगळा प्रवास आहे नाटकातनं, सिरियल्स मधनं आणि चित्रपटातनं.
0: नक्कीच सर फार अगदी मोजकच बोलतायत, पण सरांचा परिचय म्हणजे सगळ्यांना आपल्याला अभिनेते आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत ते, पण तरी सुद्धा सरांचं मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन त्यांनी केलेलं आहे आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा ते म्हणून काम करत होते. JD आर्ट्स ऍडव्हर्टायझिंग आणि JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे ते स्टुडंट आहेत. आणि सरांनी जसं सांगितलं सह्याद्री जो चॅनल आहे तिथे ते सहाय्यक कॅमेरामन म्हणून होते, तसंच 5 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि साऊंड इंजिनियर म्हणून बनी एंट्रीमध्ये. नाटकाचा आणि नाटक म्हणजे मराठी हिंदी आणि मालिका, तसंच मराठी हिंदी आणि चित्रपट असा त्यांचा खूप मोठा बायोडेटा आहे. म्हणजे वाचायला गेलं तर मला वाटतं हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे त्याची वेळ संपेल एवढा त्यांचा मोठा. तरी मला त्यातनं मला अगदी निवडक नाटकांविषयी किंवा निवडक मालिकांविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिली संधी आपल्याला आपण म्हणतो ना की पहिला व्यावसायिक नाटक तुमच्या वाटेला कुठलं आलं आणि त्याचं तुम्ही सोनं कसं केलं, त्या संधीचं सोनं कसं केलं?
1: मी जस्ट कॉलेजमधून माझी परीक्षा संपून बाहेर पडत होतो, परीक्षा संपली होती जवळपास आणि कॉलेजमध्येच माझे एक सिनियर मित्र होते श्रीगावकर म्हणून, त्यांनी मला विचारलं की काय रे तू इकडे कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये धमाल करतोस, एकांकिकाही नाट्य प्रवेश केलीस किंवा एकांकिकांमध्ये कामं केलीस, आता कॉलेजच्या गॅदरिंगला तू गाणी म्हटलीस, मग तुला तू असं सगळं तुझ्या मैत्रिणींसमोर गाणी म्हणतोस, मग मला एखादं गाणं म्हणून दाखव.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणेन मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात. त्यातलीच एक कला म्हणजे माइम आर्टिस्ट. माइम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याच विषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माइम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना, की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माइम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडत्या या गप्पांमध्ये सांगेनच. पण कुणालचं तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली इथे येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू
0: नक्कीच. कुणाल सर, माइम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅपलिनचे मूवीज बघितले तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार नाही. सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठाहून. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. मला IPS ऑफिसर बनायचं होतं होय, पण काही ह्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइम मध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट
0: क्लासेस अवेलेबल होतात पटकन तसे,
1: तसं हे अवेलेबल नव्हते गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेसमध्ये माइम होतं, युथ फेस्टिवल नावाची कल्चरल प्रोग्राम असतो. तर मग मी त्यासाठी रुयामध्ये ऍडमिशन घेतलं. तर मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्स साठी पण गेलेलो पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी 2-3 दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कॉर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर ते आले की क्या कर रहे हो, कुछ नहीं, रुका हूं, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम का ये चल रहा है तो आप चलो ऑडिशन देने वाले. अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये.

0: माझे पहिले टीचर होते बापीदास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माईम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्ड मध्ये काम करतो.
1: क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय. पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माईम आर्टची वाट धरली की मला माईम आर्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बरेच अडथळे आले असतील. कारण एकतर वाट अडथळीची होती, म्हणजे थोडेसे हे होते, समस्या तर होत्याच. पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचंय?
0: डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले घरातल्यांनी, पण नंतर बोलणं बंद केलं की आता ह्याला किती समजवणार की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचं तर हेच, जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आहे आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवाय की, पण जर मला ते नाही मिळालं कुणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्याचं ऐकून, तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचं ते मी मला विचार करूनच मी करणार आहे की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट होणार. त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता हा. नाही तर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर फोर्सफुली मग गोष्टी करायला लागतात, पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं की त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकतो, हे मला रिअलाइज खूप लेट झालं. पण मी हाच मी माईंड मध्येच होतो आणि अजूनही आहे. मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
1: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता पण तो होता. एक्झॅक्टली सर. खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
0: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस रुईया कॉलेजमध्ये एलिम्स होते, तर एलिम्स पण मला परफॉर्मन्स आठवतोय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस पास के पीछे हो.
1: एक्झॅक्टली.
0: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी एक 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मला त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला. आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवते आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन, आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत, आणि त्याच वेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी आज स्टेजमध्ये काम करणार.
1: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं, कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ती कला म्हणजे ती सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आहे आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून, पण सर कला होती त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचे ढोंग सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवलात माईम आर्टिस्ट म्हणून?
0: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस, म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं, पण ते कसं युथ फेस्टिवल साठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये, तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी हे ही कला, की अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलिस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये, कारण की मी एक्सपिरियन्स केला आहे खूप की फ्री बसल्यावरती
1: खाली दिमाग
0: खूप, म्हणजे असं तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग.
1: बरोबर.
0: आणि ते मी एवढं हे केलं आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे, आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका, पण कोणी नव्हतं. मग मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायची अरे हा काही वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो, पण आता मी सांगणार कसं यांना की यार
1: माझ्या,
0: तरी असंच एकदा बसलो चहा पीत आणि बडबडत होतो की ठीक आहे यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो. मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो. मी त्यावेळेस म्हणायचो की अरे फ्री मध्ये करेन मी, मला फक्त हे दाखवायचं माझी कला काय आहे ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे. मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन, मग कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल केबीच्या बाहेर थांबा 1.5-2 तास, मॅम नाही भेटल्या पण ठीक आहे, मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलिस्ट प्रयत्न करतो. मग मी त्या गोष्टी मी अराऊंड एक वर्ष वगैरे केलं, मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं. मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे, तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे, तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेला, तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला. तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव, तर म्हटलं हा मी येत जाईल, नाही फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांमध्ये बदल झाला आहे 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्प मध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली, मग मी एक स्कूल, मग दोन, मग स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं. आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत आर्टमध्ये, की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवते नाही. पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली, तर मला आता कधी कधी असं होतं की एक 2-4 दिवस फ्री मिळतात वर्षभरात, पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू
1: चालू.
0: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो तोच एक आहे काय म्हणतात त्याला आपल्याला कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली की मला
1: सोर्स
0: तोच आहे आणि माझं काम पण चालू राहतं माझं डोकं पण चाललंय मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी येतात आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेलं कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम थिएटर माईम करून काय होत नाही तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील. तर मी त्या गोष्टी ऐकल्या तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे पण ठीक आहे मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करू. मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया तशा याच्यानी मग मला एक माझा इन्कम सोर्स तिथून
1: सुरू झाला. बरोबर
0: त्यावेळेस
1: बरोबर आहे म्हटलं ना की कला नाही म्हणजे जे आहे ते आहे कारण आर्ट ही कला सांभाळत सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन. आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणाला जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामा नाही राहू शकत म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचं आहे कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे. आणि मुळात बिझी म्हणजे काय कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत त्यामुळे कंटाळा तर मुळेच नाही आहे
0: आणि इंटरेस्ट आहे माझा इंटरेस्ट या फील्ड तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही. मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार जर मला दुसरी काम आहे तर आणि आता टीम पण आहे त्याच्यामुळे की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे.
1: येस आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम.
0: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना तर मला हे युटिलाइज करायचं.
1: बरोबर सर या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माईम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असा असा चेहरा घेऊन जात नाही एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे आणि मग त्यात तो मेकअप आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार तर ते आउटफिट मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे भरपूर असतील तसे किस्से.
0: खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते मग त्यांच्याशी बोला लहान मुलं असतात मग ते फोटो आणि ऑटोग्राफ आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही स्पेशली लहान मुलांना कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या जो लहान मूल जर माझ्याकडे आलंय की एक फोटो किंवा एक ऑटोग्राफसाठी तर त्याचा इंटरेस्ट आहे आणि मला त्याच्या इंटरेस्टला कट किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माईम आर्टिस्ट बनू शकतो आणि माझ्या इग्नोरन्समुळे
1: फील बॅड ऑर समथिंग मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार
0: मग माझं तेच होतं मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाडी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती तिथे फक्त टचअप करून
1: खरंच आहे.
0: खूप किस्से
1: खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं तर हे एक वेगळीच मजा येते आणि म्हणजे फोटोज काढायला नाही पण जिथे लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो.
0: ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे आणि खूप खूप
1: काही असे हात लावायला पण येत
0: असते त्यांना कधी कधी खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये हा कोणतरी वेगळाच कोण काहीतरी वेगळंच आहे मग ते असे टच करतात इथे हात लावतात मग असं एकदा तर हॅट वगैरे काढलेली खरे आहात म्हणलो मग मी बोललो मी म्हणलो होय मी बोलू शकतो बोलता तुम्ही
1: क्या वाटत म्हणजे एकंदरीत म्हणून आणि याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं
0: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
1: मिळते
0: कारण की माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
1: ट्रू.

0: खूप मजा येते आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत माइंड आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत. ती चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण आपलं हे जे माइम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
1: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहीत माहीत नाहीये, पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होत आहे माइम ह्या फील्डमध्ये. होय, खरी गोष्ट आहे ही. बाहेर तेवढं काम होत नाहीये, तिथे सीझन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय, आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. ते स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की त्या लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल इन फ्युचर, अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत त्या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्समध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. मला माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म, तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे की ती तशी, ओ वाव किती छान परफॉर्मन्स आहे त्या त्या तिकडे करणार आपण त्या लोकेशन मध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव्ह करतो.

0: मी कोणाला ठेवणार नाही. दरवाजे आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा, म्हणजे स्केड्युल मॅनेज करायचा. आणि माझा पर्पज तोच आहे की, आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला, पण मेहनत खूप आहे या फील्ड मध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत.
1: बरोबर सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते. बरोबर, की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय, पण इकडे काहीच नाहीये, म्हणजे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुमेंट्स असतील, किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असतील, विविध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जातंय का, कारण आत्ताची जी जनरेशन आहे, जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे, आणि कुठेतरी मोबाईलवरती मग पाहतोय की नको नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशनला मी पास ऑन करतोय, तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आत्ताच्या जनरेशनला, तर डिफिकल्ट वाटतंय किंवा काय, त्यांच्याकडून कसा हे आहे त्यांचा रिवर्ट
0: एक्सप्रेसिव्ह तेवढं आत्ताची जनरेशन नाही आहे. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त,
1: मोबाईलच नाही,
0: हा फोन किंवा काही गोष्टी बघायच्या म्हणजे टीव्ही, पण तेवढ्या तेवढ्या. पण आता मुलांचं जसं झालंय की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच चौकटीमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे, तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात, आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत एक्सरसाइज, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम
1: करतो.
0: मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतंय एवढं तुम्ही मला बोलवलं, नाही तर मला जर छान वाटतंय तर मला माझं बॉडी
1: पोस्चर
0: जेस्चर, मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते, त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाहीये. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नाही, मी सेक्शन करून दाखवतो. ते आपोआप असे असतात, काही मुलं
1: सगळ्यांचं
0: होतं. आता हे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पण थोड्या वेळ
1: मी तेच म्हणाले ना, माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले.
0: कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन, कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण चालू शकतो. स्पाईन वरती काम,
1: बरोबर
0: माझा फोकस तोच आहे.
1: बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय,
0: होय तर एक्सप्रेशन येणार. जर मी असं डाऊन पोझिशन मध्ये तर मी किती हॅपी
1: आहे, एक्सप्रेसिव्ह नाही करताच येणार.
0: तर मग ते मुलांसाठी आता डिफिकल्ट आहे सुरुवातीला, कारण की एन्व्हायरमेंट, स्कूल, टेक्नॉलॉजी, त्यांचं अभ्यासाचं प्रेशर. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे वगैरे, नाही होत. काही मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतं की एक्सप्रेस नाहीच करत ते, त्यांचं माय नेचरच तसं आहे. पण माझ्यासाठी त्यांनी ऍटलीस्ट खूप आहे,
1: हो काहीच न करण्यापेक्षा एक्सप्रेस करायला सुरुवात तरी झाली असेल.
0: आणि मी स्कूलमध्ये मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माईल ठेवा, समोरून कोण दिसलं तर स्माईल करा. तो भले काही विचार करेल त्याला करू द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार नाही. तुमच्या एका स्माईल मुळे समोरच्या जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस गेला असेल
1: तो चांगला झाला. दॅट्स ट्रू सर. या व्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय, आणि ऑफकोर्स मला असं वाटतंय त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर? मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत, तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये, जो बोलत नाहीये, आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय, आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा

0: रिएक्शन्स किंवा हे केलंय?
1: मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड, तर तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी, एकदम असं रोबोटिक तिची वॉक पण तशी होती. हा, ती काही महिन्यांनंतर एक्सप्रेस करायला लागली, ती हसायला लागली, रिएक्ट करायला लागली. तर मला त्या फीडबॅक मुळे मला कळलं की अरे नाही यार, मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय, म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय. रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय, पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठे व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल, मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका तुम्ही, कंटिन्यू करा. आणि माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना, नाहीतर आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये आपल्याला का.
0: बरोबर,
1: जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता
0: करता येत. बरोबर, म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मस्करीचा पार्ट नाही आहे हा, पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटस बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतं. सो सर खूप छान, पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहे, ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेजमधून जातोच, तुम्ही सुद्धा त्यातून गेलेले आहात, इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत, आणि त्यानंतर आत्ता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय, स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची आणि ही जी एक स्पेशल फेज आहे, ही तुम्ही कशी एन्जॉय करताय?
1: खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो, असं मागे वळून
0: काय
1: काय कसली जर्नी आहे, काय काय कसं किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काहीही केलं आयुष्यात, चांगल्या गोष्टी आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नसता नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना, तर मग आपल्याला बोर होतं, मग डिप्रेशन येणार, मग मेंटल हेल्थवरती फोकस जातो. काही नाही, त्याचं तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःच. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको उद्या मी जरा आराम करतो, होतं मला असं कधी कधी. खोटं का बोलू,
0: मन थकत नसतं तरी शरीर
1: होतं. पण मग मला तेच मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्डमध्ये काम करतो, बंद करून टाक, नको काही करू. मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो की नाही, इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे. अजून माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये काय, कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही, मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार, कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये.
0: कारण
1: की मला थोडा एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून, की काही नाही आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं, बाकीचं सही होगा और काही नाहीये त्याच्यात.
0: हा म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिवर्ट होत आहे.
1: मन आपलं क्लीन असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
0: सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना असं मी मगाशी सुरुवातीला म्हटले होते की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपूर्ण अशा वाटतील, पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्प्यांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे. सर मगाशी ही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत, माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज इंटर स्कूल असू देत, इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत, जशा इतर स्पर्धा होत आहेत, इतर कलांसाठी जे माध्यमं दिली जात आहेत, तसंच माईम आर्टला मिळावं, तर यासाठी तुम्ही करताय पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत, काय वाटतंय?
1: स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन माईमचे पण होतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये आता माईम खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईम परफॉर्म होतं, कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला, पण ते तेवढ्या पुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाहीये, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात एक दोन वर्ष काम करणार की नाही होते आम्हाला आता वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं एक वर्षातच सगळं, मग मी हे कसं जमणार तुम्हाला, कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये, जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त
0: सिलेक्टिव्ह
1: नाहीमच करणारे फार कमी. असे मुंबईत आपल्या इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतय किंवा कोण दुसऱ्या फील्ड मध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट आवड म्हणून, ते एक रिझन आहे. अजून दुसरा रिझन काही नाही की मी मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन. आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी, आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय, पण ते अजून त्यांना ग्रो करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता आम्ही पण फार मोठ्या घरातून नाही आलोय, माझे वडील वर्कर होते तर 2001 कंपनी बंद झाली, माझी बहीण होती त्याच्यामुळे तो सपोर्ट झाला इकॉनॉमिकली, माझे मामा आय एस ऑफिसर होते त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये, माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण की ह्या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे, खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात 2-4 इंडियातले. म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर म्हटलं मी हे करणार ह्या फील्डमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर माहिती नसेल तर सांगतो, जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला. त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत, ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत कोलकात्यातूनच आहेत. आसामचे मोइनुल अख सर आहेत, हैदराबादमध्ये माईम मधू आहे. आता माईम मधू तर फिल्म मध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देवकुमार पॉल आहे कोलकात्याला. कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, तिथे ते खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होतं. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल. म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण गुफी बेंटॉल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे, त्यांचे व्हिडिओ ते पण मी आधी बघितलेले, तर ते एक होते. पण आत्ताच्या 21st century तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केले जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गूळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर, यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेवर, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो. किमान जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेला असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेस, आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातले शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. या वर्षीची म्हणजेच 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्न साखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्न साखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्न साखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: हवावी सपोर्ट टू सिट एकमेकांना
1: तुम्ही हा एकमेकांकडेच. आणि मध्येच जर असं काही वाटलं की तुम्ही ऑडियन्सला काहीतरी सांगताय तर कॅमेरा बघितलं तरी चालेल, नाही पाहिलं तरी चालेल. ओके रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोतेवाणी प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत

0: आधार आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, खरं तर वुमन्स डे जवळ आलेला आहे. वुमन्स डे मला असं वाटतं एक निमित्त आहे, कारण आज आपण पाहायला गेलं तर असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाहीये की जिकडे स्त्रियांनी बाजी मारलेली नाहीये, अगदी कोणतंही क्षेत्र असो. आणि याच निमित्तानं आपण वुमन्स वीक स्पेशल एक खूप छान इंटरव्ह्यूज करत आहोत. त्यामधला आजचा इंटरव्ह्यू हा जास्त स्पेशल आहे, कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याला घेऊन खूप जास्त क्युरियस असतो. जितकं आपण आपल्या आयुष्यामध्ये मागे काय घडलं, सध्या काय घडतंय, पुढे काय घडणार आहे याला घेऊन जितके आपण एक्सायटेड असतो, एक क्युरियोसिटी आपल्यामध्ये असते, तितकीच क्युरियस आज मी या इंटरव्ह्यूसाठी आहे. सो आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुरुची गौतम मॅडम. सुरुची मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्पिरिच्युअल सायकोलॉजिस्ट आहेत. या व्यतिरिक्त मोर दॅन 3 decades एक्सपिरियन्स त्यांना आहे. जवळपास 25 वर्ष त्याहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घडल्या की त्यांनी अगदी लहान वयामध्ये हा मार्ग निवडला होता. सो त्या व्यतिरिक्त त्या पाम रिडिंग करतात, ॲस्ट्रॉलॉजर आहेत, ग्रँड मास्टर रेकी हिलिंग हिलर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत, आणि या व्यतिरिक्त त्या उत्तम वक्त्या आहेत. आज सगळ्या पालकांपुढे सो कॉल प्रश्न पडलेला आहे, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांवरती संस्कार कसे द्यायचे, धकाधकीच्या आयुष्यामध्ये शांत जीवन कसं जगायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याकडे आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय छान सोप्या शब्दांमध्ये उत्तरं शोधलेली आहेत, अशा सुरुची मॅडम आपल्यासोबत आहेत. सुरुची मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: नमस्कार पूमजी, तुमचं आणि तुमच्या टीमला. आणि आपण सुरुवात करायचं आधी ओम गणेशाय नमः गणपती बाप्पा मोरया. आपण या वास्तूला, आपण आपल्या आई वडिलांना, गुरुजनांना आणि या युनिव्हर्सला जसं आपण सांगतो ना कायनाता धन्यवाद करू.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद माझा एवढं सुंदर आपण इंट्रोडक्शन दिलं आहे त्याच्याबद्दल, आणि आज मला इथे बोलवलंय त्याच्याबद्दल सुद्धा.
0: नक्कीच मॅडम, मी मुलाखतीला सुरुवात, मी मुलाखत म्हणणार नाही कारण मला या ओघवत्या गप्पांमधून बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. सुरुवातीलाच मला ज्या वेळेला तुमच्याबद्दल कळलं आणि त्यावेळेला मला एक गोष्ट समजली की तुम्ही खूप कमी वयामध्ये हा मार्ग निवडला होता, किंवा पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग येतो, आणि मला असं वाटतं तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात झालं. तर अशी कोणती गोष्ट आहे त्या गोष्टीमुळे तुम्ही या रस्त्यांवरती आलात आणि हा रस्ता निवडला?
1: हो, तर माझी ही जर्नी ना मी 3-4 वर्षाची काहीतरी असताना स्टार्ट झाली होती. म्हणजे माझे जे प्रथम गुरु आहे श्री राजेंद्र आचार्यजी, ते माझे मावशीचे मुलगे आहे, ते ऑन ऑफ आमच्याकडे येऊन जाऊन राहायचे. तर मी त्यांना, माझ्या वडिलांना, माझ्या नेबर्सला खूप म्हणजे असं पूजापाठ करताना बघायची, मंत्र जाप करताना बघायची. तर मी तशी लहानपणी ना खूप अशी मस्तीखोर होती. तर मग मला ना असं ग्राउंडिंग करायला थोडं असं मेडिटेशन वगैरे करणं किंवा मंत्र जाप वगैरे करणं ते सगळं स्टार्ट केलं होतं. आणि कसं झालं ना की ते करता करता कारवा पुढे हळूहळू हळू चालू झाला. मी त्यांना पामेष्टी करताना बघायची, कुंडली बघताना बघायची, तर त्याच्यामध्ये पण माझा इंटरेस्ट जागृत झाला आणि मी पामेष्टी शिकले. बाय द टाइम मी 8-9 स्टँडर्डमध्ये होते तर मी कोणाचा असं स्वभाव सांगणं, छोटं मोठं काहीतरी सांगणं, ते माझं ते चालू झालं.
0: बापरे.
1: आणि जसं तुम्ही सांगितलं ना की एक काहीतरी असं टर्निंग पॉईंट येतो, काहीतरी असं आयुष्यात घडतं की तुमचं आयुष्य पूर्ण चेंज होऊन जातं. तर 10वी आणि त्याच्यानंतर ना मी प्रचंड इलनेस मी ते सहन केले. म्हणजे माझ्या आयुष्यात असं घडलं होतं की मला डॉक्टरांनी सांगितलं की ही बहुतेक राहणार नाही. मी त्या तरुणपणामध्ये बेड रिडन काय असतं ते मी बघितलंय देवाच्या कृपाने, लाईक यु नो माय ग्रँड पेरेंट्स, पेरेंट्स ह्या डॉक्टर, आणि माझा सगळं घरी उपचार झाला होता. पण जेव्हा डॉक्टरनी सांगितलं ना की आता राहणार नाही म्हणून, तर मी डॉक्टर आईला माझा विचारलं की डॉक्टर का बोलले, माझं नेमकं झालं काय? ती बोलली तुझा इम्युनिटी सिस्टम हिट झालाय. मला शांतपणे एक्सप्लेन केलं की मला ऍक्च्युली झालं काय काय आहे, आणि आय सेड ओके फाईन. मग मी हळूहळू मेडिटेशन केलं आणि आपली आतली जी शक्ती असते, आतली जी ऊर्जा असते, ते मी जागृत.
0: ओ माय गॉड.
1: आणि त्यांनी हळूहळू आय केम बॅक, आणि तिथून माझा हे जे कारवा आहे टुवर्ड स्पिरिच्युअलिटी ते मग स्टँड झालं
0: इतक्या लहान वयामध्ये.
1: लहान वयामध्ये
0: मॅम म्हणजे तुमचं कॉलेज गोईंग एज होतं राईट. म्हणजे अगोदर शाळेत असतानाही तुम्हाला कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणूयात कुठेतरी ते बीज तुमच्याकडून फॅमिलीमधून रोवले गेले. ते कुतूहल वाटणं वेगळं आणि स्वतःला ते फील झाल्यानंतर म्हणजे लिटरली जो इन्सिडंट ज्यामधून तुम्ही गेलात त्या तो इन्सिडंट झाल्यानंतर जी तुमची जर्नी होती ती म्हणजे ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत असं मला वाटतंय. सो मॅम तुम्ही ज्या वेळेला हा रस्ता निवडलात मग सुरुवात कशी झाली. म्हणजे सुरुवात तुम्ही तुमच्या मेडिटेशन पासून केली मग काय सुरुवातीला शिकलात कुठे शिकलात मग त्यावेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा काय.
1: हो तर म्हणजे अभ्यास करता करता मी जे आहे मेडिटेशन मध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि तेव्हा म्हणजे अराउंड 96-97 रेकी सगळी लोक जाऊन शिकायची तर मला पण ते इंटरेस्ट आला आणि मी घरी बोलले की ना मला पण हे शिकायचंय. सो माय पेरेंट्स दे ऑलवेज सेड ओके फाईन डू व्हॉट यू फील लाईक आणि मला खूप असं प्रोत्साहन देऊन मी मग रेकी शिकले आणि हळूहळू रेकी शिकता शिकता शिकता मी त्याच्यामध्ये ग्रँड मास्टरची पदवी पार केली आणि ती पदवी म्हणजे त्या कळलेलं की सोपं नव्हतं घेणं म्हणजे तुम्हाला लिटरली गुरु बरोबर त्यांची सेवा करून म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते बॅचेस घेऊन आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते शिकायची गरज होती. तर माझे जे गुरु होते लेट श्री डॉक्टर गणेश शंकरजी तर ते खूप म्हणजे नॉलेजेबल होते एजिड होते आणि त्यांना भरपूर गोष्ट यायची तर मी त्यांच्या अंडरमध्ये मी वेगवेगळ्या होलिस्टिक अप्रोचची मी गोष्ट शिकले चक्रा बॅलन्सिंग वगैरे सांगा किंवा क्रिस्टल थेरपी सांगा सायकिक ऑपरेशन सांगा ते हे सगळं रेकीचा पार्ट असून सुद्धा त्यांनी मला एक्स्ट्रा शिकवलं माझं जे इनपुट होतं ते बघून पास्ट लाईफ रिग्रेशन सांगा किंवा आपला आकाशिक रेकॉर्डिंग कॉर्ड कटिंग तर असे नाना प्रकारची जी गोष्ट आहे ते मी शिकत बसली आणि त्याच्यानंतर हळूहळू मला हे कळलं की ओनली दिस थिंग इज नॉट इनफ आणि तरी माझी तब्येत ना वर खाली व्हायची. सो वन फाईन डे ते एक फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो ना तसा एक आला होता. सो खूप रडारडी केल्यानंतर लाईक यु नो आय आस्क माय गुरु राजेंद्र आचार्यजी हे काय चाललं आयुष्य. मग त्यांनी माझी कुंडली काढली आणि सांगितलं की अरे बाळा तुझं राहू महाकाल चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं तुझं झालेलं आहे. बिकॉज मी त्यांना सांगितलं मी कुठे बाहेर जाऊन मी काय घाण खाल्लं नाही आहे लाईक जंक फूड खाल्लं नाही आहे मी काही चुकीचं केलं नाही आहे देन वाय आय फॉलोइंग सो मच रिपोर्ट्समध्ये येत नाही आहे आणि मी सगळं करते होलिस्टिक अप्रोच करते. मग त्यांनी मला सांगितलं तू हे करतेस ना म्हणून तू इथे आहेस लक्षात आलं. तेव्हा मला ते एस्ट्रॉलॉजिकल जे आपलं एक सांगतो की इफेक्ट असतं त्याची जाणीव झाली आणि करता करता मग मी टॅरो कार्ड शिकले. तर असं हळूहळू भरपूर गोष्ट म्हणजे न्यूरो लिंग्विज प्रोग्राम सांगा हिप्नोथेरपी सांगा सायकोलॉजी सांगा असं भरपूर गोष्ट शिकत बसले. बिकॉज ह्युमन माइंड इज नॉट ओनली अ स्मॉल थॉट प्रोसेस बट लाईक यु नो ॲज अ ह्युमन आपण म्हणतो ना की मी ही जी व्यक्ती आहे हे व्यक्ती नुसतं ब्रेन किंवा थॉट प्रोसेस किंवा हे अंग नाही हे 360 degrees आहे. मीन्स माझं जे माइंड आहे ते माझं हे ध्येय आहे ते
0: बरोबर
1: आणि माझी जी आत्मा आहे ते
0: बरोबर
1: ऑल दीज थ्री थिंग्स बॅलन्स पाहिजे तेव्हा आपण हॅपीली जगू शकतो. ही माझी थोडक्यात
0: जर्नी आहे अँड इट इज व्हेरी इन्स्पिरेशनल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या मुमेंटला आपल्याला वाटतंय सगळं काही संपलंय ती मला असं वाटतं की तो एक पॉझिटिव्ह बदल आपल्यातला असू शकतो जो आपल्याला अचानक पुढे घेऊन जाणारा असू शकतो किंवा मला तिथे कळलंय की नाही अजूनही पिक्चर बाकी
1: आहे. म्हणजे मी हे अजूनही पिक्चर बाकी ना त्याच्याबद्दल मी एक सांगणार मी स्वतःला असं मृत बघितलेलं आहे.
0: हो
1: म्हणजे मी ते बघितलंय की लाईक नो माझी आत्मा माझा आपण म्हणतो ना ती एक व्हाईट लाईट येते खरं आहे ते खरं आहे. म्हणजे मी ते असं बघितलंय की हाऊ माय सोल इज कमिंग आउट म्हणजे कसं ते माझी आत्मा बाहेर आली आणि मी जस्ट त्या व्हाईट लाईट कडे जाते मी बस चुकून मागे वळून बघितलं आणि माझी आई जी रडत होती आणि ती मला कंटिन्युअसली पंपिंग वगैरे देत होती आणि शी वॉज लाईक टेलिंग अरे हे तुझं वय नाहीये जायचं. आय डिसाइडेड टू कम बॅक म्हणजे आपण सांगतो ना दिस इज ऑल मिथ पण माझ्या बरोबर ते झालेलं आहे. माझे मित्रमंडळी जे आहेत ओके ज्यांनी माझ्या सोसायटीचे जे आहेत त्यांनी मला ऍक्च्युली बघितलेलं आहे गोईंग थ्रू दॅट टाइम, गोईंग थ्रू दॅट टाइम, दे नो माय जर्नी.
0: ओ माय गॉड.
1: सो इट इज फॅक्ट, इट इज फॅक्ट दॅट.
0: सो आपल्यासोबत जे झालंय त्याच्यातून आपण शिकून इतरांना आपण कसे उपयोगी पडू शकतो. मला असं वाटतं आज तुम्ही हे सगळं शिकलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अनेक जणांना त्यांच्या जगण्याचा जो काही मार्ग आहे तो सोयीस्कर करून दिलाय. की बऱ्याच वेळेला मीही अडखळते, मलाही नाही माहितीये पुढे काय होणार आहे, पण त्या डिफिकल्ट वे वरून किंवा जो डिफिकल्ट पाथ आपण निवडलेला आहे त्या डिफिकल्ट पाथवरून जर पुढे जायचंय तर यू नीड समवन की जो तुला पुढे घेऊन जायला सांगेल की हा रस्ता दाखवण्याचं काम कोणीतरी करत आहे आणि तो सध्या तुम्ही आता दाखवत आहात, अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहात. बऱ्याच वेळेला रेकी हिलिंग हा शब्द वापरला जातो, नेमकं काय असतं?
1: तर रेकी हिलिंग एक ही जॅपनीज टेक्निक आहे. एक डॉक्टर मकाव उसुई आहेत त्यांना, म्हणजे असं आपण उसुई रेकी म्हणून पण सांगतात. तर त्यांना ना काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचं होतं. ही हिमसेल्फ वॉज अ सायकोलॉजिस्ट आणि त्यांनी नाना प्रकारचे अभ्यास केले होते की काहीतरी याचं म्हणजे रिलीजन नाहीये, औषधं नाहीये आणि कुठेही काही त्याच्यामध्ये बंदिशपणा यायला नको, असं काहीतरी हिलिंग पाहिजे म्हणून त्यांनी मेडिटेशन केलं. आणि वन फाईन डे त्याला कळलं, अरे वा, त्यांना ते एनलाइटमेंट झालं, त्यांना एक व्हाईट लाईट दिसली, आपण जी पांढरी रोशनी म्हणतो ना, तेव्हा त्यांना कळलं की हे रेकी म्हणून काहीतरी आहे. आणि त्यांनी त्याचं नाव रेकी ठेवलं. रे म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी लाईफ फोर्स. एकदम सिंपल आहे, ही जी एनर्जी जी आपल्या कायनात आहे, जे आपण डेली ब्रीद इन ब्रीद आउट करून इंटेक करतो, नुसतं थोडं शांतपणे जर आपण विचार केला ना आपल्याला ते दिसतं. ती एनर्जी आपण एक्स्ट्रा जी म्हणजे आपल्या अंगात आपण हे रोटेट करतो, पूर्ण शरीरात रोटेट करतो आणि जी ते एक्स्ट्रा असते ना ते आपण बाहेर काढून लोकांना डिस्टन्स हिलिंग वगैरे आपण देतो. डज इट वर्क? येस.
0: ओके. या सगळ्या आयुष्य म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यात किती पर्सनली फरक पडलाय?
1: प्रचंड. म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग टच टू टच सॉडस्ट, म्हणजे मी कोणाला हील होताना बघते. ओके. आय फील दॅट आय एम रिअली ब्लेस्ड. ते मी सांगितलं ना, मी पिक्चर बाकी आहे. आता मी लास्ट इयरच एक एक्झाम्पल देऊ.
0: येस.
1: माझी क्लाइंट आहे. ओके. अचानक म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर माय क्लाइंट, तुमच्या फ्रेंडला तुम्ही इंट्रोडक्शन करून दिलं, त्या फ्रेंडचा मला मेसेज आला की अरे हे जे क्लाइंट आहे ना तुमचे त्यांना बरं नाही आहे, अँड शी हॅज गिव्हन अप होप्स, आणि त्या ऑलमोस्ट ऑक्सिजनवर आहे, काही खात नाही आहे, अँड डॉक्टर्स हॅव ऑल्सो गिव्हन अप होप्स. तेव्हा मी स्पिरिच्युअलिटीचं हेल्प घेतलं. मला ती जाणीव झाली की अभि पिक्चर बाकी आहे. आय सेड यू जस्ट गो अँड टेल हर दॅट आय एम टेलिंग दिस अँड आय विल स्टार्ट सेंडिंग डिस्टन्स एनर्जी. त्यांनी इव्हनिंगमध्ये, म्हणजे ते कॅनडामध्ये होते, मी इंडियामध्ये होते, नेक्स्ट डे इव्हनिंगमध्ये जे ते जेवत नव्हते, स्टार्टेड इटिंग, स्टार्टेड फिलिंग गुड, विथ ग्रेस ऑफ गॉड टुडे बॅक वर्किंग.
0: ओ,
1: बॅक वर्किंग. सो फ्रॉम दॅट हेल्दी पर्सन गोईंग टू द डेथ बेड, ओके, मृत्यूच्या दारावरती उभं राहून ती लिटरली मला
0: परत आली,
1: मॅडम मला मृत्यू दिसते, मला कळते, मला घ्यायला आलेत. बोले तुझा आता वेळ आलेली नाही, तेवढं एक पॉझिटिव्ह विचार ठेव. ते एक पॉझिटिव्ह विचारनी तिचं बदललं आणि मला इतकी सॅटिस्फॅक्शन भेटतो मॅडम, मस्त झोप येते,
0: समाधान
1: समाधान भेटतं. म्हणजे मी सांगते शब्द नाही, हे जी फिलिंग आहे ना ते एक्सप्लेन करायला शब्द खूप कमी पडतात. दिस इज समथिंग ना तुम्हाला स्वतःला फील करायला पाहिजे.
0: त्याचकडे मी येणार आहे. या स्पिरिच्युअलिटीचा, या पॉझिटिव्हिटीचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती फरक पडत असतो. म्हणजे असं म्हणतात की जसं की तुम्ही आता सांगितलं पॉझिटिव्हिटी, आपण आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. जर मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मला निगेटिव्हिटी दूर करून कुठेतरी सकारात्मक बदल हवा आहे तर त्यासाठी मी पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं आहे, तर हे पॉझिटिव्ह राहणं आपल्याला एखाद्या व्यक्तीला कुठे घेऊन जाऊ शकतं? म्हणजे
1: हो तुम्हाला बघा, मी फ्रँकली तुम्हाला एकदम जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना ते मी सांगते. सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला जिथे जायचंय ना, जिथे पोचायचंय ना, ते इनर पीस म्हणतो ना आपण, अंदरुनी शांतता. तुमच्याकडे काही, तुम्ही कितीही श्रीमंत असो, कितीही श्रीमंत असो, खाणार तर तेच तांदूळ, सोन्याचा टाकीत सुद्धा, पण जर त्यात त्यात तुम्हाला जर चवच भेटणार नाही, तूप सुद्धा घालू, तर हे जे पॉझिटिव्हिटी असतं ना, ते समाधान भेटतं तुम्हाला आतून, की बाकीचं सगळं शून्य होऊन जातो. सो दॅट शुड बी युअर टार्गेट. बाकी जे काय तुमचं आपण म्हणतो ना डेस्टिनीमध्ये, ते आपण लिहून आलं बघा सगळं ना. फ्रँकली स्पीकिंग कोमल मॅडम, आज आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन करा, तुम्हाला हे भेटेल ते भेटेल, ओके, लोक करतात, पण कुठेतरी प्रत्येक तर टाटा बिल्डांमध्ये होऊ शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: दिस जेव्हा हे फॅक्ट कळलं ना, अँड यू नो युअर कपॅसिटी, इट विल टेक यू लिटल बिट, आय कॅन से 100 स्टेप्स बियॉन्ड युअर कपॅसिटी.
0: नॉट मोर.
1: नॉट मोर कसं पॉसिबल? मोर जर मी सांगणार कसं पॉसिबल? सगळे नगर बघा, दिस इज समथिंग रियालिटी दॅट आय एम टेलिंग. पॉझिटिव्हिटी तुम्हाला टू बिकम सक्सेसफुल इन युअर ओन आईज फर्स्ट, देन इन आईज ऑफ अदर्स,
0: बरोबर,
1: तिथे घेऊन जाते, देन स्काय इज द लिमिट फॉर यू. पण हे जे सांगतात ना दॅट यू कॅन टच लाईक यु नो द स्टार्स अँड किल दिस अँड दॅट, प्लीज, दॅट इज, सॉरी आय एम ब्लंट, बट ही खरी गोष्ट आहे. भाग्य पण कुठेतरी असतं,
0: मॅटर करत,
1: लक मॅटर्स, भाग्य मॅटर्स, कर्म मॅटर्स, आणि पॉझिटिव्हिटी बिंगो सॅटिस्फॅक्शन, तुमचं आतलं विल पॉवर, म्हणजे जे तुम्हाला आतून असं एक स्टॉपेज येतो ना, अरे मी हे करू शकते की नाही, एक ते सेल्फ डाऊट येतो, ते पार करायला खूप मदत करत.
0: ऍक्च्युली मॅम तुमच्या बोलण्यातच इतकी पॉझिटिव्हिटी आहे की मी आरजे असून मी आज गप्प झाली. बट नो नो, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण असं म्हणतात ना की डॉक्टरांकडे गेले की त्यांच्या बोलण्यानेच आपल्याला, आपण अगोदर अर्धे बरे झालेलो असतो. कुठेतरी मला असं वाटतं तुमच्याकडे जर एखादा माणूस जर त्याची समस्या घेऊन येत असेल, किंवा एखादा व्यक्ती त्याची समस्या मांडत असेल, ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातही असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आज ज्या पद्धतीने इतकं पॉझिटिव्ह बोलतायत, आज जेही लोक रेडिओवर ऐकतायत, अदर दॅन दिस जे लोक युट्यूबवरती पाहतायत, दे कॅन टोटली रिलेट विथ दिस की येस इट मॅटर्स, आणि याने फरक पडतो. जो की मी आता इथे असं, म्हणजे मी सुरुवातीला आल्यानंतर आय एम लाईक ओके ओके ओके, सो दिस इज द चेंज, अँड लाईव्ह एक्झाम्पल यू कॅन सी इट. सो या गोष्टी आहेत. पण मॅम या व्यतिरिक्त तुम्ही केवळ त्याच गोष्टी न करता, त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे पॅरेंटिंग आणि किड्स पॅरेंटिंग या विषयी, किंवा त्या मुलांवरती संस्कार करणं, किंवा लहान वयामध्ये त्यांच्यापर्यंत खूप पॉझिटिव्हली चांगल्या गोष्टींची रुजवण होणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. सो या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला बरेच अनुभव आलेले असतील, तर हाही विषय तुम्ही का निवडलात?
1: बघा, लाईक आपले जे नेक्स्ट जनरेशन आहे, लहान बाळच आहे.
0: बरोबर.
1: आणि मी ना सगळ्यात जास्त माझा ब्युटिफुल स्टेटमेंट कुठले माहिती आहे, पेरेंट युअर सेल्फ बिफोर पेरेंटिंग.
0: या
1: म्हणजे तुम्ही आधी स्वतःचे जी आत तुमचं सगळं एक नेगेटिव्हिटी भरलेली आहे ती बाहेर काढा, पॉझिटिव्ह व्हा, फक्त शब्दांनी आणि विल पॉवरनी नाही, पण तुमचं ऑरानी. ते पॉझिटिव्हिटी झाल्यानंतर यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाईल्ड, यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाईल्ड वेन यू कॅन अंडरस्टँड युअर ओन सेल्फ. स्वतःला समजणं खूप गरजेचं आहे, स्वतःची भीती काय आहे, स्वतःचे वॉन्ट्स काय आहे, स्वतःचे फिअर काय आहे. हे जे गोष्ट आहे ना की तुम्ही स्वतःला कुठे स्टॉप करता. जर मी एक अगेन कटू सत्य सांगते, मी आपण आपल्या मुलांवरती आपला प्रेशर घालतोय, आपल्याला जे काही भेटलं नाहीये ना ते आपण त्यांना जबरदस्ती देतोय,
0: आणि ते देताना असं म्हणतो की मी हे करू शकले नाही, तू कर
1: तू कर, म्हणजे तिथे अच्छा असं वी आर स्टॉपिंग देम. आपणच त्यांचे स्प्रिट ब्रेकर बनतोय.

0: आपणच आपल्याला जरासा श्वास घ्यायचा म्हणून त्यांना स्क्रीन टाइम दिलं. आपल्याला कधी व्हिडिओ गेम भेटलं नाही तर त्यांच्याकडे मोबाईलमध्ये किती किती काय काय काय काय बॉक्सेस येतात माहित नाही, नाना प्रकारचे गेम्स येतात. आपण आपल्याला जे काही भेटलं नाही तर जबरदस्ती त्यांना थोपतोय. आज बोर्ड गेम नाहीये, बाहेर जाऊन खेळणं नाहीये,
1: मैदानी खेळ बिलकुलच नाही.
0: ते काय असतं
1: माहित नाही,
0: त्यांना माहितच नाहीये. एकदम ग्रुपिझम झालेला आहे. हे त्याचा स्टॅटस चांगलं नाहीये हा, तो मारुतीमध्ये फिरणार आहे, स्क्वाडामध्ये नाहीये. हे बीएमडब्ल्यू वाले आहेत हा, त्यांच्या बरोबर जायचं नाही, त्यांचा क्लास तसं आहे त्यांच्याकडे. त्यांना कसं जाणीव येणार की हार्डशिप काय असते, हु इज स्ट्रगलिंग, हु इज कमिंग फ्रॉम व्हॉट बॅकग्राऊंड. किंवा तुम्ही बघणार ना अतिशय स्ट्रिक्ट पेरेंट्स, नंतर एकदम असं म्हणजे माझ्या लेकाला लागलं असं कसं लागलं. आय हॅव सीन एक्सप्रीम. माझ्याकडे जेव्हा केसेस येतात ना, माझ्याकडे केस आला होता की ना माय किड हॅज ऑटिझम, माय किड हॅज ऑटिझम, माझा लेकाला ना एडीएचडी. मी त्यांना सरळ सांगते की त्याला ऑटिझम आहे की नाही माहित नाही, त्यांना एडीएचडी आहे. तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय मला, तुम्ही काय करतायत, प्लीज लेट देम गो, पडू दे त्यांना खाली. तुम्ही लहान असताना तुम्ही पण खाली पडलात, काय केलं तुम्ही, उठला आणि गेला ना तुम्ही. लेट देम बी ऑन देअर ओन प्लीज. म्हणजे ते रूम द्या,
1: अडवणं किंवा थांब किंवा हे नंतर ते नंतर.
0: ते तुम्ही त्यांना अडवताय की तुमचा फिअर. नंबर वन, यू नीड टू अंडरस्टँड युअर सेल्फ, यू नीड टू अंडरस्टँड. म्हणजे ते मग ते कम्युनिकेशन येतं. इथे तुम्ही फक्त पेरेंट आणि चाइल्ड म्हणतात ना, मी म्हणते इव्हन टीचर्स, टीचर अँड स्टुडंट्स, किंवा दोन स्टुडंट्स टुगेदर, लाईक यु नो टू फ्रेंड्स टुगेदर, दे आर कमिंग. वी नीड टू अंडरस्टँड दॅट लँग्वेज, बॉडी लँग्वेज, शब्दांचे लँग्वेज. हे परत ते न्यूरो लँग्वेज प्रोग्राम जे मी त्याच्यामध्ये पण मास्टर्स केले, त्याच्या माध्यमातून ना हे कळलेलं आहे, सायंटिफिकली प्रूव्ड आहे की एव्हरी ह्युमन बीइंग हॅज देअर ओन लँग्वेज. सम कॅन अंडरस्टँड व्हिज्युअल लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड ऑडिटरी लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड लाईक यु नो कायनेस्थेटिक लँग्वेज. कधीतरी बोलूया ह्या विषयाबद्दल
1: नक्कीच, कारण हा विषयही तितकाच मोठा आहे. पण मॅम मला असं वाटतंय की सध्या ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, कारण आपण असं म्हणतो 21व्या शतकात जगत असताना आपण मागच्या चांगल्या गोष्टी मागेच ठेवायला लागलो. पण त्या ज्या काही होत्या, म्हणजे मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांच्याच आईने आपल्याला हातात लहानपणी मोबाईल दिलेलेच नाहीये. खरं तर आपण कॉलेज केलं तरी आपल्याकडे मोबाईल नव्हते, बऱ्याच वेळा असं होतं. सो त्याच्या व्यतिरिक्तही आपण जगलो आहोत, त्याच्या मोबाईल नसताना आपणही जेवण केलंय. सो हे कुठेतरी सांगणं मला असं वाटतंय फार गरजेचं आहे, आणि जे काम तुमच्या माध्यमातून होतंय, सो दॅट्स व्हेरी गुड. आणि मॅम पुढे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की थोडंसं आपण पॉझिटिव्हिटीबद्दल बोलत होतो. आपल्याकडे असं म्हणतात की निगेटिव्ह गोष्ट पटकन अट्रॅक्ट होते, किंवा आपण निगेटिव्ह गोष्टीकडे पटकन अट्रॅक्ट होतो. पण या सगळ्या गोष्टी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टींमध्ये राहत असताना आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं किती गरजेचं आहे, कारण मी आज बऱ्याच वेळेला ऐकते की प्लीज तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहा, ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. तर या ग्रॅटिट्यूडमध्ये राहण्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
0: थोडक्यात स्टोरी सांगू?
1: येस प्लीज.
0: तर एक माणूस ना नेहमी प्रवास करायचा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, आणि तो बघायचा की एक छोटा कुत्रा आहे, त्याला ना खायला काही नाही आहे, आणि तो अगदी असं खिडका आहे, आणि नुसतं येताना जाताना ना नुसतं असं भभभ करत असतो, आणि त्याला जनावरांची भाषा कळायची. तो बोलायचा की अरे तू एवढा का नुसतं, देवाने माझं असंच टाकलंय, एकदम मला असं दुष्काळाच्या जागेवरती माझा जन्म दिलाय, माझे लोक पण असे आजूबाजूला आहेत, मला एक सॉरी मी असं शब्द वापरते. तसा खूप नकारात्मक शब्द तो कुत्रा बोलायचा. हा बोला मी काय करू शकतो, मला तू रोज मंदिरात जातो ना, देवाचा दारी जातो ना, तर सांग तुझा विठ्ठल आला आहे ना, हे मी असं त्याला शिवीगाळ केलंय. तो बोला बरं. मग त्यांनी जाऊन सांगितलं की हे विठ्ठल बघ त्याचं काहीतरी कर, खूप असं आहे, तो अस्वस्थ आहे. तर विठ्ठल त्याच्या स्वप्नात आले, त्याला सांगितलं एक काम कर, तू सांगतो ना की मी त्याला चांगलं करू, मी त्याला आशीर्वाद देऊ, त्याला सांगतो एकच गोष्ट कर, ठीक आहे, गेल्या जन्माचे जे काय त्याचे पाप आहेत, पुण्य आहे, ते सगळं मी बरोबर करून घे, त्याला सांग जे काय त्याच्या आयुष्यात घडतं ना, सांग देवाचा चरणी, तुझा चरणी, एवढा एक डायलॉग सांग. बोला बरं मी सांगतो. गेला दुसऱ्या दिवशी, तो बोला आलास हा, केवढं ऊन आहे, काय इथे घाम सुटतोय, प्यायला पाणी नाहीये, तुझ्याकडे आहे का पाणी? तो बोला माझ्याकडे नाहीये, मला तहान लागली. काय बोलला तुझा देव? मला माझा देव एकच बोलला, तुला वाईट वाटतंय ना पाणी नाही, आणि सांगितलं सांग तुझा चंड, मी उपाशी बसलोय ना, तुझा
1: देवाचा चरण
0: सगळं तुझा शरणात तुझा चरणीत विठ्ठल. बोला अच्छा असं करू, म्हणलं हा, करायला चालू केलं. थोड्या दिवसानंतर परत हा माणूस जात होता, बघितलं हा कुत्रा तर मस्त ठणठणीत झाला. ग्रॅटिट्यूड जे असतं ना, फक्त एवढं सांग की मला जे काय भेटतं ते तुझ्यामुळे भेटतंय, तुझा चरणीत, आणि असे चमत्कार.
1: थँक्स
0: एवढंस असतो ते ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंग. चांगलं झालं तुझ्यामुळे देवा, नाही झालं तुझ्यामुळे. आता किती लोक असं असतात की आम्ही देवमध्ये विश्वास ठेवत नाही, आम्हाला कोण विठ्ठल आणि कोण गणपती नका ठेव, गो टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी. जिथून ते देव आलेत ना, शंकर सुद्धा म्हणतात की मी त्या व्हाईट लाईट मधून आलोय, मी पांढऱ्या रोशनी मधून आलोय, मी अनंत आहे, मी अनंत आहे. व्हाईट लाईटला सांग, या कायनातला सांग, हे असतं ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंग. चमत्कार होऊन जातो
1: 100%. कारण मला असं वाटतं बेसिक गोष्ट अगदी आपण नेहमीच्या लाईफमध्ये सुद्धा अनुभवू शकतो ना. मी जर सतत हेच म्हणतेय की मला हे नाहीये, मला ते नाहीये, किंवा मी जर सतत कंप्लेंट्स करत राहिली आहे, तर त्याच गोष्टी कुठेतरी बियॉन्ड बाउन्स येणार आहेत माझ्याकडे, आणि त्याच गोष्टी कुठेतरी होणार आहेत की अरे काय वाय ऑलवेज कंप्लेंट्स. किंवा
0: इथे ना माझं एक सुपर बोलणं आहे, जे गेला इंग्लिशमध्ये आपण त्याला काय सांगतो, पास्ट.
1: पास्ट
0: आता आहे ते काय
1: सांगतो,
0: आणि येणारा काय
1: फ्युचर.
0: तर आता प्रेझेंटचं इंग्लिश स्पेलिंग काय, पी आर ई एस ई एन टी. तर त्याला जर आपण सिलेबस ब्रेक केलं तर काय असतो, प्री
1: सेंट,
0: प्री सेंट, प्री सेंट. म्हणजे जे आज मी बोलणार आहे तेच मला उद्या भेटणार.
1: बरोबर.
0: कसं असतं ना, जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतं ना,
1: ऑल अबाउट गिव्ह अँड टेक,
0: गिव्ह अँड टेक. आणि दुसरं आपला जे ओमेन आहे ना, आपण काय ओमेन पाठवतोय ते महत्वाचं आहे. मी बोलताना पॉझिटिव्ह बोलते, विचार करताना मी पॉझिटिव्ह बोलते, पण तरी ते का चालत नाही,
1: ते मॅटर.
0: कारण माझी एनर्जी नेगेटिव्ह आहे.
1: बरोबर.
0: एनर्जी गोज वेर युअर इंटेन्शन फ्लोज. तुमचं इंटेन्शन पॉझिटिव्ह
1: पाहिजे, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट.
0: आतून पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे. आतून पॉझिटिव्हिटी आली, आतून ग्रॅटिट्यूड अँड थँक्स गिव्हिंग आला, ऑरा चेंज होतो. अरे काय चमक आहे या व्यक्तीची, चेहऱ्याची. त्यांना भेटून कोणाला असं बघून असं एकदम स्माईल येते.
1: येस.
0: कोणाला बघून काय हे, बिकॉज दॅट पॉझिटिव्हिटी इज फ्रॉम इनसाइड आउट मॅडम.
1: या
0: त्याची जाणीव असायला पाहिजे. ते जाणीव झाली की थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड येईलच.
1: नक्कीच.
0: सिम्पल आहे. आपण हा जा कार्यक्रम स्टार्ट करताना केलं ना थँक्स गिव्हिंग स्टार्ट.
1: येस डेफिनेटली. आणि या खूप मायनर छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतंय, या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडत असतो. जसं की मॅडमनी आताच सांगितलं की जस्ट स्टे इन ग्रॅटिट्यूड, कुठेही जाताना काही करताना थँक्यू किंवा सॉरी, हे मला असं वाटतं हे दोन असे शब्द आहेत ना की जे बऱ्याच गोष्टी सांभाळून नेतात. ती नौका असते ते त्याचा बॅलन्स साधायला मला असं वाटतं हे दोन गोष्टी असाव्यात. मॅडम खरं तर हे विषय इतके मोठे आहेत ना, की प्रत्येक विषयावरती एक सिरीज होऊ शकते. पण आज ओव्हरऑल सुरुची गौतम आणि सुरुची गौतम काय आहेत, कशा आहेत, कसं त्यांचं काम चाललंय, आणि त्यांच्याकडून आलेल्या टिप्स आज याच विषयाला अनुसरून आजच्या या गप्पा होत्या. या गप्पांच्या ओघा होत्या, गप्पांमध्ये मी तरी फार रंगून गेले. आणि नक्कीच रंगून जरी गेलेले असले तरी त्याच्यातून जे महत्वाचे किंवा ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच पुढच्या आयुष्यासाठी फार हेल्पफुल आहेत. ज्या मला असं वाटतंय जे श्रोते आप मला ऐकतायत किंवा जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबवरती पाहतात, प्लीज अगदी काही खूप मोठ्या गोष्टी करायला सांगितलेल्या नाही आहेत, जस्ट छोट्या छोट्या गोष्टी. सो नक्कीच ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली आहे ते तर तुम्ही आम्हाला कळवाच. पण जाता जाता ओव्हर टू यू सुरुची मॅम, एनी मेसेज स्पेशली फॉर लेडीज टू ऑल द वुमन्स, एनी सिंपल मेसेज.
0: एकदम सिंपल मेसेज देत राहणार इथे. वुमन मध्ये पण मेन हिडन आहे.
1: या
0: ओके. तर आपला आतली ती शक्ती जी आहे ना, ते कधी विसरू नका. आणि नेहमी एक गोष्टी आठवण ठेवा, तुम्हाला कोणाची अप्रुव्हलची गरज नाही, तुम्हाला स्वतःच अप्रुव्हलची गरज आहे. एकदा आरशामध्ये स्वतःला बघा आणि सांगा आय कॅन डू इट, आणि मग बघा आयुष्यात कुठचं कुठे तुम्ही जात आहात.
1: क्या बात है.
0: इट इज व्हेरी सिंपल. लुक इनटू द मिरर एंड टेल यू आर द फर्स्ट वन, यू आर ओनली लास्ट. आई विल कीप लविंग यू टिल लाइफ विल बी लास्ट.
1: वाओ, स्वतःवरचं प्रेम किती मॅटर करतं.
0: स्वतःला थँक्स गिव्हिंग, ग्रॅटिट्यूड स्टार्ट करा, मग जगाला.
1: बरोबर आहे, दॅट्स ट्रू. कारण भरपूर वेळा असंही होत आहे ना की मी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवते, बट मी जर माझ्यावरती प्रेम नाही केलं तर दुसरा का करेल. सो एक तसंही
0: सिंपल आहे ना. आज एक गृहिणी आहे, सकाळी पहिली उठते आणि रात्री सर्वात लास्ट
1: झोपते.
0: पण मला एक सांगा ना, तिला जर एक आईस्क्रीम खायचंय आणि तिने कोणाला विचारलं अरे आपण आईस्क्रीम खाऊया, सगळे घराचे नाही नाही नाही करणार. ती काय करणार, आपलं मन मारून झोपून येणार. नका झोपू, कोणाकडे
1: जा आणि घेऊन या, मस्त खा.
0: आजकाल तर काय मोबाईल वरती ऑर्डर येतो 15 मिनिटात, इन्स्टामार्ट घरी ऑर्डर करा. सो लव्ह युअर सेल्फ, गिव्ह थँक्स गिव्हिंग अँड ग्रॅटिट्यूड टू युअर सेल्फ, गिव्ह हॅट्स ऑफ टू युअर सेल्फ, कारण तुम्ही आहात म्हणून जीवन आहे. स्वतःला व्हॅल्यू द्या ऍज अ वुमन, ऍज अ स्त्री. ओके, एक पाऊल पुढे घाला आणि मग बघा
1: बदल नक्की, आणि तो पॉझिटिव्ह असेल.
0: पहिला पाऊल तर आहेच ना, बिडा घ्या, एक उचला स्वतःसाठी आणि पुढे घ्या.
1: सो वन्स अगेन मॅम, थँक्यू, थँक्यू सो मच. कारण भरपूर वेळा म्हणजे जस्ट हेक्टिक स्केड्यूल, कामाचा प्रेशर, पर्सनल लाईफ, सगळ्या या गोष्टींमध्ये जेव्हा कुठेतरी हे असे शब्द ऐकायला मिळतात ना, सो मी मकाशीही म्हणाले की हे गरजेचं आहे फार, की हा मी आता हे ऐकलंय, बरं हे ऐकलेलं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याने माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडणार आहे. सो तसंच काही साधताही इथे झालंय. सो वन्स अगेन थँक्यू सो मच की तुम्ही तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधून आज आचार्य 90 FM वरती आलात आणि आमच्याशी छान दिलखुलास संवाद साधलात. आणि आपण नक्कीच या विषयाला अनुसरून अजून बऱ्याच गोष्टी आपल्या प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी घेऊन येऊ.
0: डेफिनेटली पुढे कार्यक्रम जे आपण विचार केला आहे.
1: येस येस येस येस येस
0: डेफिनेटली. आणि परत एकदा परत तुमचं आणि तुमचं पूर्ण टीम आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही स्पिरिच्युअलिटी माध्यमातून तुम्हाला खूप खूप एनर्जी पाठवीन आणि आशीर्वाद देईन की हे खूप चांगलं जाऊ द्या. तुमचं पूर्ण जे काही पॉडकास्ट तुम्ही घेतात, मुलाखती घेतात, आणि तुमचं आचार्य 90 FM खूप चांगलं असू द्या.
1: थँक्यू सो मच. तर श्रोते आणि प्रेक्षक हो, मुलाखतीच्या उत्तरांकडे येताना आता तुमची इथे रजा घेतीये, कारण वेळ झालेली आहे आणि काही असतं, काही किती विषय आवडीचा असला तरी वेळेचं बंधन असतं म्हणून थांबावं लागतं. म्हणून तुर्तास तरी इथे मी मॅम सोबत तुमची इथे रजा घेते. तर आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर अशाच सुंदर छान मनमुरात गाण्यांसाठी आणि कार्यक्रमांसाठी आचार्य 90 FM ऐकत रहा. आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: तुम्ही एकमेकांकडेच, आणि मध्येच जर असं काही वाटलं की तुम्ही ऑडियन्सला काहीतरी सांगताय तर कॅमेरा बघितला तरी चालेल, नाही पाहिलं तरी चालेल असं काही. ओके, रेडी? हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, खरं तर वुमन्स डे जवळ आलेला आहे. वुमन्स डे मला असं वाटतं एक निमित्त आहे, कारण आज आपण पाहायला गेलं तर असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाहीये की जिकडे स्त्रियांनी बाजी मारलेली नाहीये, अगदी कोणतंही क्षेत्र असो. आणि याच निमित्तानं आपण वुमन्स वीक स्पेशल एक खूप छान इंटरव्ह्यूज करत आहोत. त्यामधला आजचा इंटरव्ह्यू हा जास्त स्पेशल आहे, कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याला घेऊन खूप जास्त क्युरियस असतो. जितकं आपण आपल्या आयुष्यामध्ये मागे काय घडलं, सध्या काय घडतंय, पुढे काय घडणार आहे याला घेऊन जितके आपण एक्सायटेड असतो, एक क्युरियोसिटी आपल्यामध्ये असते, तितकीच क्युरियस आज मी या इंटरव्ह्यूसाठी आहे. सो आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुरुची गौतम मॅडम. सुरुची मॅडमबद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्पिरिच्युअल सायकोलॉजिस्ट आहेत. या व्यतिरिक्त मोर दॅन 3 decades एक्सपिरियन्स त्यांना आहे. जवळपास 25 वर्ष त्याहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घडल्या की त्यांनी अगदी लहान वयामध्ये हा मार्ग निवडला होता. सो त्या व्यतिरिक्त त्या पाम रिडिंग करतात, ॲस्ट्रॉलॉजर आहेत, ग्रँड मास्टर रेके हिलिंग हिलर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत, आणि या व्यतिरिक्त त्या उत्तम वक्त्या आहेत. आज सगळ्या पालकांपुढे सो कॉल प्रश्न पडलेला आहे, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांवरती संस्कार कसे द्यायचे, धकाधकीच्या आयुष्यामध्ये शांत जीवन कसं जगायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याकडे आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय छान सोप्या शब्दांमध्ये उत्तरं शोधलेली आहेत, अशा सुरुची मॅडम आपल्यासोबत आहेत. सुरुची मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: नमस्कार कोमलजी, तुमचं आणि तुमच्या टीमला. आणि आपण सुरुवात करायचं आधी ओम गणेशाय नमः गणपती बाप्पा मोरया. आपण या वास्तूला, आपण आपल्या आई वडिलांना, गुरुजनांना आणि या युनिव्हर्सला जसं आपण सांगतो ना कायनाता धन्यवाद करू.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद माझा एवढं सुंदर आपण इंट्रोडक्शन दिलं आहे त्याच्याबद्दल, आणि आज मला इथे बोलवलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा.
0: नक्कीच मॅडम, मी मुलाखतीला सुरुवात मी मुलाखत म्हणणार नाही, कारण मला या ओघवत्या गप्पांमधून बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. सुरुवातीलाच मला ज्या वेळेला तुमच्याबद्दल कळलं आणि त्यावेळेला मला एक गोष्ट समजली की तुम्ही खूप कमी वयामध्ये हा मार्ग निवडला होता, किंवा पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग येतो, आणि मला असं वाटतं तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात झालं. तर अशी कोणती गोष्ट आहे त्या गोष्टीमुळे तुम्ही या रस्त्यांवरती आलात आणि हा रस्ता निवडला?
1: हो, तर माझी ही जर्नी ना मी 3-4 वर्षाची काहीतरी असताना स्टार्ट झाली होती. म्हणजे माझे जे प्रथम गुरु आहे श्री राजेंद्र आचार्यजी, ते माझे मावशीचे मुलगे आहेत, ते ऑन ऑफ आमच्याकडे येऊन जाऊन राहायचे. तर मी त्यांना, माझ्या वडिलांना, माझ्या नेबर्सला खूप म्हणजे असं पूजापाठ करताना बघायची, मंत्रजाप करताना बघायची. तर मी तशी लहानपणी ना खूप अशी मस्ती खोर होती. तर मग मला ना असं ग्राउंडिंग करायला थोडं असं मेडिटेशन वगैरे करणं किंवा मंत्रजाप वगैरे करणं ते सगळं स्टार्ट केलं होतं. आणि कसं झालं ना की ते करता करता कारवा पुढे हळूहळू हळू चालू झाला. मी त्यांना पामेश्री करताना बघायची, कुंडली बघताना बघायची, तर त्याच्यामध्ये पण माझा इंटरेस्ट जागृत झाला आणि मी पामेश्री शिकले. बाय द टाइम मी 8-9 standard मध्ये होते तर मी कोणाचा असं स्वभाव सांगणं, छोटं मोठं काहीतरी सांगणं, ते माझं ते चालू झालं.
0: बापरे.
1: आणि जसं तुम्ही सांगितलं ना की काहीतरी असं टर्निंग पण येतो, काहीतरी असं आयुष्यात घडतं की तुमचं आयुष्य पूर्ण चेंज होऊन जातं. तर दहावी आणि त्याच्यानंतर ना मी प्रचंड इलनेस मी ते सहन केले. म्हणजे माझ्या आयुष्यात असं घडलं होतं की मला डॉक्टरांनी सांगितलं की ही बहुतेक राहणार नाही. मी त्या तरुणपणामध्ये बेड रिडन काय असतं ते मी बघितलंय. देवाचा कृपा नेलाय की मग माय ग्रँड पेरेंट्स ह्या डॉक्टर आणि माझा सगळं घरी उपचार झाला होता. पण जेव्हा डॉक्टरनी सांगितलं ना की ही आता राहणार नाही म्हणून, तर मी डॉक्टर आईला माझा विचारलं की डॉक्टर का बोलले, माझं नेमकं झालं काय? ती बोलली तुझा इम्युनिटी सिस्टम हिट झालाय. मला शांतपणे एक्सप्लेन केलं की मला ऍक्च्युली झालं काय आहे, आणि आय सेड ओके फाईन. मग मी हळूहळू मेडिटेशन केलं आणि आपली आतली जी शक्ती असते, आतली जी ऊर्जा असते, ते मी जागृत केली.
0: ओ माय गॉड.
1: आणि त्यांनी हळूहळू आय केम बॅक आणि तिथून माझा हे जे कारवा आहे टुवर्ड स्पिरिच्युअलिटी ते मग स्टँड झालं
0: इतक्या लहान वयामध्ये.
1: लहान वयामध्ये
0: म्हणजे तुमचं कॉलेज गोइंग एज होतं राईट. म्हणजे अगोदर शाळेत असतानाही तुम्हाला कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणूयात कुठेतरी ते बीज तुमच्याकडून फॅमिलीमधून रोवले गेले. ते कुतूहल वाटणं वेगळं आणि स्वतःला ते फील झाल्यानंतर म्हणजे लिटरली जो इन्सिडंट ज्यामधून तुम्ही गेलात त्या तो इन्सिडंट झाल्यानंतर जी तुमची जर्नी होती ती म्हणजे ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत असं मला वाटतंय. सो मॅम तुम्ही ज्या वेळेला हा रस्ता निवडलात मग सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवात तुम्ही तुमच्या मेडिटेशन पासून केली, मग काय सुरुवातीला शिकलात, कुठे शिकलात, मग त्यावेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा काय?
1: हो तर म्हणजे अभ्यास करता करता मी जे आहे मेडिटेशनमध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि तेव्हा म्हणजे अराउंड 96-97 रेकी सगळी लोक जाऊन शिकायची तर मला पण ते इंटरेस्ट आला आणि मी घरी बोलले की ना मला पण हे शिकायचं आहे. सो माय पेरेंट्स दे ऑलवेज सेड ओके फाईन डू व्हॉट यू फील लाईक आणि मला खूप असं प्रोत्साहन देऊन मी मग रेकी शिकले आणि हळूहळू रेकी शिकता शिकता शिकता मी त्याच्यामध्ये ग्रँड मास्टरची पदवी पार केली आणि ती पदवी म्हणजे त्याकडे ती सोपं नव्हतं घेणं म्हणजे तुम्हाला लिटरली गुरु बरोबर त्यांची सेवा करून म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते बॅचेस घेऊन आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते शिकायची गरज होती. तर माझे जे गुरु होते लेट श्री डॉक्टर गणेश शंकरजी तर ते खूप म्हणजे नॉलेजेबल होते, एजेड होते आणि त्यांना भरपूर गोष्ट यायची. मी त्यांच्या अंडरमध्ये मी वेगवेगळ्या होलिस्टिक अप्रोचची मी गोष्ट शिकले. चक्रा बॅलन्सिंग वगैरे सांगा किंवा क्रिस्टल थेरपी सांगा, सायकिक ऑपरेशन सांगा, ते हे सगळं रेकीचा पार्ट असून सुद्धा त्यांनी मला एक्स्ट्रा शिकवलं. माझं जे इनपुट होतं ते बघून पास्ट लाईफ रिग्रेशन सांगा किंवा आपला आकाशिक रेकॉर्डिंग, कॉर्ड कटिंग, तर असे नाना प्रकारची जी गोष्ट आहे ते मी शिकत बसली आणि त्याच्यानंतर हळूहळू मला हे कळलं की ओनली दिस थिंग इज नॉट इनफ आणि तरी माझी तब्येत ना वर खाली व्हायची. सो वन फाईन डे एक फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो ना तसा एक आला होता. सो खूप रडारडी केल्यानंतर लाईक यु नो आय आस्क माय गुरु राजेंद्राचार्यजी हे काय चाललं आयुष्य. मग त्यांनी माझी कुंडली काढली आणि सांगितलं की अरे बाळा तुझं राहू महाकाल चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं तुझं झालेलं आहे. बिकॉज मी त्यांना सांगितलं मी कुठे बाहेर जाऊन मी काय घाण खाल्लं नाहीये, लाईक जंक फूड खाल्लं नाहीये, मी काही चुकीचं केलं नाहीये, देन वाय आय फॉलिंग सो मच रिपोर्ट्स मध्ये येत नाहीये आणि मी सगळं करते, होलिस्टिक अप्रोच करते. मग त्यांनी मला सांगितलं तू हे करतेस ना म्हणून तू इथे आहेस, लक्षात आलं? तेव्हा मला ते एस्ट्रॉलॉजिकल जे आपलं एक सांगतो की इफेक्ट असतं त्याची जाणीव झाली आणि करता करता मग मी टॅरो कार्ड शिकले. तर असं हळूहळू भरपूर गोष्ट म्हणजे न्यूरो लिंग्विज प्रोग्राम सांगा, हिप्नोथेरपी सांगा, सायकोलॉजी सांगा, असं भरपूर गोष्ट शिकत बसले. बिकॉज ह्युमन माइंड इज नॉट ओनली अ स्मॉल थॉट प्रोसेस बट लाईक यु नो ॲज अ ह्युमन आपण म्हणतो ना की मी ही जी व्यक्ती आहे हे व्यक्ती नुसतं ब्रेन किंवा थॉट प्रोसेस किंवा हे अंग नाही, हे 360 degrees आहे. मीन्स माझं जे माइंड आहे ते, माझं हे ध्येय आहे ते
0: बरोबर
1: आणि माझी जी आत्मा आहे ते
0: बरोबर,
1: ऑल दीज थ्री थिंग्स चा बॅलन्स पाहिजे तेव्हा आपण हॅपीली जगू शकतो. ही माझी थोडक्यात
0: जर्नी आहे अँड इट इज व्हेरी इन्स्पिरेशनल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या मुमेंटला आपल्याला वाटतंय सगळं काही संपलंय ती मला असं वाटतं की तो एक पॉझिटिव्ह बदल आपल्यातला असू शकतो जो आपल्याला अचानक पुढे घेऊन जाणारा असू शकतो किंवा मला तिथे कळलंय की नाही अजूनही पिक्चर बाकी
1: आहे. म्हणजे मी हे अजूनही पिक्चर बाकी ना त्याच्याबद्दल मी एक सांगणार. मी स्वतःला असं मृत्यू बघितलेलं आहे.
0: हो
1: म्हणजे मी ते बघितलंय की लाईक नो माझी आत्मा माझा आपण म्हणतो ना की एक व्हाईट लाईट येते ते खरं आहे, ते खरं आहे. म्हणजे मी ते असं बघितलंय की हाऊ माय सोल इज कमिंग आउट म्हणजे कसं ते माझी आत्मा बाहेर आली आणि मी जस्ट त्या व्हाईट लाईट कडे जाते आणि मी बस चुकून मागे वळून बघितलं आणि माझी आई जी रडत होती आणि ती मला कंटिन्युअसली पंपिंग वगैरे देत होती आणि शी वॉज लाईक टेलिंग अरे हे तुझं वय नाहीये जायचं. आय डिसाइडेड टू कम बॅक. म्हणजे आपण सांगतो ना दिस इज ऑल मिथ, पण माझं बरोबर ते झालेलं आहे. माझे मित्रमंडळी जे आहेत ओके ज्यांनी माझ्या सोसायटीचे जे आहेत त्यांनी मला ऍक्च्युली बघितलेलं आहे गोईंग थ्रू दॅट टाइम दे नो माय जर्नी.
0: माय गॉड.
1: सो इट इज फॅक्ट.

0: तो तुला पुढे घेऊन जायला सांगेल की हा रस्ता दाखवण्याचं काम कोणीतरी करतं आणि तो सध्या तुम्ही आता दाखवत आहात, अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहात. बऱ्याच वेळेला रेकी हिलिंग हा शब्द वापरला जातो, नेमकं काय असतं?
1: तर रेकी हिलिंग एक ही जॅपनीज टेक्निक आहे. एक डॉक्टर मकाव उसुई आहेत, त्यांना म्हणजे असं आपण उसुई रेकी म्हणून पण सांगतात. तर त्यांना ना काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचं होतं. ही हिमसेल्फ वॉज अ सायकोलॉजिस्ट आणि त्यांनी नाना प्रकारचे अभ्यास केले होते. हे काहीतरी याचं म्हणजे रिलिजन नाही आहे, औषधं नाही आहे आणि कुठेही काही त्याच्यामध्ये बंदिशपणा यायला नको, असं काहीतरी हिलिंग पाहिजे म्हणून त्यांनी मेडिटेशन केलं. आणि वन फाईन डे त्याला कळलं, अरे वा, त्यांना ते एनलाइटमेंट झालं, त्यांना एक व्हाईट लाईट दिसली, आपण जी पांढरी रोशनी म्हणतो ना, तेव्हा त्यांना कळलं की हे रेकी म्हणून काहीतरी आहे. आणि त्यांनी त्याचं नाव रेकी ठेवलं. रे म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी लाईफ फोर्स, एकदम सिंपल आहे. ही जी एनर्जी जी आपला कायनात आहे, जे आपण डेली ब्रीद इन ब्रीद आउट करून इंटेक करतो, नुसतं थोडं शांतपणे जर आपण विचार केला ना, आपल्याला ते दिसतं. ती एनर्जी आपण एक्स्ट्रा जी म्हणजे आपल्या अंगात आपण हे रोटेट करतो, पूर्ण शरीरात रोटेट करतो, आणि जी ते एक्स्ट्रा असते ना, ते आपण बाहेर काढून लोकांना डिस्टन्स हिलिंग वगैरे आपण देतो. डज इट वर्क? येस.
0: ओके. या सगळ्या आयुष्य म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यात किती पर्सनली फरक पडलाय?
1: प्रचंड. म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग टचुटच सॉडस, म्हणजे मी कोणाला हील होताना ओके आय फील दॅट आय एम रिअली ब्लेस्ड. ते तुम्ही सांगितलं ना, मी पिक्चर बाकी आहे. आता मी लास्ट इयरचं एक एक्झाम्पल देऊ. माझी एक क्लायंट आहे, ओके, अचानक म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर माय क्लायंट, तुमच्या फ्रेंडला तुम्ही इंट्रोडक्शन करून दिलं, त्या फ्रेंडचा मला मेसेज आला की अरे हे जे क्लायंट आहे ना तुमचे, त्यांना बरं नाही आहे, अँड शी हॅज गिव्हन अप होप्स, आणि त्या ऑलमोस्ट ऑक्सिजनवर आहे, काही खात नाही आहे, अँड डॉक्टर्स हॅव ऑल्सो गिव्हन अप होप्स. तेव्हा मी स्पिरिच्युअलिटीचं हेल्प घेतलं. मला ती जाणीव झाली की अभि पिक्चर बाकी आहे. I said, you just go and tell her that I am telling this and I will start sending distance energy. त्यांनी इव्हनिंग मध्ये म्हणजे ते कॅनडामध्ये होते, मी इंडियामध्ये होते, नेक्स्ट डे इव्हनिंग मध्ये जे ते जेवत नव्हते, स्टार्टेड इटिंग, स्टार्टेड फिलिंग गुड विथ ग्रेस ऑफ गॉड, टुडे बॅक वर्किंग.
0: ओ,
1: बॅक वर्किंग. सो फ्रॉम दॅट हेल्दी पर्सन गोईंग टू द डेड बेड, ओके, मृत्यूच्या दारावरती उभं राहून ती लिटरली मॅडम मला मृत्यू दिसते, मला कळते, मला घ्यायला आलेत, बोले तुझा आता वेळ आलेली नाही. तेवढं एक पॉझिटिव्ह विचार ठेव, एक पॉझिटिव्ह विचारनी तिचं बदललं आणि मला इतकी सॅटिस्फॅक्शन भेटतो मॅडम, मस्त झोप येते,
0: समाधान
1: भेटतं. म्हणजे मी सांगते शब्द नाही, हे जी फिलिंग आहे ना ते एक्सप्लेन करायला शब्द खूप कमी पडतात. दिस इज समथिंग ना तुम्हाला स्वतःला फील करायला पाहिजे.
0: त्याचकडे मी येणार आहे. या स्पिरिच्युअलिटीचा, या पॉझिटिव्हिटीचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती फरक पडत असतो. म्हणजे असं म्हणतात की जसं की तुम्ही आता सांगितलं पॉझिटिव्हिटी, आपण आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. जर मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मला निगेटिव्हिटी दूर करून कुठेतरी सकारात्मक बदल हवा आहे, तर त्यासाठी मी पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं आहे. तर हे पॉझिटिव्ह राहणं आपल्याला एखाद्या व्यक्तीला कुठे घेऊन जाऊ शकतो? म्हणजे
1: तुम्हाला बघा, मी फ्रँकली तुम्हाला एकदम जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना ते मी सांगते. सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला जिथे जायचंय ना, जिथे पोचायचंय ना, ते इनर पीस म्हणतो आपण, अंदरुनी शांतता. तुमच्याकडे काही, तुम्ही कितीही श्रीमंत असो, कितीही श्रीमंत असो, खाणार तर ते स्टाईल्स सोन्याचा टाकीत सुद्धा, पण जर त्यात तुम्हाला जर चवच भेटणार नाही, तूप सुद्धा घालू, तर हे जे पॉझिटिव्हिटी असतं ना, ते समाधान भेटतं तुम्हाला आतून, की बाकीचं सगळं शून्य होऊन जातो. सो दॅट शुड बी युअर टार्गेट. बाकी जे काय तुमचं आपण म्हणतो ना डेस्टिनी मध्ये ते आपण लिहून

0: आलं. बघा सगळं ना, फ्रँकली स्पीकिंग कोमल मॅडम, आज आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन करा, तुम्हाला हे भेटेल ते भेटेल, ओके लोक करतात, पण कुठेतरी प्रत्येक तर टाटा बिर्ला अंबानी होऊ शकत नाही ना.
1: बरोबर आहे.
0: दिस जेव्हा हे फॅक्ट कळलं ना, अँड यू नो युअर कपॅसिटी, इट विल टेक यू लिटल बिट, आय कॅन से 100 स्टेप्स बियॉन्ड युअर कपॅसिटी.
1: नॉट मोर.
0: नॉट मोर कसं पॉसिबल? मोर जर मी सांगणार कसं पॉसिबल? सगळे नाही तर बघा, दिस इज समथिंग रियालिटी दॅट आय एम टेलिंग. पॉझिटिव्हिटी तुम्हाला टू बिकम सक्सेसफुल इन युअर ओन आईज फर्स्ट, देन इन आईज ऑफ अदर्स,
1: बरोबर
0: तिथे घेऊन जाते. देन स्काय इज द लिमिट फॉर यू. पण हे जे सांगतात ना दॅट यू कॅन टच लाईक यु नो द स्टार्स अँड किल दिस अँड दॅट, प्लीज दॅट इज सॉरी आय एम ब्लंट, बट ही खरी गोष्ट आहे. भाग्य पण कुठेतरी असतं,
1: मॅटर करत. लक मॅटर्स,
0: लक मॅटर्स, भाग्य मॅटर्स, कर्म मॅटर्स, पण पॉझिटिव्हिटी बिंगो, सॅटिस्फॅक्शन, तुमचं आतलं विल पॉवर, म्हणजे जे तुम्हाला आतून असं एक स्टॉपेज येतो ना, अरे मी हे करू शकते की नाही, एक ते सेल्फ डाऊट येतो,
1: दॅट्स ट्रू,
0: ते पार करायला खूप मदत कर.
1: ऍक्च्युली मॅम तुमच्या बोलण्यातच इतकी पॉझिटिव्हिटी आहे की मी आरजे असून मी आज गप्प झाली. बट नो नो, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण असं म्हणतात ना की डॉक्टरांकडे गेले की त्यांच्या बोलण्यानेच आपल्याला आपण अगोदर अर्धे बरे झालेलो असतो. कुठेतरी मला असं वाटतं तुमच्याकडे जर एखादा माणूस जर त्याची समस्या घेऊन येत असेल किंवा एखादा व्यक्ती त्याची समस्या मांडत असेल, ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातही असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आज ज्या पद्धतीने इतकं पॉझिटिव्ह बोलतायत, आज जेही लोक रेडिओवर ऐकतायत, अदर दॅन दिस जे लोक युट्यूबवरती पाहतायत, दे कॅन टोटली रिलेट विथ दिस की येस इट मॅटर्स. आणि याने फरक पडतो जो की मी आता इथे असं, म्हणजे मी सुरुवातीला आल्यानंतर आय एम लाईक ओके ओके ओके, सो दिस इज द चेंज अँड लाईव्ह एक्झाम्पल यू कॅन से इट. सो या गोष्टी आहेत. पण मॅम या व्यतिरिक्त तुम्ही केवळ त्याच गोष्टी न करता त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे पॅरेंटिंग आणि किड्स पॅरेंटिंग याविषयी, किंवा त्या मुलांवरती संस्कार करणं, किंवा लहान वयामध्ये त्यांच्यापर्यंत खूप पॉझिटिव्हली चांगल्या गोष्टींची रुजवण होणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. सो या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला बरेच अनुभव आलेले असतील, तर हाही विषय तुम्ही का निवडलात?
0: बघा, लाईक आपले जे नेक्स्ट जनरेशन आहे, लहान बाळच आहे.
1: बरोबर.
0: आणि मी ना सगळ्यात जास्त माझा ब्युटिफुल स्टेटमेंट कुठले माहितीये, पेरेंट युअर सेल्फ बिफोर पेरेंटिंग.
1: या
0: म्हणजे तुम्ही आधी स्वतःचे जी आत तुमचं सगळं एक नेगेटिव्हिटी भरलेली आहे ती बाहेर काढा, पॉझिटिव्ह व्हा, फक्त शब्दांनी आणि विल पॉवरनी नाही पण तुमचं ऑरानी. ते पॉझिटिव्हिटी झाल्यानंतर यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाइल्ड, यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाइल्ड वेन यू कॅन अंडरस्टँड युअर ओन सेल्फ. स्वतःला समजणं खूप गरजेचं आहे, स्वतःची भीती काय आहे, स्वतःचे वॉन्ट्स काय आहे, स्वतःचे फिअर काय आहे. हे जे गोष्ट आहे ना की तुम्ही स्वतः कुठे स्टॉप करता. जर मी एक अगेन कटू सत्य सांगते, मी आपण आपल्या मुलांवरती आपला प्रेशर घालतोय, आपल्याला जे काही भेटलं नाहीये ना ते आपण त्यांना जबरदस्ती देतोय,
1: आणि ते देताना असं म्हणतो की मी हे करू शकले नाही, तू कर
0: तू कर, म्हणजे तिथे अच्छा असं वी आर स्टॉपिंग देम. आपणच त्यांचे स्पीड ब्रेकर बनतोय, आपणच आपल्याला जरासा श्वास घ्यायचा म्हणून त्यांना स्क्रीन टाइम दिलं. आपल्याला कधी व्हिडिओ गेम भेटलं नाही तर त्यांच्याकडे मोबाईलमध्ये किती किती काय काय काय काय बॉक्सेस येतात माहित नाही, नाना प्रकारचे गेम्स येतात. आपण आपल्याला जे काही भेटलं नाही तर जबरदस्ती त्यांना थोपतोय. आज बोर्ड गेम नाहीये, बाहेर जाऊन खेळणं नाहीये,
1: मैदानी खेळ बिलकुलच नाही,
0: ते काय असतं
1: माहिती नाही,
0: त्यांना माहितच नाहीये. एकदम ग्रुपिझम झालेला आहे. त्याचा स्टॅटस सांगलं नाहीये, हा तो मारुतीमध्ये फिरणार आहे, स्क्वाडामध्ये नाहीये, हे बीएमडब्ल्यू वाले आहेत, हा त्यांच्या बरोबर जायचं नाही, यांचा क्लास तसं आहे त्यांच्याकडे. त्यांना कसं जाणीव येणार की हार्डशिप काय असते, हु इज स्ट्रगलिंग, हु इज कमिंग फ्रॉम व्हॉट बॅकग्राऊंड. किंवा तुम्ही बघणार ना अतिशय स्ट्रिक्ट पेरेंट्स. नंतर एकदम असं म्हणजे माझ्या लेकाला लागलं असं कसं लागलं. आय हॅव सीन एक्सप्रीम. माझ्याकडे जेव्हा केसेस येतात ना, माझ्याकडे केस आलं होता की ना माय किड हॅज ऑटिझम, माय किड हॅज ऑटिझम, माझा लेकाला ना ADHD. मी त्यांना सरळ सांगते की त्याला ऑटिझम आहे की नाही माहित नाही, त्यांना ADHD आहे. तुम्हाला व्हॉट डू यू मीन माय ना, तुम्ही काय करतायत, प्लीज लेट देम गो, पडू दे त्यांना खाली. तुम्ही लहान असताना तुम्ही पण खाली पडलात, काय केलं तुम्ही, उठलात आणि गेला ना तुम्ही. लेट देम बी ऑन देअर ओन प्लीज. म्हणजे ते रूम द्या,
1: अडवणं किंवा थांब किंवा हे नंतर ते नंतर,
0: ते तुम्ही त्यांना अडवताय की तुमचा फिअरला. नंबर वन, यू नीड टू अंडरस्टँड युअर सेल्फ, यू नीड टू अंडरस्टँड. म्हणजे मग ते कम्युनिकेशन येतं. इथे तुम्ही फक्त पेरेंट आणि चाइल्ड म्हणतात ना, मी म्हणते इव्हन टीचर्स, टीचर अँड स्टुडंट्स, किंवा दोन स्टुडंट्स टुगेदर, लाईक यु नो टू फ्रेंड्स टुगेदर, दे आर कमिंग, वी नीड टू अंडरस्टँड दॅट लँग्वेज, बॉडी लँग्वेज, शब्दांचे लँग्वेज. हे परत ते न्यूरो लँग्वेज प्रोग्राम जे मी त्याच्यामध्ये पण मास्टर्स केले, त्याच्या माध्यमातून ना हे कळलेलं आहे, सायंटिफिकली प्रूव्ड आहे की एव्हरी ह्युमन बीइंग हॅज देअर ओन लँग्वेज. सम कॅन अंडरस्टँड व्हिज्युअल लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड ऑडिटरी लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड लाईक यु नो कायनेस्थेटिक लँग्वेज. कधीतरी बोलूया या विषयाबद्दल
1: आपण, कारण हा विषयही तितकाच मोठा आहे. पण मॅम मला असं वाटतंय की सध्या या सगळ्या गोष्टींची गरज आहे, कारण आपण असं म्हणतो 21व्या शतकात जगत असताना आपण मागच्या चांगल्या गोष्टी मागेच ठेवायला लागलोय. पण त्या ज्या काही होत्या, म्हणजे मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांच्याच आईंनी आपल्याला हातात लहानपणी मोबाईल दिलेलेच नाहीये, रादर आपण कॉलेज केलं तरी आपल्याकडे मोबाईल नव्हते, बऱ्याच वेळा असं होतं. सो त्याच्या व्यतिरिक्तही आपण जगलो आहोत, त्याच्या मोबाईल नसताना आपणही जेवण केलंय. सो हे कुठेतरी सांगणं मला असं वाटतंय फार गरजेचं आहे, आणि जे काम तुमच्या माध्यमातून होत आहे, सो दॅट्स व्हेरी गुड. आणि मॅम पुढे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की थोडस आपण पॉझिटिव्हिटी बद्दल बोलत होतो. आपल्याकडे असं म्हणतात की निगेटिव्ह गोष्ट पटकन अट्रॅक्ट होत आहे, किंवा आपण निगेटिव्ह गोष्टीकडे पटकन अट्रॅक्ट होतो. पण या सगळ्या गोष्टी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टींमध्ये राहत असताना आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं किती गरजेचं आहे, कारण मी आज बऱ्याच वेळेला ऐकते की प्लीज तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहा, ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. तर या ग्रॅटिट्यूडमध्ये राहण्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
0: थोडक्यात चोरी सांगू?
1: येस प्लीज.
0: तर एक माणूस ना नेहमी प्रवास करायचा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, आणि तो बघायचा की एक छोटा कुत्रा आहे, त्याला ना खायला काही नाहीये, आणि तो अगदी असं खिडका आहे, आणि नुसतं येताना जाताना ना नुसतं असं भौभौ करत असतो, आणि त्याला जनावरांची भाषा कळायची. तो बोलायचा की अरे तू एवढा का नुसतं, देवानी माझा असंच टाकलंय, एकदम मला असं दुष्काळाच्या जागेवरती माझा जन्म दिलाय, माझे लोक पण असे आजूबाजूला आहेत, मला एक सॉरी मी असं शब्द वापरते, तसा खूप नकारात्मक शब्द तो कुत्रा बोलायचा. हा बोला मी काय करू शकतो, मला तू रोज मंदिरात जातो ना, देवाचा दारी जातो ना, तर सांग तुझा विठ्ठल आला आहे ना, हे मी असं असं त्याला शिबीगाल केलंय. बोला बरं. मग त्यांनी जाऊन सांगितलं की हे विठ्ठल बघ त्याचं काहीतरी कर, खूप असं असं आहे, तो अस्वस्थ आहे. तर विठ्ठल त्याच्या स्वप्नात आला, त्याला सांगितलं एक काम कर, तू सांगतो ना की मी त्याला चांगलं करू, मी त्याला आशीर्वाद देऊ, त्याला सांगतो एकच गोष्ट कर, ठीक आहे, गेल्या जन्माचे जे काय त्याचे पाप आहेत, पुण्य आहे, ते सगळं मी बरोबर करून घे, त्याला सांग जे काय त्याच्या आयुष्यात घडतं ना, सांग देवाचा चरणी तुझा चरणी, एवढा एक डायलॉग सांग. बोला बरं मी सांगतो. गेला दुसऱ्या दिवशी, तो बोला आलास हा, केवढं ऊन आहे, इथे घाम सुटतोय, प्याला पाणी नाहीये, तुझ्याकडे आहे का पाणी? तो बोला माझ्याकडे नाहीये, मला तहान लागली. काय बोलला तुझा देव? तहान बोला माझा देव एकच बोलला, तुला वाईट वाटतंय ना पाणी नाही, त्यांनी सांगितलं सांग तुझा चरणी. उपाशी बसलोय ना, तुझा
1: देवाच्या चरणी,
0: सगळं तुझा शरणात, तुझा चरणीत विठ्ठल. बोला अच्छा असं करू. बोला हा, करायला चालू केलं. थोडे दिवसानंतर परत हा माणूस जात होता, बघितलं रे हा कुत्रा तर मस्त ठणठणीत झाला. ग्रॅटिट्यूड जे असतं ना, फक्त एवढूसार की मला जे काय भेटतं ते तुझ्यामुळे भेटतंय, तुझा चरणीत, आणि असे चमत्कार.
1: थँक्स
0: एवढंसं असतो ते ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंग. चांगलं झालं तुझ्यामुळे देवा, नाही झालं तुझ्यामुळे. आता किती लोक असं असतात की आम्ही देव मध्ये विश्वास ठेवत नाही, आम्हाला कोण विठ्ठल आणि कोण गणपती. नका ठेव, गो टुवर्ड्स नेचर. जिथून ते देव आलेत ना, शंकर सुद्धा म्हणतात की मी त्या व्हाईट लाईट मधून आलोय, मी पांढऱ्या रोशनीवरून आलोय, मी अनंत आहे, मी अनंत आहे. व्हाईट लाईटला सांग, या कायनातला सांग, हे असतं ग्रॅटिट्यूड आणि थँक्स. चमत्कार होऊन जातात
1: 100%. कारण मला असं वाटतं बेसिक गोष्ट अगदी आपण नेहमीच्या लाईफमध्ये सुद्धा अनुभवू शकतो ना. मी जर सतत हेच म्हणतेय की मला हे नाहीये, मला ते नाहीये, किंवा मी जर सतत कंप्लेंट्स करत राहिलीये, तर त्याच गोष्टी कुठेतरी बियॉन्ड बाउन्स येणार आहेत माझ्याकडे, आणि त्याच गोष्टी कुठेतरी होणार आहेत की अरे काय, वाय ऑलवेज कंप्लेंट्स. किंवा
0: इथे ना माझं एक सुपर बोलणं आहे, जे गेला इंग्लिशमध्ये आपण त्याला काय सांगतो, पास्ट.
1: पास्ट
0: आता आहे ते काय प्रेझेंट, आणि येणारा काय
1: फ्युचर.
0: तर आता प्रेझेंटचं इंग्लिश स्पेलिंग काय, पी आर ई एस ई एन टी. त्याला जर आपण सिलेबल ब्रेक केलं तर काय असतो, प्री
1: सेंट,
0: प्री सेंट, प्री सेंट. म्हणजे जे आज मी बोलणार आहे तेच मला उद्या भेटणार.
1: बरोबर.
0: कसं असतं ना, जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतं ना,
1: ऑल अबाउट गिव्ह अँड टेक,
0: गिव्ह अँड टेक. आणि दुसरं आपला जे ओमेन आहे ना, आपण काय ओमेन पाठवतोय, ते महत्वाचं आहे. मी बोलताना पॉझिटिव्ह बोलते, विचार करताना मी पॉझिटिव्ह बोलते, पण तरी ते का चालत नाही,
1: ते मॅटर.
0: कारण माझी एनर्जी नेगेटिव्ह आहे.
1: बरोबर.
0: एनर्जी गोज वेर युअर इंटेन्शन फ्लोज. तुमचं इंटेन्शन पॉझिटिव्ह ठेव
1: पाहिजे, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट.
0: आतून पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे, आतून पॉझिटिव्हिटी आली, आतून ग्रॅटिट्यूड अँड थँक्स गिव्हिंग आला, ऑरा चेंज होतो. अरे काय चमक आहे या व्यक्तीची, चेहऱ्याची. यांना भेटून कोणाला तरी असं बघून असं एकदम स्माईल येते.
1: येस.
0: कोणाला बघून काय हे, बिकॉज दॅट पॉझिटिव्हिटी इज फ्रॉम इनसाइड आउट मॅडम.
1: या
0: त्याची जाणीव असायला पाहिजे, ते जाणीव झाली की थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड येईल
1: नक्कीच.
0: सिम्पल आहे. आपण हा जा कार्यक्रम स्टार्ट करताना केलं ना थँक्स गिव्हिंग स्टार्ट.
1: येस डेफिनेटली. आणि या खूप मायनर छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतंय, या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडत असतो. जसं की मॅडमनी आताच सांगितलं की जस्ट इन ए ग्रॅटिट्यूड, कुठेही जाताना काहीही करताना थँक्यू किंवा सॉरी, हे मला असं वाटतं हे दोन असे शब्द आहेत ना की जे बऱ्याच गोष्टी सांभाळून नेतात. ती नौका असते ते त्याचा बॅलन्स साधायला मला असं वाटतं हे दोन गोष्टी असाव्यात मॅडम. खरं तर हे विषय इतके मोठे आहेत ना, मोठे, प्रत्येक विषयावरती एक सिरीज होऊ शकते. पण आज ओव्हरऑल सुरुची गौतम आणि सुरुची गौतम काय आहेत, कशा आहेत, कसं त्यांचं काम चाललंय, आणि त्यांच्याकडून आलेल्या टिप्स आज याच विषयाला अनुसरून आजच्या या गप्पा होत्या. या गप्पांच्या ओघा होत्या, गप्पांमध्ये मी तरी फार रंगून गेले, आणि नक्कीच रंगून जरी गेलेले असले तरी त्याच्यातून जे महत्वाचे किंवा ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच पुढच्या आयुष्यासाठी फार हेल्पफुल आहेत. ज्या मला असं वाटतंय जे श्रोते आम्हाला ऐकतायत किंवा जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबवरती पाहतात, प्लीज अगदी काही खूप मोठ्या गोष्टी करायला सांगितलेल्या नाही आहेत, जस्ट छोट्या छोट्या चूस. सो नक्कीच ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली आहे ते तर तुम्ही आम्हाला कळवाच. पण जाता जाता ओव्हर टू यू सुरुची मॅम, एनी मेसेज स्पेशली फॉर लेडीज टू ऑल द वुमन्स, एनी सिम्पल मेसेज.
0: एकदम सिम्पल मेसेज मी घालणार इथे, वुमन मध्ये पण मेन हिडन आहे.
1: या
0: ओके. तर आपला आतली ती शक्ती जी आहे ना ते कधी विसरू नका, आणि नेहमी एक गोष्टी आठवण ठेवा, तुम्हाला कोणाची अप्रुव्हलची गरज नाही, तुम्हाला स्वतःच अप्रुव्हलची गरज आहे. एकदा आरशामध्ये स्वतःला बघा आणि सांगा आय कॅन डू इट, आणि मग बघा आयुष्यात कुठचा कुठे तुम्ही जात आहात.
1: क्या बात है.
0: इट इज व्हेरी सिम्पल. लुक इन द मिरर अँड टेल यू आर द फर्स्ट वन, यू आर ओनली लास्ट. आय विल कीप लव्हिंग यू टिल लाईफ विल बी लास्ट.
1: वाव. स्वतःवरचं प्रेम किती मॅटर करतं.
0: स्वतःला थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड स्टार्ट करा, मग जगाला.
1: बरोबर आहे, दॅट्स ट्रू. कारण भरपूर वेळा असंही होत आहे ना की मी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवते, बट मी जर माझ्यावरती प्रेम नाही केलं तर दुसरा का करेल. सो एक तसंही
0: सिम्पल आहे ना, आज एक गृहिणी आहे, सकाळी पहिली उठते आणि रात्री सर्वात लास्ट
1: झोपते.
0: पण मला एक सांगा ना, तिला जर एक आईस्क्रीम खायचंय आणि तिने कोणाला विचारलं अरे आपण आईस्क्रीम खाऊया, सगळे घराचे नाही नाही नाही करणार, ती काय करणार, आपलं मन मारून झोपून. नका झोपू कोणासाठी
1: जा आणि घेऊन या मस्त खा.
0: आजकाल तर काय मोबाईल वरती ऑर्डर येतो 15 मिनिटात इन्स्टामार्ट घरी. ऑर्डर करा. सो लव्ह युअर सेल्फ, गिव्ह थँक्स गिव्हिंग अँड ग्रॅटिट्यूड टू युअर सेल्फ, गिव्ह हॅट्स ऑफ टू युअर सेल्फ, कारण तुम्ही आहात म्हणून जीवन आहे. स्वतःला व्हॅल्यू द्या ऍज अ वुमन, ऍज अ स्त्री. ओके, एक पाऊल पुढे घाला आणि मग बघ
1: बदल नक्की आणि तो पॉझिटिव्ह असेल.
0: पहिला पाऊल तर आहेच ना, बिडा घ्या, एक उचला स्वतःसाठी आणि पुढे घ्या.
1: सो वन्स अगेन मॅम थँक्यू, थँक्यू सो मच, कारण भरपूर वेळा म्हणजे जस्ट हेक्टिक स्केड्यूल, कामाचा प्रेशर, पर्सनल लाईफ, सगळ्या या गोष्टींमध्ये जेव्हा कुठेतरी हे असे शब्द ऐकायला मिळतात ना, सो मी मकाशीही म्हणाले की हे गरजेचं आहे फार, की हा मी आता हे ऐकलंय बरं, हे ऐकलेलं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याने माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडणार आहे. सो तसंच काहीच आताही इथे झालंय. सो वन्स अगेन थँक्यू सो मच की तुम्ही तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधून आज आचार्य 90 FM वरती आलात आणि आमच्याशी छान दिलखुलास संवाद साधलात आणि आपण नक्कीच या विषयाला अनुसरून अजून बऱ्याच गोष्टी आपल्या प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी घेऊन येऊ.
0: डेफिनेटली पुढे कार्यक्रम जे आपण विचार केला,
1: येस
0: डेफिनेटली. आणि परत एकदा परत तुमचं आणि तुमचं पूर्ण टीम आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही स्पिरिच्युअलिटी माध्यमातून तुम्हाला खूप खूप एनर्जी पाठवीन आणि आशीर्वाद देईन की हे खूप चांगलं जाऊ द्या. तुमचं पूर्ण जे काय पॉडकास्ट तुम्ही घेतात, मुलाखती घेतात, आणि
1: तुमचा आचार्य 90 FM खूप चांगला असतो. थँक्यू सो मच. तर श्रोते आणि प्रेक्षक हो, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येताना आता तुमची इथे रजा घेतीये कारण वेळ झालेली आहे आणि काही असतं, काही किती विषय आवडीचा असला तरी वेळेचं बंधन असतं म्हणून थांबावं लागतं. म्हणून तुर्तास तरी इथे मी मॅम सोबत तुमची इथेच रजा घेते. तर आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा आणि त्याचबरोबर अशाच सुंदर छान मनोमनात गाण्यांसाठी आणि कार्यक्रमांसाठी आचार्य 90 FM ऐकत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज इतिहास ज्यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला, दुर्गांचं सगळं विश्व, दुर्गांचं सगळं दालन आपल्यासमोर उभं केलं, असे दुर्गप्रेमी आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अढळ निष्ठा आणि प्रेम असलेले आप्पा परब यांना आज आपण भेटतो आहोत। आप्पा, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं। आणि विशेष आप्पांची भेट घेण्याचा आजचा योग म्हणजे त्यांचं शिव राजाभिषेक हे नवकोर पुस्तक आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे। आणि मला वाटतं आप्पा, या पुस्तकाविषयी तुम्ही नक्की सांगावं, कारण याआधी तुम्ही बऱ्याच पुस्तकांवर, म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर, पुरंदर म्हणा, पन्हाळा म्हणा, प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही तुमचं पुस्तक लिहिलेलं आहे, जे प्रेक्षकांनी फार उचलून धरलेलं आहे। सगळ्या प्रेक्षकांनी पुस्तकं तुमची वाचलेली आहे आणि खरा इतिहास या पुस्तकांच्या माध्यमातून, तुमच्या लेखणीतून आजपर्यंत सगळ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचलेला आहे। तुम्ही दुर्ग हे युट्यूबच्या माध्यमातून अगदी गडावर जाऊन किल्ला कसा पहावा आणि महाराजांनी कसा किल्ला बांधला ते बांधकाम कौशल्य देखील तुम्ही तुमच्या सगळ्या मुलाखतीतून आम्हाला दरवेळी सांगितलेलं आहे। तर आज योग आहे तो शिवराजाभिषेक या पुस्तकाचा, तर त्याविषयी थोडस सांगा।
1: हे सर्वसाक्षी परमेश्वरा, सह्य शिखरीच्या राजा, देवाधिदेवा शंभू महादेवा, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराज यांना प्रथम वंदन करतो। मी जो आहे तो गडदुर्गांचा धारकरी, वयाच्या 10व्या वर्षी हे अशी धारा व्रत तरवारीच्या धारेवरून चालण्यासारखं, जीवन मरणाचं वाटेवरना चालण्यासारखं व्रत मी स्वीकारलं। मित्र हो, ज्या वेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळेला भूगोल बोलतो, आणि ज्या वेळेला भूगोलही बोलत नाही त्यावेळेला विज्ञान बोलतं। शालेय जीवनातला जो इतिहास आहे हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे। बाह्य जीवनात आपण जे काही पाहतो आहे ते ग्लॅमरस आहे, मनोरंजक आहे, परंतु कसं जगावं हे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय। कसं मरावं देश धर्म आणि संस्कृतीसाठी ते संभाजीराजांनी शिकवलंय। आणि उत्तरेत ना आलेलं हिरवं वादळ कसं रोखावं हे राजली ताराबाईंनी आम्हाला शिकवलंय। स्त्री ही जननी सर्व सुखाची, माता दुहिता भगिनी साची, एक क्षणाची ती पत्नी असते परंतु उमऱ्याच्या आतमधली संस्कृती ती सगळी सांभाळत असते। आणि त्यामुळे आज पृथ्वीवर हिंदू धर्म संस्थापना जी आहे ही शाबूत राहील। कर्मकांड महत्वाचं नाहीये, तुम्ही जे जीवन जगताय, कोट्यावधी जीवाणू जगती अन मरती जशी ती गवताची पात, एक चंद्र समोहंती नच तारा गणो पिच। वास्तविक हे व्रत वयाच्या 10व्या वर्षी मी इतिहासाला भूगोल जोडत गेलो आणि भूगोलाला विचार करत विज्ञान जोडत गेलो। परंतु आज शहरा शहरातून जे काही हवंय ते मनोरंजक हवंय, परंतु घडलेला इतिहास हा शाश्वत स्वरूपात आज महाराष्ट्राला ज्ञात आहे। गंगा यमुनेच्या दुआवामध्ये जी ऋषींची इन्स्टिट्यूट होती तिथून आलेल्या विद्यार्थ्यांनी या दक्षिणोत्तर सह्याद्रीमध्ये शिखरांवर आपले आश्रम स्थापन केले. पराशरांचा पन्हाळा, अश्वलायन ऋषींचा अश्वलगड, वशिष्ठांचा वासोटा, कौंडिण्याचा कोंडाणा. कालांतराने ज्यावेळेला शास्त्र धर्माचा उदय झाला त्यावेळेला हे गड किल्ले झाले. महाराष्ट्राचा ज्ञात अज्ञात इतिहास हा फार पुरातन काळापासून आहे, परंतु त्याचा खोलवर अभ्यास फारसा कोणी करत नाही. महाराष्ट्रामध्ये जे राजे झाले त्या राजांच्या जे राजाभिषेक झाले त्यांना अभिषेक

0: झाले त्याच्या नोंदी किंवा कुठेही अजंता वेरूळ वगैरे अशा ठिकाणी ते जर काही क्रियाकर्म होत ते फारस कोणी अभ्यासलं नाहीये आणि फारस कोणी पाहिलंही नाही. कारण महाराष्ट्रामध्ये लेणी खूप आहे परंतु किल्ले रायगडावर गागाभट्टांनी जी पोथी लिहिली त्या पोथीला अनुसरून पहिलं जे झालं ते राजाला अभिषेक झाला आणि त्याच्यानंतर ते सिंहासनावर आरूढ झाले. आणि हे जे काही क्रियाकर्म आहे त्याच त्या पोथीच्या द्वारे आपण जर अभ्यास केलं तर आपल्याला कळून येतं का शिवाजी महाराजांनी राजाभिषेक का केला. इसवी सन 1642 मध्ये ते महाराष्ट्रात आले. घाटमाथ्यावर असलेली राजगड राजधानी त्यांनी 70 मध्ये बदलली आणि ते कोकणात रायगडावर आले. त्याचं कारण जे महत्वाचं आहे ते त्या काळामध्ये इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काही नव्हतं. तर आर्थिक क्षमता जी आहे ती शेती आणि व्यापारावर. सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी म्हटले 84 बंदरी जागा नाही. मालवणमध्ये सिंधुदुर्ग सारखी जागा 84 बंदरात नाही. महाराज सुरतेवर गेले होते, कर्नाटकात बार्शिलोरवर गेले, त्यांनी 84 बंदर ही त्यांना माहीत होती. पण महाराष्ट्राच्या सुपुत्राने आज त्यांचा अभ्यास केला. पुढचं वाक्य त्यांचं आहे 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक जागा निर्माण केला. ऑल डिफरंट टाईप कॅप्स वापरणारे असे जे पाश्चात्य आयात निर्यात करण्यासाठी हिंदुस्थानामध्ये हे एक नाही दोन नाही जवळजवळ 50 वर आहे. त्यांचाही कोणी अभ्यास केलेला. कारण काही जरी आणलं तरी पश्चिम किनारपट्टीवरनं ते वर हिंदुस्थानात जर आणायचं झालं तर दक्षिणोत्तर सह्याद्रीचे जवळजवळ 300 घाट हे चढून वर यावं लागतं. आणि म्हणून त्या बंदरांवर त्या व्यापाऱ्यांवर त्या घाटांवर कंट्रोल राखण्यासाठी म्हणून महाराजांनी राजधानी कोकणात नेली. आणि साहजिकच आहे का मी आता जर राजाभिषेक करून घेणार आहे आणि सुरतेवर हल्ला केला, जालन्यावर केला, सोलापूरवर केला तर लोक म्हणतील हा राजा लुटारू आहे. मग आर्थिक स्थिरतेसाठी हे जे घाट आहेत तिथे त्यांनी चौक्या बसवल्या. परंतु महाराष्ट्राच्या सुपुत्राने त्या घाटामध्ये ते चौकीवजा जे किल्ले आहेत ते कोणीही निश्चित केलेले नाही. आणि त्यावेळेला व्यासपीठावर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम जगातलं सगळं शहाणपण व्यासपीठावर सांगण्यापेक्षा मी प्रत्यक्ष रणक्षेत्रावर उतरलो. महाराजांनी 42 ते 80 पर्यंत 38 वर्षामध्ये ऑल डिफरंट टाईप जवळजवळ 500 लढाया केल्या. त्या लढायांचाही अभ्यास कोणी केलेला. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणजे ते नाही. आणि हे करत असताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही फिरावं लागतं त्याच्यामध्ये ऊन तुम्हाला कधी करपवत नाही, पाऊस तुम्हाला कधी हिजवत नाही, थंडी तुम्हाला मला कधी गोठवत नाही आणि असं चिरतारुण्य आज तुमच्याकडे जो बोलतोय 85 व्या वर्षी त्या माणसाकडे. एक वेळ चार पैसे बँक देते. ज्ञान कुठन तरी शरीर माध्यम खलु धर्म साधन हे महाराजांनी शिकवलं आणि म्हणून देश धर्म आणि संस्कृती ही कायम राहिली. नुसतं कर्म कांड हे संस्कृती नाहीये, ते रक्षण करण्यासाठी जी मनगट तयार केली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज आपण जर अभ्यास केला तर आपण कशासाठी जगावं हे आपल्याला लक्षात येतं. आणि ते जर तुम्ही केलं तर त्या जीवनाला काही अर्थ आहे. ज्या देशाने तुम्हाला जन्म दिलाय, ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय, ज्या घराण्याने तुम्हाला जन्म दिलाय, त्यांचं नाव हे अजरामर होत. आता हे जे काही पुस्तक आहे राजाभिषेक हे महाराजांनी मिरवण्यासाठी नाही केलं, ते उत्तरेमध्ये जाऊन आले होते. त्यामुळे राजाभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजय ती मोहीम त्यांनी काढली आणि महाराष्ट्राच्या बाहेर राज्य विस्तार करायला सुरुवात केली. काळ जरी बदलत असला तरी आजही तेच घडतंय. आम्ही विचार हा करत नाही आहोत का आम्हाला आमची संस्कृती राखायची, आम्हाला आमचा देश राखायचा, आम्हाला आमचा धर्म राखायचा. धर्म म्हणजे काय? यत आचरती तत् धर्म. हा जर सूक्ष्म अभ्यास आपला महाराजांनी शिकवलं. महाराज कुठे साधू संतांची सेवा करत राहिले नाही, कुठे यात्रा करत राहिले नाही, तर ज्या वेळेला तुमच्या मनगटामध्ये शस्त्र असत आणि तेच तुमचा देश धर्म संस्कृती सूक्ष्म अभ्यासांती त्यांनी 500 लढायामध्ये कधी तोफा वापरल्या नाही, माणसांची कत्तल केली नाही, अफजलला मारलं पण त्याच्या मुलाला जिवंत राखला, तर असा इतिहासाचा अभ्यास झाला तर त्या जगण्याला काहीतरी अर्थ असतो. आज तुमच्या पुढे मी जो टाहो फोडून बोलतोय तो वयाच्या 10व्या वर्षीपासनं गेले 75 वर्ष प्रत्येक गडावरचं इमारत पाण्याचं ट त्या ठिकाणचं वास्तुशास्त्र जलशास्त्र मूर्तीशास्त्र असे जे विज्ञानाचे 50-60 प्रकार आहेत ते अभ्यासले गेले पाहिजे. न्यूमिस्मॅटिक नाणकशास्त्र चलनशास्त्र असा कोणीही अभ्यास केला. नर्मदेच्या दक्षिण उत्तरेकडे मोहर रुपया आणि फलूस, परंतु नर्मदेच्या दक्षिणेकडे महाराजांनी जो राजाभिषेक केला त्यांनी ते गोल्ड कॉइन्स काढलं ते होन नावाचं. प्रचलित होनापेक्षा त्याचं वजन थोडं कमी होतं. मी न्यूमिस्मॅटिक एक्सपर्ट आहे, नाण्यांवर माझी ऑथॉरिटी आहे. रुका सापिका तिरुका आणि सोन्याचा होन ही नाणी महाराजांनी काढली. महाराजांनी चांदीचं नाणं नाही काढलं पण कोणी त्याचा विचारच करत नाही का नाही काढलं. अशा प्रकारचं नाणकशास्त्र शस्त्रशास्त्र समाधीशास्त्र मूर्तीशास्त्र यांचा जर सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ राहत, बाकी कशाला काही.
1: नक्कीच. आणि हाच अर्थ आपण उलगडून घेणार आहोत आप्पा परब यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि शिवराजाभिषेक या पुस्तकाविषयी अधिक जाणून घेऊया आणि आतापर्यंत आप्पांनी जे बहुमोल असं योगदान दिलेलं आहे तर तेही थोडस जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. आचार्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इतिहास ज्यांनी कोरला त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतोय. आप्पा परब आपल्या सोबत आहेत आणि नवं कोरं पुस्तक त्यांचं आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे. ते आहे शिवराजाभिषेक. आणि मला आप्पा असं विचारायचं आहे की पावसाळ्याचा तुम्ही उल्लेख केलाय, कारण शिवराजाभिषेक तुम्ही पुस्तकात म्हटल्याप्रमाणे हा पावसाळ्यात घेतला म्हणजे केला गेला. खरं पाऊस म्हटलं की पावसाची शक्यता आणि पावसाला आपण घाबरतो आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ते तुमच्या एका ह्याच्यात पण आहे मुलाखतीमध्ये की सगळे हत्ती एवढे वर चढवणं, सगळ्यांना वर चढवणं खूप कठीण होतं आणि जिकिरीचं काम होतं. आणि ते लिलया शिवराजाभिषेकाच्या दरम्यान एवढी माणसं सगळी गडावर आली आणि ते सहज शक्य झालं म्हणजे देवाचाच अवतार आहे म्हणून सगळ्या गोष्टी अगदी सुलभतेने पार पडल्या. तर पावसाळा असून सुद्धा पावसाळ्याचाच मुहूर्त का घेतला होता शिवराजाभिषेकासाठी, त्याविषयी थोडं.
0: एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की किल्ले रायरी त्याचा रायगड गड हे उपपद महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी किल्ल्याला लावले. राय हा जो शब्द आहे तो कर्नाटकातला आहे. महाराष्ट्रामध्ये जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांना राव उपपद. साहजिकच हा जो रायरी आहे हा त्यावेळीच्या जे विजयनगरचं साम्राज्य होतं त्यांनी हा किल्ला वसवलेला आहे. मी मगाशी सांगितलं इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो आणि भूगोल बोलत नाही त्यावेळी विज्ञान बोलतो. आपण हे जर अभ्यासलं तर विजयनगरचं साम्राज्य महाराष्ट्रावर कुठपर्यंत होतं आणि त्यावेळीची जी गावं वगैरे आहेत त्यांचा जर अभ्यास केला, त्या दैवतांचा अभ्यास केला, कानडाहू विठ्ठलू कर्नाटकू, तो कर्नाटकामधनं इकडे आला का आला? कोणीही काही त्याचा अभ्यास केला. तर अशा स्वरूपाचं आपल्याला महाराष्ट्रातला इतिहास उजळत जातो. महाराजांच्या फौजेमध्ये घोडदळामध्ये जे रोग होते ते रॉयल लोक हे साधारण ज्यांच्या जमिनी वगैरे आहे आणि पायदळामध्ये जे होते ते शेती करणारे होते. साहजिकच कोकणामध्ये घोडदळाची आवश्यकता फारशी नव्हती, पायदळाची आवश्यकता होती. जवळजवळ 125,000 त्यांच्या सैन्याचा आकडा एका ठिकाणी उपलब्ध आहे. त्यातलं जरी निम्म सैन्य पायदळात असलं तरी कोकणातला माणूस हा साहजिकच पोटापाण्यासाठी 4 महिने शेती करतो. महाराजांनी जो दिवस धरलाय गागाभट्टांना सांगितला हा मुहूर्त, त्याचं कारण असं आहे का हिंदुस्थानामध्ये जवळजवळ 50 नवीन वर्ष यांचे चालू होतात असे आहे. विक्रम संवत, सातवाहन शक वगैरे असे 50 त्या पुस्तकामध्ये नमूद केले. त्याच्यामध्ये एक जे नवीन वर्ष आहे ते कोकणी माणसाचं आहे, त्याला तो मिराग म्हणतो. मी सगळ्याचा तज्ज्ञ नाही, माझ्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन नाहीये. मिराग म्हणजे सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो आणि साहजिकच त्यावेळी पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळे पायदळाचा तो जो महाराजांचा सैनिक आहे तो सांगणार महाराज आता मिराग आलाय, आम्हाला पोटा पाण्यासाठी शेतीला जाऊ द्या. आणि जाताना साहजिकच पेरणीसाठी जे काही धान्य लागेल, नांगरासाठी पैसे लागतील, बैल विकत घेण्यासाठी काही पैसे लागतील, ते तो राजा महाराजांकडनं घेणार. त्याच्या लक्षात महाराजांचा राजाभिषेक दिन नाही राहणार आहे. मी मिरगा

आता वरती बाजारात भरायला लागलाय तर त्याच्या ठिकाणी हत्ती घोडे वगैरे कोणी किंवा व्यापारी आपला माल वगैरे घेऊन कोणी येणार, मग तो बाजार का आहे हे 44 दुकानांचं ज्या वेळेला मायबाप सरकारने उत्खनन केलं त्या दुकानांना नंबर देऊन प्रत्येक दुकानामध्ये त्यांना कोणतं कॉइन सापडलं, कोणती मूर्ती सापडली, कोणता दिवा सापडला त्या जमिनीत गाडलेला, हे जर केलं असतं तर हिंदुस्थानमध्ये ज्या व्यापारी पेठा आहेत त्या सगळ्या उजेडात आल्या. साहजिकच त्या व्यापाऱ्यांचे जे मुनीम आहेत ते त्या ठिकाणी यायचे आणि पाश्चात्यांनी जे काही आयात केलेली आहे ती फक्त त्या बंदरांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे 84 तिथे ती खरेदी व्हायची आणि नंतर घोड्यावर लादून ती त्या घाटामधून वरती घाटमाथ्यावर जायची आणि तिथून मग येणाऱ्या शहरात. मी नाही सगळ्यात आता परंतु व्यापार विषयक गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केला त्यावेळेला जे लाड हे उपपद आहे आज सगळीकडे तो ऍनिमल ट्रेडर्स आहे. हत्ती घोडे उंट वगैरे आयात निर्यात करणारा असं म्हण तर त्या व्यापाऱ्यांची जी उपनावं आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी काय काय आणलं होतं कठीण नाही आहे काही. आज इथलं समजा सगळा रायगड जाळला त्यांनी ते कागदपत्र केले असतील परंतु आपल्या हातामध्ये जे काही आहे ते आज जागतिक पातळीवर ते देश आहेत तिथले व्यापारी आहेत त्यांच्याकडे त्यांचं चलन कदाचित रायगडवर सुद्धा काही त्याचं हे मिळेल पण हे करणं हे अथक परिश्रम. वर जे तलाव आहेत जे पाण्याची टाकी आहेत आज 12 महिन्याची तुडुंब भरलेली असतात त्यामुळे जलशास्त्र वर ज्या समाध्या आहेत ते समाधीशास्त्र वर ज्या वास्तू आहेत त्या उन्हा पावसाची झुंजत अजूनही शाश्वत आहेत ते वास्तुशास्त्र. तिथे बांधलेला दगड ते बांधकाम तर कुणीतरी अभ्यास करावे. नुसतं जय भवानी जय शिवाजी याला काही आहे आणि अशा प्रकारे त्यांचा युद्धांचा अभ्यास त्यांच्या सैन्याचा अभ्यास सैन्यामध्ये असलेल्या तळागाळातल्या लोकांचा अभ्यास त्याचा हे जर केलं तुम्ही मी केलं माझ्याकडे एज्युकेशन नाहीये या ना त्या कारणाने मी शिकू शकलो नाही या ना त्या कारणाने मी फार मोठ्या लोकांकडून जाऊ शकलो नाही. जे काही आहे ते गेले 75 वर्ष टाळो फोडून सांगतोय आणि माझ्या घरची विशाल दारे खुशाल ऐशी राहोत मद गरीबाची कांबळ वाकळ सकळासाठी अंतरे. तुम्ही आज या मी तुम्हाला तो इतिहास देईन मी तुम्हाला तो भूगोल देईन मी तुम्हाला ते विज्ञान सांगेन कारण मी आज थकलोय कारण इथल्या दगडांचाही अभ्यास आजही सह्याद्रीमध्ये फिरत असताना आकाशात पडलेली उल्का तुम्हाला सापडेल जर तुमचा जिओलॉजिकल असेल. आजही तुम्हाला छत्रपतींचं नाणं कुठेतरी मिळेल संभाजीराजांचं मिळेल राजारामाचं मिळेल आज होऊनही तुम्हाला मिळू शकेल नाही तर त्याचं वर्णन जे काही आहे ते त्या राजाभिषेक पुस्तकामध्ये एवढं मला शक्य आहे. परंतु मी जे काही लिखाण केलं त्याला मी बाजार स्वीकारलं त्याची किंमत अत्यल्प कमी असल्यामुळे ते दुकानदाराकडे मी विकू शकत नाही तर असे विषय तुम्ही शोधा. तो राजाभिषेक जो झाला त्यावेळेला कोणते कोणते विषय त्या सिंहासनावर बैलाचं काथडं अंतरलं होतं मी सांगत नाही गागा भट्ट त्याच्यावर वाघाचं काथडं होतं कारण वाघ हा महाराष्ट्रातला शूर प्राणी त्याच्यावर सिंहाचं होतं सिंह हा प्राण्यांमध्ये

0: आणि त्या कातळ्यावर बोक्याचा कातळा होतो हे गागाभट्ट सांगतोय का? तुम्हाला त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण सर्कसची सगळे प्राणी असतात, बोका नसतो, तो कोणाची ऑर्डर ओबे करत नाही. अशा प्रकारचं त्यावेळेच जे काही आहे, जे काही क्रियाकर्म आहे ह्याचं ते लक्ष.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि शिवराज्याभिषेक या आपापरब यांच्या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेऊया.

0: सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इतिहास संशोधक आपा परब यांच्याकडून जाणून घेतोय शिवराज्याविषयी, त्यांच्या पुस्तकाविषयी. आपा, तुम्ही या पुस्तकात उल्लेख केलाय त्यांनी होन वापरले, सोन्याचे होन वापरले आणि तांब्याची नाणी त्या काळात होती, पण चांदीचं नाणं त्यांनी का बरं निर्माण केलं नाही, हे कुतूहल आहे म्हणून विचार.
1: आज माझे परम भाग्य आहे का या चार भिंतीच्या आतमध्ये हे तेजस्विनी जे काही आहे ते चकाकत आहे. परंतु सगळ्याच गोष्टीचा मी तज्ज्ञ आहे असा नाहीये. धातुशास्त्र जे आहे ते चांदी हा मिश्र धातू आहे असं म्हटलं जातं. सोनं शुद्ध असतं, तांब शुद्ध असतं, आणि त्यामुळे महाराजांनी त्या मिश्र धातूचं नाणं पाडलं नाही. सगळ्या दृष्टीने असा जर आपण बारकाईने अभ्यास केला, मगाशी सांगितलं धातुशास्त्र, दगडांचं शास्त्र, याचं मूर्तींचं शास्त्र, कोणत्याही गडावर वैष्णव दैवत नाहीये, सगळी जी आहेत ती मूलभूत उग्र प्रकृतीची आहेत, पण त्यांचाही तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. जे काही पाण्याचे जलाशय आहेत ते पर्जन्य काळामध्ये पाणी कोणत्या दिशेला वाहत जातं त्याचा अभ्यास होऊन आज रायगड सारखा 3000 फुटावर 12 महिने ते जे महाल वगैरे बांधले त्यांच्या भिंती आहेत ते वास्तुशास्त्र. आता हा राजाभिषेक जो झाला तो पहिला राजाभिषेक जो आहे तो 14 जानेवारी 1656 जावळी जिंकल्यानंतर झाला हे मी सांगत नाहीये. तर एक पोथी आहे, त्या पोथीमध्ये तो उल्लेख आहे. याच्या पुढे जावळीचा राजा चंद्रराव मोरे नाही, छत्रपती शिवाजी महाराज भोसले आहे. आता 14 जानेवारीला काय झाला मित्र हो, तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा. 14 जानेवारीला मकर संक्रमण घडत, सूर्य विषुववृत्त ओलांडून मकर रात्रीला स्पर्श करतो आणि तिथून तो परत हिंदुस्थानात येतो. हे संक्रमण जावळीमध्ये झालं आणि म्हणून तो दिवस त्याने धरला असेल. पाऊस काळात का धरला तर माझ्या सैन्यातले जे लोक आहेत ते एक नवीन वर्ष पाळतात, त्याला ते मिरग म्हणतात, मृगसाथ म्हणून गागा भट्टाने त्यांनी सांगितलं का तुम्ही या दिवसापैकी शुभ दिवस. आता सगळ्याच गोष्टींचा तज्ज्ञ किंवा अभ्यास म्हणून भवानी तरवार महाराजांना धातुशास्त्र माहीत होत. त्यावेळेला पाश्चात्य तरवारी त्यांचं जे पोलाद आहे ते हिंदुस्थान पेक्षा श्रेष्ठ होत, त्यामुळे ती तरवार फ्रान्स मधना, मला माहित नाही फ्रान्स कुठे, जिनेवा नावाचं तिथे शहर आहे, तिथून ती रायगड मध्ये गोवेला नावाच्या इथल्या सावंत राजाने पोर्तुगीजांकडना खरेदी केली आणि त्यांच्या मुलाने ती महाराजांना. एखादी गोष्ट हातात आल्यानंतर जर यश मिळेल तर ती आपण यशदायिनी म्हणतो. ती देवीला वगैरे काही दिलेली नाहीये, पण ती तरवार हातात घेऊन ज्या त्यांनी लढाया केल्या त्याच्यात त्यांना यश मिळत गेलं हा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. माझ्याकडे एज्युकेशन नाहीये त्याचं, पण तरी सुद्धा मी हे का केलं की घेतले व्रतन हे अमी अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग जे दिव्य दाहक म्हणून असावायचे बुद्ध्याचे वाण झालेले करी हे सतीचे. हे जे काही कठीण हे सांगितलं पाठीला पोर बांधून मी हिंडलो आणि हे सगळं आम्हाच नको मान मराचा बस आली कीर्तीचे आम्हा चाड मुनी ही नाही सर्वस्व अर्पिले गडदुर्गांचे पाही गडदुर्ग रक्षिणे हे तर आमचे केलं असू आम्ही गडाचे. जर आम्ही फिरत राहिलो तर आज 85 वर्षी सुद्धा मी एव्हरग्रीन आहे. मरण कदाचित संध्याकाळी आहे तो प्रश्न नाही, पण त्या गेल्या 75 वर्षामध्ये जे जे काही विषय मी अभ्यासले त्याचा त्या अभ्यासाचा तशा प्रकारचे विद्यार्थी तयार झाले. कोणीतरी नाण्याचा अभ्यास, कोणीतरी दगडांचा, कोणीतरी दैवतांचा अभ्यास केला. याचा ब्रह्म जानाती ते ब्राह्मण, याचा ज्यांनी कोणी अभ्यास केला तो ब्राह्मण, ज्याला अभ्यास नाही जमलं त्याने हातात शस्त्र धरला तो क्षत्रिय, त्याला तेही नाही जमलं त्याने तराजू धरला तो वैश्य. या तिन्ही गोष्टीने मी शूद्र झालो, ब्राह्मणाची शेती केली, वैश्य क्षत्रियाची ओजी आपल्या हे जनावर वगैरे पाळली आणि वैश्याची ओजी वाहिली. परंतु वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला. जसं आता मी सांगतोय का व्यासो शिष्टम जगत सर्व, ते व्यासपीठ जे आहे ते जगातलं सगळं शहाणपण महाभारतामध्ये जर सांगितलंय तर त्या व्यासपीठावर जोडे घालून जाय. आणि म्हणून महाराज सिंहासनावर बसताना जोडे घालून ते विलासनात बसले. तिथे त्यांनी भाषण नाही दिले, फक्त राजदर्शन. पण हे कोणाला पटत नाही, अधिक सगळीकडे जोडे घालून वगैरे शस्त्र घेऊ नये. दरबारात येताना जोडे बाहेर काढावे, शस्त्र बाहेर. फक्त त्या मानलांना तेवढा मान होता, कारण त्यांनी त्या गजापूरच्या खिंडीमध्ये जवळजवळ 450 लोक त्यांना तलवारीने सॅल्यूट करण्याचा तर मान होता, तो त्या पुस्तकात आहे. अशी पुस्तकं जवळ 50 लिहिली. आता हेही काय हे लिहायला खूप, आता 2009 आधी कोणी तयार नव्हता. आम्ही किंमत आहे, आम्ही त्याच्यात ऍड टाकणार म्हटलं मुळीच
0: नाही.
1: ही त्याची संस्था आहे त्या मुलाची,
0: ह्या
1: संस्थेचा तो प्रमुख आहे. हा जो आहे
0: हा
1: तो इन्व्हेस्टमेंट करतो.
0: बरोबर.
1: हे आता हे 100 रुपयाचं पुस्तक आहे तर 1,000 प्रतीला 1,00,000 रुपये तर ह्याची इन्व्हेस्टमेंट केली. ही जी मुलगी आहे ती त्या त्याच्या इन्स्टिट्यूट मध्ये ती टाईप करून देते आणि हे लोक
0: नक्कीच. आणि तुम्ही खरंच खूप मोठी पिढी घडवण्याचं कार्य तुमच्या
1: हाती झालं. केलं पण त्याचं
0: होणार नक्कीच, कारण
1: हे जे दिसत आहे ना तुला प्रचंड काम
0: आहे. आणि हे केवढं
1: आहे पुरस्कार, काय करायचे पुरस्कार, त्याच्यापेक्षा तुम्ही काय. आपण आता ज्यावेळेला तानाजी तानाजी म्हणता त्यावेळेला 10व्या शतकामध्ये मल्ल नावाचा एक राजवंश ह्या वाई परिसरात होता. त्याच्यावर हा कर्नाटकातनं आलेल्या खंडोबाला ज्यावेळी बा शब्द येतो ते देव नाही, खंडोबा ज्योतिबा बिरोबा बा ते फोर फादर त्यांचे त्या त्या संघाचे. तर त्याने येऊन हल्ला केला तर ते पळाले कोण हे मल्ल. तर साहजिकच आहे खंडोबाचे लोक ते पळतायत, ते असुर आहेत, राक्षस आहेत, ते मल्ल असुर मालू फिरेल असं. आणि मग ते महाराष्ट्रात 10व्या शतकापर्यंत हळूहळू मग ते कोकणात फिरावं. अशा प्रकारे
0: नक्कीच. आज आपा तुम्ही फार थोडक्यात का होईना आपण शिवराजाभिषेक या पुस्तकाबद्दल आपण बोललो. मला वाटतं प्रत्येक पुस्तकाचं एक आपण एपिसोड करू शकतो, तुमची परवानगी असेल तर आपण पुन्हा भेटू. आणि आज खरंच हे सगळं इतिहासाचं संचित
1: उदर आधी गाठ पडली असती ना हे असं झालं
0: मस्त हो. पण आम्हाला ते माध्यमातून
1: नाही तसं नाहीये
0: हा
1: बघ
0: हा ग्रुप सगळा छान आहे.
1: आणि आता काय मुलगी करते आता त्या दिवशी तिने मोरांचा इतिहास सांगितला तर त्याने मोरांनी त्याचा सत्कार केला. म्हटलं जा चंद्रगुप्त मौर्य त्याचा मुलगा बिंदुसार त्याचा मुलगा सम्राट अशोक त्याने बौद्ध धर्म स्वीकारला त्याचा म्हणून मौर्य कोकणात आले ते मोरे झाले. आणि हे हिंदुस्थानातलं पहिलं राज्य आहे युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी. जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं संघ राज्य आहे.
0: आज आपण आप्पा परब यांच्या शिवराजाभिषेक या पुस्तकाविषयी थोडंसं जाणून घेतलं आणि आप्पांच्या आशीर्वादाने पुढली पिढी नक्की घडेल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. आणि इतिहासाच्या पानावर जे आप्पाने आपलं नाव कोरलेलं आहे त्याला आपण वंदन करूया. आणि आप्पा तुमची रजा घेते, धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये वेगवेगळे कलाकार, अभिनेते, अभिनेत्री तसंच लेखक, दिग्दर्शक नेहमीच आपल्या भेटीस येत असतात. त्यांच्याकडून आपण आता नाट्यसृष्टीमध्ये, रंगभूमीवर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय काय घडामोडी होत आहेत ते आपण नेहमीच त्यांच्या मार्फत आपल्याला कळत असतात. तर आजही असंच व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. तुम्ही बरेचसे ओळखत असाल सरांना पाहून. तर वीरेंद्र नेवरेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी जसं म्हटलं, कारण अथर्व थिएटरशी बरीच नाटकं अगदी लहानपणापासून सगळी मुलं पाहत आलेली आहेत आणि बरीचशी नाटकं अथर्व थिएटर्सतर्फे होत असतात. तर अथर्व थिएटर्सचे संस्थापक आणि स्वतः लेखक, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून कार्यरत असलेले वीरेंद्र नेवरेकर सर आज आपल्या भेटीस आलेले आहेत. तर आतापर्यंत सगळा त्यांचा अभिनयाचा प्रवास म्हणा किंवा बाल रंगभूमीसाठी केलेलं कार्य बघा, ते आपण आज या मुलाखतीच्या दरम्यान जाणून घेणार आहोत. वीरेंद्र सर, तुम्हाला पहिला प्रश्न अर्थातच हा विचारेन की तुम्हाला आवड या, म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की आपण अभिनय क्षेत्रात जावं किंवा नाट्यसृष्टीत जावं?
1: मी काम सुरू केलं ते 1996 साली. आणि प्रत्येकाला वाटत असत ना की ह्या ही जी मायानगरी आहे, किंवा सगळ्यांनाच असं वाटतं की आपण कुठेतरी स्क्रीनवर दिसावं, नाटकामध्ये दिसावं. पण मला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं. माझे सगळ्यात पहिले गुरु जे आहेत ते सौरभ शुक्ला हिंदीतले.
0: बरं.
1: संवेदना परिवार नावाची संस्था, त्या संस्थेमध्ये मी अभिनय प्रशिक्षण गेलो होतो. म्हणजे तिथे माझ्या बरोबर अभिनयासाठी काम करणारे त्या संस्थेचे होते ते होते चिन्मय मांडलेकर.
0: अच्छा.
1: त्यांच्यासोबत म्हणजे एक त्यांनी प्रायोगिक नाटक केलं होतं सौरभ शुक्लांनी हिंदीमध्ये, त्याच्या प्रमुख भूमिका चिन्मय मांडलेकर यांची होती. मी साईड रोलला होतो, म्हणजे मॉब मध्ये होतो असं म्हटलं तरी चालेल, पण माझी ती शिकण्याची प्रोसेस होती. आणि अभिनय मी केलेला नाही, फार कमी केलेला आहे. मला जास्त लक्ष हे निर्मितीकडे आहे, कारण आपण स्वतःला चाचपडत असतो ना, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रवेश घेतो आणि ते शिकून बघतो मला हे जमेल का. तसं मी पहिला अभिनय जमणार नाही अशातला भाग नाहीये, पण आपण हे कितपर्यंत करू शकतो आपल्याला स्वतःचा अभ्यास स्वतःला असतो. मुळात मी शिक्षक आहे शाळेमध्ये, आणि अथर्व थिएटर संस्था जी आहे ती आपण सुरू केली बरोबर 25 वर्षापूर्वी. त्याच्या आधी मी वेगवेगळ्या स्पर्धा घेत होतो, पण त्या कामाला कुठल्याही प्रकारचं नाव नव्हतं. मग कुठलं एक नाव, चांगलंसं नाव द्यायला हवं, म्हणून मग अथर्व हे गणपतीचे नाव जे आहे ते मी संस्थेला दिलं आणि संस्था नोंदणीकृत केली आणि आम्ही कामाला सुरुवात केली. माझ्यासोबत बरेचसे शिक्षक जोडलेले आहेत या कामामध्ये. आणि गंमत म्हणजे अशी की त्यावेळेला मुक्कामपट बोंबिलवडे हे नाटक आलं होतं अथर्व थिएटर इस्त, ते संतोष काणेकर बरोबर ना, आणि अभिजित साटम यांचं, त्यांच्याही संस्थेचं नाव अथर्वच आहे, पण त्यांचं प्रोडक्शन मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आमचं संस्था नोंदणी झालेली आहे धर्मादाय आयुक्तामध्ये. एकाच वर्षी दोन्ही जी कामं सुरू झालीत, त्यांचं मुक्कामपट बोंबिलवडे नाटक आणि आमचं राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेपासून आपण सुरुवात केली. आणि सलग 3 वर्ष आपण राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा घेतल्यानंतर आपण मग वैयक्तिक स्पर्धांकडे वळलो. मुळात शिक्षक असल्यामुळे मुलांसाठी काहीतरी करावं ही तळमळ पहिल्यापासूनच होती. त्यांना कुठेतरी चांगला व्यासपीठ देता यायला हवं, त्यांच्या कलागुणांना वाव देता यायला हवं, यासाठी हे काम त्यावेळेला सुरू केलं होतं. आणि त्यावेळेला अगदी परीक्षक म्हणून सुभाष नकाशे आले होते डान्सच्या स्पर्धेला, तुम्ही ओळखत असाल सगळ्या त्यांना. लोकप्रिय ते नृत्य दिग्दर्शक आहेत, मराठी बाणासारखा कार्यक्रम ते करतात. त्यांनी मला सांगितलं तुम्ही हे खूप चांगलं करता, हे कुठेतरी चॅनलला घेऊन जा. त्यावेळेला ते चॅनल असं कुठलंच नव्हतं, रियालिटी शो. आणि त्यांनी कल्पना दिली, पण त्यावेळेला आम्ही फारच लहान होतो आणि तिथपर्यंत मजल कशी मागणार चॅनल पर्यंत, याचं नॉलेज नसल्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही. पण त्याच्यानंतर बुगी उगी सारखा शो आला आणि मग हळूहळू डान्सचे रियालिटी शो वाढले. पण आपल्याकडे आलेले स्पर्धक आणि पालक हे आजही आपल्याला आपली आठवण काढतात. त्याचं कारण असं की शिक्षक असल्यामुळे मुलांना योग्य ट्रीटमेंट देता आली पाहिजे आणि पालकांना सुद्धा ती चांगली ट्रीटमेंट देता आली पाहिजे. म्हणजे आजही, म्हणजे आता संडेला आमची स्पर्धा झाली, आजही पालकांचे मेसेज आहेत सर तुम्ही खूप छान मुलांना व्यासपीठ मिळवून देत आहे आणि पालकांना सुद्धा खूप चांगली ट्रीटमेंट देत आहे. म्हणजे जे समाधान लागतं की आपल्या मुलांना आपण योग्य ठिकाणी घेऊन गेलोय आणि त्यांना त्यांचे कलागुण सादर करायला मिळत आहेत, हा आनंद पालकांना पण आहे, तसा तो मुलांना पण आहे. आणि तो प्रवास चालू आहे तेव्हापासून आणि अखंडपणे कार्यरत आपण आहोत.
0: तुम्ही जसं म्हणालात तर मी प्रेक्षकांना आपल्याला सांगू इच्छिते, ज्ञानेश्वर विद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय या दोन्ही शाळांमध्ये सर कार्यरत आहेत, मुलांना घडवत आहेत. तुमची मुलांना घडवण्याची पद्धत कशी आहे, म्हणजे कसं एकेकाने अभ्यास केला पाहिजे?
1: म्हणजे आता मला बाकीचे सगळे म्हणतात मी
0: म्हणजे उत्तम किंवा आदर्श शिक्षक किंवा उत्तम शिक्षक अभिनयाच्या क्षेत्रात कसं असलं पाहिजे?
1: म्हणजे मुलांना सध्याचं जे आकर्षण आहे
0: मोबाईल,
1: त्याच्यातून जर बाहेर काढायचं असेल तर शिक्षकांनी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणजे बरेचसे प्रकरण जे आहेत, धडे जे आहेत ते नाट्यरूपाने सादर करून दाखवतो, मुलांची बालनाटकं बसवतो, छोटे छोटे नाटकुकल्या बसवतो आणि त्याच्यातून एखादा विषय समजावून सांगतो. त्यांच्या डोळ्यासमोर एखादा प्रसंग कसा उभा राहील इतिहासाचा असेल तर तो कथाकथनाच्या माध्यमातून करतो. म्हणजे मी प्रयोग असे केलेले आहेत की श्वास सिनेमाच्या ज्या लेखिका आहेत माधुरी घारपुरे मॅडम, त्यांना मी एकदा बोलवलं होतं शाळेमध्ये कथाकथन करण्यासाठी मुलांसमोर. मुलांना कथाकथन हा विषय कळायला हवा, गोष्ट कशी सांगितली जायला पाहिजे, मग त्याचा एक प्रात्यक्षिक त्यांच्यासमोर जर असेल तर त्यांना तो एक अनुभव मिळेल आणि मग ते स्वतः मुलं कथाकथन मध्ये सहभाग घेतील किंवा त्यांची बोलण्याची पद्धत सुधारेल. तर तो अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग मी करत असतो. जसं बालनाट्य एकदम सुरुवातीला ज्यावेळेला मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागलो त्याला मला परवानगी दिली आमच्या मॅडमनी सुकन्या आपटेबाई, ज्यांनी मला खरं म्हणजे हे सगळं करायला मुभा दिली, तुला जे करायचे ते कर बिंदास. म्हणजे आणखी आनंदाची गोष्ट सांगतो, ऋषिकेश जोशी जे मोठे कलाकार आहेत मराठी मधले ते पण तिकडे शिक्षक म्हणून लागले होते आणि त्यांचं ते तिकडे शिक्षक म्हणून लागले आणि त्यांचा NHDला नंबर लागला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम माझा नंबर लागलाय, मला तिकडे जायचंय, मला ते शिकायचंय आणि मला त्याचा प्रयत्न करायचा त्या क्षेत्रामध्ये, पण माझं तिकडे काही झालं नाही तर तुम्ही मला परत घ्याल का? पण बाई म्हणाल्या तुमचं एकदम चांगलं होणार आहे, तुमच्याकडे प्रचंड गुण आहे, तुम्ही निर्धास्तपणे जा आणि काही झालं तर बिंदास या. म्हणजे सुकन्या आपटे बाई ह्या आम्हाला अशा लाभल्या की ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यांना सपोर्ट केला, मलाही सपोर्ट केला की मुलांसाठी करतोय कर बिंदास. मग डॉक्टर मोहन आगाश यांचा विषय जो होता, म्हणजे त्यांनी ग्रेट थिएटर चळवळ जी सुरू केली त्याच्या अंतर्गत त्यांनी श्रीरंग गोडबोले, प्रवीण तगडे, त्यानंतर देशपांडे, ऋषिकेश देशपांडे, विभावरी देशपांडे यांनी काही नाटकं लिहिली मुलांसाठी. ती संकल्पना अशी आहे की लहान मुलांसमोर मोठ्या कलाकारांनी लहान मुलांच्या भूमिका कराव्यात.
0: बरोबर,
1: कारण आपण लहान मुलांना बालनाट्य शिकवताना त्यांना ओरडतो, मोठी माणसं कशी वागतात तसं वाग असं सांगतो, तसं न सांगता त्यांना आपल्याला ज्ञानच द्यायचंय, एखादी गोष्ट शिकवायची आहे तर त्यांना प्रेक्षकमध्ये न आणता मोठ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका कराव्या आणि त्यांना तो विषय नाटकाच्या माध्यमातून समजावून सांगावा. तर या संकल्पनेच्या अंतर्गत त्यांनी 5 बालनाटकं केली होती आणि माझी प्रचंड इच्छा होती की या सगळ्या कलाकारांना पुण्याहून इकडे आणावं आणि आपल्या मुलांना ते नाटक दाखवावं, ती नाटकं दाखवावी. मग आमच्या सुकन्या आपटे बाईंशी मी बोललो, त्यांनी मला परवानगी दिली, सगळं बजेटही सँक्शन केलं आणि मग सकाळ अधिवेशनासाठी 5 नाटक सादर करणार आणि दुपार असे दिवसाला 2 प्रयोग असे 10 प्रयोग त्यांनी मुलांसाठी केले. मुलांना बालनाट्य म्हणजे काय ते कळलं, कारण स्लम एरियामध्ये राहणाऱ्या मुलांना नाटक थिएटरमध्ये जाऊन बघणं कठीणच, घेऊन कोण जाणार, पालकांना सुद्धा त्यातलं ज्ञान नसल्यामुळे ते घेऊन जाऊ शकत नाहीत. मग कुठेतरी हा जो विषय आहे याच्यातून आपल्याला इथं माहिती आहे की नाटक

0: म्हटल्यानंतर आपल्याला बोलावं लागतं, वाचावं लागतं, म्हणजे इनडायरेक्टली वाचन येतं, बोलणं येतं, संभाषण चातुर्य येतं, हे सगळ्या गुणांचा विकास नाटकामुळे होतो. मग आधी मुलांना त्या प्रवाहात आणलं पाहिजे असं करून मुलांना नाटकामध्ये आणलं. आणि मग सलग आम्ही नाट्य महोत्सव, बालनाट्य महोत्सव 9-10 वर्ष घेतला. तिथे सुद्धा आम्ही काय केलं, आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा घ्यायचो आणि ते दामोदर हॉलला ते व्हायचं सगळं, आणि आमच्या अख्ख्या शाळेला आम्ही ती नाटकं दाखवायचो. वेगवेगळ्या शाळेतली मुलं कसं करतात ते बघा आणि तुम्ही मग त्याच्यातून शिका, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि तो खूप लोकप्रिय झाला आणि मुलांना खूप आवडायला लागला. आजही मुलं आठवण काढतात की सर पुन्हा नाट्य महोत्सव घ्या, आम्ही येऊ. आता ती मुलं मोठी झाली पण नवीन मुलांसाठी त्यांची मुलं आता शिकतात. तो अनुभव वेगळा होता. जसं वेगवेगळ्या उपक्रमातून आपण मुलांसाठी खूप काम केलेलं आहे. अथर्व थिएटरचं पण उद्दिष्ट ते, म्हणजे 1996 साली मी पहिली स्पर्धा घेतली, त्यावेळेला स्टेजवरती एक मुलगा डान्स करत होता आणि मी त्याचा अर्धा डान्स बघितला आणि पुढच्या मुलाला म्हटलं तू तयार आहेत का, तुझा नंबर आहे. आणि तो डान्स करून आला, त्याला म्हटलं खूप छान डान्स केला, शाबास असा प्रयत्न कर. तो म्हणाला की सर मला माहिती आहे माझा डान्स चांगला नाही आहे, पण मला प्रेक्षकांसमोर स्टेजवरती एकदा डान्स करून बघायचं होतं. हा जो अनुभव आहे त्या मुलाला घ्यायचा असलेला अनुभव, म्हणजे असे कितीतरी मुलं असतील की त्यांना करीतरी एकदा स्टेजवरती
1: गरज असते.
0: त्याला स्वतःला माहितीये माझा नंबर येणार नाही, तरी त्याची तयारी आहे, पण त्याला तो अनुभव घ्यायचा होता. असे विविध प्रकारचे अनुभव मुलांना घ्यायचे असतात, आपण ते अनुभव दिले पाहिजे. आणि मग त्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म सुरू केला, अथर्व थिएटरची संस्था सुरू केली आणि दरवर्षी आपण अशा स्पर्धा घेतो आणि मुलांना व्यासपीठ मिळवून देतो. गेल्या वर्षी तर आपण आदिवासी विभागातल्या मुलांना स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला सांगितला. आता ते प्रत्यक्ष येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही पहिलं वर्ष हे केलं, ऑनलाईन घेतलं. आता त्याच्यानंतरच्या आता यावेळेला ते स्वतःहून आले कर्जत मधल्या एका खेडेगावातून. आता शिक्षक माझे मित्र बऱ्याच ठिकाणी आहेत ना, मध्ये शिक्षक कनेक्टेड आहोत, त्यामुळे मग ते घेऊन येतात की मला माझ्या मुलांना आणायचं, म्हणजे बस करून मुलांना घेऊन आले शिक्षक स्वतःचा खर्च करून. म्हणजे असे आमची बॅच आहे ती अशी थोडीशी मुलांसाठी धडपडणारी त्यावेळीची आहे.
1: नक्कीच. तर सरांच्या बालनाट्य चळवळीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आज आपण वीरेंद्र नेवरेकर सर यांना आपल्या आचार्य 90 FM मध्ये आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM या ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये श्रोत वीरेंद्र नेवरेकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. सर, बालनाट्य चळवळ म्हटल्यावर एक मोठी चळवळ आहे ती आणि त्यात फार मोजकी नावं आपल्याकडे आहेत, म्हणजे सुधाताई असतील किंवा आपल्या नैना आपटे असतील. तर ह्या खरं तर सगळे आपले म्हणजे सगळे कलाकार बिझी असतात, पण तरी सुद्धा पुढची पिढी घडवण्यासाठी सगळ्याच कलाकारांनी थोडं थोडं आपलं कॉन्ट्रीब्युशन देणं, किमान आपल्या मुलांना किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना तिथे बालनाट्यासाठी आणणं हे जरी त्यांनी केलं तर फार ते सोयीचं होईल. तुमचा काय यामागे विचार आहे की बालनाट्य चळवळीकडे कसं पाहिलं पाहिजे सगळ्या लोकांनी?
0: काय होतं, शाळांमध्ये आता मी पण शिक्षक आहे, मी पण शाळेमध्ये बालनाट्य बसवतो. एक बालनाट्य बसवल्यानंतर त्याचा एकच प्रयोग होतो, त्याचे प्रयोगच लागत नाहीत.
1: बरोबर.
0: मुलांचं एक नाटक आम्ही 1.5-2 महिने प्रॅक्टिस करणार आणि एकच प्रयोग करणार, मग पुढे ते पुन्हा वर्षभर काहीच नाही. तर माझं असं म्हणणं आहे हे जे प्रयोग आहेत ना, हे प्रयोग लावण्यासाठी प्रेक्षक वर्ग पण त्यांनी पण सपोर्ट करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सभागृह जे आहेत, नाट्यगृह आपण म्हणतो, नाट्यगृह बाल रंगभूमीसाठी असं एक नाट्यगृह पाहिजे की तिथे कमीत कमी खर्चामध्ये मुलांना तिकडे जाऊन स्वतःचं नाटक सादर करता येईल. तशी सुविधा नाहीये, कारण आज नाटकासाठी थिएटरची जी भाडी आहे ती व्यावसायिक नाटक करणाऱ्यांनाही परवडत, बालनाट्य करणाऱ्यांना कसे परवडतील. आणि त्यात शाळांनी सुद्धा असा सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे की, म्हणजे माझं असं स्वप्न आहे की मी बालनाट्य महोत्सव घेणार आता यावर्षी, त्यावेळेला महानगरपालिकेतल्या जास्तीत जास्त, म्हणजे आता माझं तसं बोलणं मी करणार आहे शिक्षण अधिकाऱ्यांकडे की अशा तुम्ही शाळा निवडून द्या मला की त्या शाळांना मी बालनाटकांना विनामूल्य त्यांना दाखवेन, महोत्सव घेईन, स्पर्धा घेईन, विविध शाळा नाटक बसवण्यासाठी लागणारा खर्च काही खासगी शाळा करतात, तर त्या सगळी ती जी सगळी नाटकं आहेत ती सगळी महानगरपालिकेतल्या मुलांना बघायला मिळाली पाहिजे. कारण तो पहिले त्यांना तो विषय कळणार नाही, आपल्याला बाहेर काढायचं असं म्हणून चालणार नाही, काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. तर आणि आता पाहायला गेलं तर एक आणखी निदर्शन झालं की मराठी मीडियमची संख्याच कमी होत चालली मुलांची, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. पण कालचा अनुभव फार चांगला होता. संडेला आम्ही दादर केंद्रामध्ये आम्ही स्पर्धा घेतल्या. तिथे जे अभिनय स्पर्धेला आली मुले वैयक्तिक अभिनय एक पात्री अभिनय स्पर्धेआधी त्यांनी जे प्रसंग निवडले होते कोणाचे, ते फुलराणी पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली, त्यानंतर सोयराबाईची भूमिका, शंभूराजांची भूमिका म्हणजे
1: ऐतिहासिक
0: आणि
1: साहित्यिक
0: आणि म्हणजे तसं लिखाण आता सध्या
1: नाही.
0: म्हणजे अभिनय स्पर्धेसाठी जर एखादा प्रसंग घ्यायचा झाला द्यायचं काय,
1: हा
0: प्रश्न इथून पडतो की यांना छोटीशी नाटिकामध्ये 5 मिनिटाचा 3 मिनिटाचा यांना प्रयोग सादर करायचा आहे, यांना मी देऊ काय. माझ्याकडे झाशीची गाणी आहे, रायगडा जेव्हा जाग येत आहे, नटसम्राट म्हणूया कोणता प्रयत्न केला तर, या व्यक्ती आणि वल्ली आहे, असे काही आहे. पण नवीन असं काही लेखन सापडत नाहीये, मिळत नाहीये, किंवा कोणी पुढाकार घेत नाहीये, किंवा घेतलं असेल ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही असं असेल. आणखी एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पूर्वी जसे आम्ही शिक्षक होतो, आताही शिक्षक आहेत करणारे, पण कामाचा व्याप एवढा वाढलाय की या गोष्टीकडे लक्ष द्यायला मिळत नाही. शिक्षकांसाठी कार्यशाळा होणं गरजेचं आहे. मग लेखनाची कार्यशाळा असेल, दिग्दर्शनाची असेल, म्हणजे मग ते सगळे शिक्षक मुलांसाठी शाळेमध्ये ते प्रयोग करू शकतात, शिकलेल्या गोष्टींचा वापर करू शकतात. आता आम्ही बीएमसी शाळांचा बालनाट्य महोत्सव झाला, स्पर्धा झाल्या, तिथे हाच विषय होता की प्रॉपर शिक्षकांना माहीत नाहीये की नाटक बसवायचं म्हणजे काय करायचं, बालनाट्य करायचं म्हणजे काय, त्यांना माहीत नाही ते मुलांना कसं जाणणार. मुलांची काही चूक नसते, त्यांना आपण जे सांगणार तेच मुलं करणार, पण मीच जर त्यांना सांगू शकलो नाही नाही, मग तिथे अडचणी निर्माण होतात. आणि काही शाळा ज्या आहेत त्या काय करतात, प्रोफेशनल जे असतात त्यांना हायर करतात. मला ती गोष्ट नाही आवडत, शिक्षकांना करू द्या. त्याच्यामध्ये काय होतं, 10 नाटकं असतील त्यातले 8 नाटकं प्रोफेशनल डिरेक्टरनी केलेली असतात, 2 नाटकं शिक्षकांनी केलेली असतात, त्यांचं अन्याय होत. त्यांनी प्रयत्न तर केलाय ना स्वतःहून करण्याचा. आता तुम्ही जर असे प्रोफेशनल कलाकार पण इकडे घुसवायला लागलात तर मग शिक्षक तयार कधी होणार, शिक्षक जे तयार आहेत त्यांना कॉन्फिडन्स कधी येणार, ते स्वतःमध्ये डेव्हलपमेंट कधी करणार. हा पण काही शिक्षक आहेत ते करतायत अजून एक प्रामाणिकपणे. म्हणजे मी आज तर गेला तर मलाही बऱ्याचदा वेळ नसतो, एवढी कामं असतात, पण तरी पण मीच बसवतो, मी नाही कोणाला बोलवत.
1: आणि पालकांनी सुद्धा थोडं लक्ष दिलं पाहिजे की फक्त आपला म्हणजे ज्या पूर्वीच्या पारंपरिक हे होत्या की डॉक्टर, इंजिनियर, वकील, हे थोड्यातनं एंटरटेनमेंटला सुद्धा आता किती चॅनल्स आहेत आणि कलाकार सुद्धा. आणि बालनाट्य म्हणजे लहान मुलांपासून, आणि सगळ्यांनी काही अभिनेताच व्हायची गरज नाहीये, कोण लेखक होऊ शकतो, कोण व्यवस्थापन मध्ये करिअर करू शकतो, म्हणजे अनेक स्ट्रीम्स आहेत आपल्या नाटकाचं. जरी फक्त आपण म्हटलं तर फक्त अभिनेताच म्हणून त्याला नावारूपाला आलं पाहिजे असंही काही नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पालकांनी सुद्धा मनावर घेतल्या पाहिजेत. कारण एंटरटेनमेंट कम्स ऍट द लास्ट असं आहे, याचा आपण अनुभव सुद्धा नुकताच कोरोनामध्ये देखील घेतला की एंटरटेनमेंट फॅकल्टी नंतर येते, तर ती प्रायोरिटी थोडी झाली पाहिजे. तर त्या अनुषंगाने
0: यावरती मला खूप आवर्जून सांगावं लागेल की ही मुलं एकांकिका करतात, बालनाट्यांपासून पुढे कॉलेजला जातात, एकांकिका करतात, अशी भरपूर मुलं मी पाहिले जी पुढे एकांकिकाच करत राहतात वयाची 35 वर्षेपर्यंत 40 वर्षापर्यंत. आयुष्यात स्टेबिलिटी नसते, जॉब नसतो, त्यांना आशा असते की कुठेतरी मला ब्रेक मिळेल आणि मग मी जाईन. कॉम्पिटिशन सुद्धा तेवढं आहे ना, पण त्यासाठी यांना मार्गदर्शन इम्पॉर्टंट आहे. जसं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, ललित कला केंद्र आहे, एफटीआय आहे, थोडासा संयम ठेवायला पाहिजे आणि थोडासा वेळ द्यायला पाहिजे आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकाल प्रॉपर शिक्षण घेऊन. आणि तिकडनं जसं आता चिन्मय मांडलेकर जे आहे ते एनएचडीला गेले, बघसे कला एनएचडीला गेल्यानंतर त्यांचं काय पलट झालंय, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रोग्रेस झालेला आहे. तर ते प्रॉपर शिक्षण जे आहे त्याचे आणखी एखादी ब्रांच असणं गरजेचं आहे, जे इतर मुलं जे आहेत. कारण मी अभ्यास केला एनएचडी मध्ये लिमिटेड मुलं आहेत, ललित कला मध्ये पण लिमिटेशन आहे, एफटीआय ला पण,
1: आणि शिकून आल्यानंतर पुढे त्यांना कामं पण
0: मिळाली पाहिजे. मग ते त्याचं पण प्रशिक्षण मिळालं पाहिजे ना, काही स्ट्रगल कसा करायचा. म्हणजे पालक सभेमध्ये किंवा पालकांना नेहमी सांगतो की गुलाबाचं झाड असतं
1: बरं,
0: आपण मुलाला पाणी घालतो मग फुल फुलतं.
1: बरं,
0: अरे पालकांनी याचा अभ्यास केला पाहिजे की माझा मुलगा आता डान्स करतोय किंवा अभिनय करतोय किंवा गाणं गातोय तर पुढे हे क्षेत्र करिअर म्हणून निवडताना याला पुढे मार्ग कसा दाखवायचा.
1: आणि मार्ग चांगलेच आहेत आणि अस्थिरता आहे म्हणून थोडी लोक घाबरतात. तो पण एक पालकांचा विचार असतो की या हे क्षेत्रात स्टॅबिलिटी नाहीये म्हणून या क्षेत्राकडे कोण जास्ती वळायला बघत नाही. पण आता तशी परिस्थिती नाहीये जी पूर्वी होती.
0: आता भरपूर संधी उपलब्ध झाली आहेत, फक्त त्या संधी मिळवता आल्या पाहिजे. अथर्व थिएटर संस्था स्पर्धा प्रशिक्षण आणि निर्मिती तीन विभागात काम करतो आम्ही. स्पर्धेच्या माध्यमातून मुलं येतात, मग त्यातले काही पालक आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना सांगतो की तुम्ही असं असं करा. मग ते काही पालक करतात आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि ते हे स्पर्धक जे आहेत ना तेच आमच्याकडे आता कोणी नाटकामध्ये काम करतंय, कोणी आयोजनामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करतंय, कोणी बॅकस्टेजला काम, कोणी प्रोडक्शन. जसं आता अनिश आहे आमचा, अनिश आमचा स्पर्धक आहे, विजयी स्पर्धक आहे गाण्यामध्ये आलेला. आज तो ह्या आमच्या संस्थेच्या इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करतो सगळं. तर स्पर्धेच्या माध्यमातून हे होतं आणि आम्ही प्रयत्न हा करतो की प्रशिक्षणाच्या माध्यमातून यातले काही असतात कलाकार ज्यांना प्रशिक्षणाची गरज आहे त्यांना प्रशिक्षणही देतो. आणि मग राहिला निर्मितीचा भाग. आपण एक व्यावसायिक नाटक केलं 2016-17 त्यावेळेला. आता मुकेश आहे, मुकेश त्याच्यामध्ये काम करत आहे त्या नाटकामध्ये. म्हणजे आपल्याकडे आलेल्या मुलांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करतो पुढे आणि पुढे जाण्याचा ते मदत करतो. आपण एक सिनेमा पण केलेला आहे 2012-13 वपू कळेंचा श्री पार्टनर सिनेमा, त्याच्यामध्ये मी निर्माता म्हणून आहे. आणि आता काही 2-3 मी प्रोजेक्ट आहेत माझे मुलांच्या जीवनावर आधारित. खोबरं नावाचं एक मराठी कॉन्सेप्ट आहे, मुलांचे सिनेमा आहे, ते लिहून तयार आहे. पटकथा लिहून झालेली आहे, आता डायलॉग रायटिंगचं काम बाकी आहे. आणि मग त्याचं पुढे ह्याच मुलांना पुढे संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर एक प्रायोगिक नाटक आहे, त्यासाठी मुकेश असणार आहे त्यामध्ये. आता वर्षा तांदळे मॅडम माहित आहे तुम्हाला, लाईट गेले का हे त्यांचं प्रायोगिक नाटकाचं 9 तारखेलाच उद्घाटन झाले दीर्घांकाचं. ते आपले अथर्व थिएटरचे अंडरच करतात. आणि असे आपले पुढचे प्रयोजन आहेत. आणि एक मोठा उद्देश आमचा असा आहे की अथर्व थिएटर्सच्या माध्यमातून अशी एक इन्स्टिट्यूशन तयार व्हायला पाहिजे की जे हे जे मुलं आहेत यांना प्रॉपर गाईड मिळालं पाहिजे. म्हणजे NHD दलित कला केंद्र, FTI नंतर पर्यायी काय असेल तर हा आहे. अगदी निराश होण्याची गरज नाही, कारण अनुपम खेर इन्स्टिट्यूट मध्ये कोण जाऊ शकत नाही मध्यम वर्गीय, किंवा सुभाष घई यांच्याकडे पण जाऊ शकत नाही विश्वी गुडला. तर तो एक मधला भाग जो आहे तिथे तुम्हाला प्रशिक्षण ते मिळेल, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणि बोलणीही चालू आहे वरच्या लेवलवर त्या अनुषंगाने. पुढच्या 5 वर्षांमध्ये आपली एक मोठी इन्स्टिट्यूशन तयार होईल.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि वीरेंद्र देवरेकर सर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योग ओळखले गेले. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण वीरेंद्र नेवरेकर सर जे अथर्व थिएटरचे संस्थापक आहेत यांच्याशी संवाद साधतोय. सर आता आपण प्रामुख्याने मुंबई विषयी बोलतोय पण आता महाराष्ट्रातच म्हणजे मुंबईतच महाराष्ट्रातनं बरीच मुलं येतात आपलं करिअर घडवण्यासाठी. तर मला वाटतं फक्त मुंबई पुरतंच हे सीमित न राहता नागपूरमध्ये अशी संस्था झाली पाहिजे किंवा तुमची शाखा असली पाहिजे, पुण्यात असली पाहिजे. कारण टॅलेंट हे सगळीकडेच आहे, टॅलेंट फक्त मुंबईत आहे का तर नाही, टॅलेंट सगळीकडेच आहे, आमच्या कोकणात देखील आहे. तर पण काय होतं कोकणातल्या मुलांना किंवा नागपूर विदर्भ ह्या सगळ्या औरंगाबादच्या मुलांना सगळ्यांना मुंबईत येऊन स्ट्रगल करावं लागतं. तसं न होता आपलं जर बालनाट्य जी ही तुमची चळवळ आहे ती खेडोपाडी झाली तर जास्ती संयुक्तिक होईल, तसा काही तुमचा मानस आहे?
0: आपण जे आता स्पर्धा घेतोय महाराष्ट्रीय उत्सव अंतर्गत, आपण या वर्षी कोल्हापूर, दादर, बोरिवली, ठाणे, पनवेल या 5 विभागात घेतोय. यापूर्वी आपण गेल्या वर्षी कोल्हापूर नव्हतं, बाकी जे सेंटर होते त्याच्या आधी फक्त मुंबई ठाणे होतं, त्याच्या आधी फक्त दादर होत. आता आपण हे सेंटर हळूहळू वाढवतोय, ते ह्याचंच चिन्ह आहे की आम्हाला भविष्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रभर जायचं आहे स्पर्धांच्या माध्यमातून. आधी आमचं स्पर्धा हा विभाग जाऊ दे, तिथले लोक लोकांना संस्थेचे परिचय होऊ दे आणि मग हळूहळू प्रशिक्षणाचा जो भाग आहे तुम्ही म्हणताय तिथे ही चळवळ गेली पाहिजे पोचली पाहिजे तिथल्या मुलांना मुंबईमध्ये येण्यापेक्षा तिथेच तो अनुभव घेता आला पाहिजे आणि शिकता आलं पाहिजे. तर त्याचंच हे आमचं पहिलं पाऊल आहे की आता आम्ही आता येणाऱ्या संडेला ठाण्याला आहोत त्याच्या पुढच्या संडेला पनवेलला आणि एप्रिलमध्ये आपण नाशिक आणि रत्नागिरी आणि त्यानंतर ऑगस्ट नंतर पावसाळा थोडा कमी झाला की पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि मग आपलं सगळं तिकडचा पट्टा जो आहे असं ह्या वर्षभरात आम्ही ठरवलेले कमीत कमी 15 जिल्हे तरी आपण करायचे आहेत तिथपर्यंत पोहोचायचे आपलं उद्दिष्ट आहे या वर्षाचं. आणि आपलं 25वा वर्ष आहे गौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्या हा एक संपूर्ण
1: महाराष्ट्र उत्सव तुम्ही आरंभ केलाय. बरं, आता ज्या सगळ्या मुलांना या स्पर्धेमध्ये भाग सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी संपर्क कसा करायचा ते आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू.
0: नक्की नक्की. आता महाराष्ट्र उत्सवाच्या ज्या स्पर्धा चालू आहेत या स्पर्धा चालू होण्यासाठी आपल्याकडे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धांच्या तारखा कळतील कुठल्या विभागात कधी आहेत त्या आणि त्याचं ठिकाण आणि त्याचं सगळं शेड्यूल पण त्याच्यामध्ये कळेल. त्याचे आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल तिथे त्यांनी त्यांचं नाव आणि विभाग टाकला की आपोआप तुम्हाला मेसेज येईल पुढचा सगळा त्या विभागातल्या सगळ्या माहितीचा आणि तुम्ही सहभाग घेऊ शकता. लिंक भरून फक्त आपला प्रवेश अर्ज भरायचा आहे आणि तुमची सगळी माहिती आली का आम्ही तुमच्याशी संपर्कात राहू आणि तुम्हाला माहिती देऊ. आणखी एक महत्वाचं सांगायचं आहे, आपण मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी न्यायच्या आहेत ना, त्यासाठी झटणारे जे शिक्षक आहेत आम्ही दरवर्षी अशा शिक्षकांना संजीवनी पुरस्कार देतो. कलेमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत मुलांसाठी त्यांना कला संजीवनी पुरस्कार, खेळामध्ये मुलांना पुढे नेण्यासाठी जे धडपडत आहेत त्या शिक्षकांना क्रीडा संजीवनी पुरस्कार, साहित्य क्षेत्रामध्ये ज्या मुलांसाठी शिक्षक काम करतायत लेखन करतायत आणि लेखनासाठी प्रवृत्त करतायत वाचन संस्कृती वाढवतायत त्यांना आपण साहित्य संजीवनी अशा प्रकारचे आपण पुरस्कार देतो. आणि यावेळी आपण आणखी एक अनाऊन्समेंट केली जे 2024 जानेवारी पासून आतापर्यंत मार्च 31 मार्च 2025 पर्यंत ज्या मुलांनी एखाद्या कलेमध्ये जास्तीत जास्त बक्षीस मिळवलेली आहेत प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना आपण बालगंगा पुरस्काराने सन्मानित करणार आहोत आणि तो आपला कार्यक्रम एप्रिल महिन्यात असतो शिवाजी मंदिरला दरवर्षी. तर शिक्षकांना पुरस्कार देणार, शिक्षकांना पुरस्कार मिळाला की तो बघून प्रोत्साहन मिळणार मुलांना पालकांना आणि त्यांना आणखीन मुलं त्यांच्याकडे शिकायला येणार आणि ते इनडायरेक्ट मग आम्हाला पण जॉईन होणार असं ते
1: सगळ्यांसाठी चांगला उत्सव आहे हा. तर नक्कीच जास्तीत जास्त सगळ्या मुलांना विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्र उत्सव मध्ये सहभागी व्हा आणि यांचा सरांचा जो कार्यक्रम आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतील असतात तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा.
0: मला फक्त आभार मानित सगळ्यांनी म्हणू शकतो.
1: हो शुअर.
0: आता अथर्व थिएटर संस्था ही गेली 25 वर्ष अभिगत अखंडपणे काम करते पण ते काय एकट्याचं काम नाहीये, त्यासाठी सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. पहिल्यापासून अगदी आजही माझे जे सगळे मित्र मंडळी जे आहेत कमलेश आमडसकर सर असले आता काही शेतले शिक्षक आहेत काही व्यावसायिक आहेत आणि ते अजून म्हणून जेव्हा मला अडचण असते त्यावेळेला ते मला सहकार्य करत असतात. कमलेश आमडसकर, शिवाजी अमन, सोपान मोरे, दीपक तनपुरे, आभा चिमण या प्राध्यापिका आहेत आता कॉलेजमध्ये. मग त्यांचा पण मग पालकांशी त्यांना ते सुसंवाद साधतात काही अडचण असेल तर त्याही सोडवतात. काउन्सिलर पण आहेत आभा चिमण मॅडम आहेत. त्यानंतर आता सध्या काम करणारे जयश्री सकपाळ मॅडम आहेत म्हणजे जयश्री इंगळे, अनिश आहे, मुकेश आहे, म्हणजे या सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय होणार नाही. एकाचं काम नाहीये बरोबर ना, फक्त त्यांनी मला पुढे उभं केलंय पण हे सगळं सगळ्यांचं स्वप्न आहे. ज्यांना जसं शक्य असेल ते तसं आपल्याला सहकार्य करतात. पुन्हा ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिक्षक, कर्मवीरचे शिक्षक आजही मला सपोर्ट करतात की तू खूप चांगलं काम करतोयस, ती शाबासकीची एक थाप आपल्याला प्रोत्साहन देणारी असते. आपलं वाक्य आहे म्हणजे अथॉरिटीचं स्लोगन आहे आत्मविश्वास, अनुभव आणि आपलेपणा देणारी संस्था ती आहे. आणि माझा स्वतःचा असं मी म्हणतो प्रोत्साहन म्हणजे मनाचा श्वास की जो मुलांना प्रोत्साहन देत का ते काहीतरी करून दाखवणार असं ते सगळं आहे.
1: खूप खूप
0: तुमचे पण आभार, तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि बोलायची संधी दिली, आपलं मन मांडण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार.
1: थँक्यू सर वीरेंद्र सर आणि आपण अनिशचेही आभार मानूया की एक छान वक्ते आणि एक छान चळवळ करणं बालनाट्यासाठी धडपड करणारी व्यक्ती आज आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या चळवळीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढच्या वेळी याल तेव्हा बच्चे कंपनीला घेऊन या, एक छोटस नाटक आपण इथे सादर
0: करूया. आहेत ना खूप छान छान आहेत मॅडम, कालचे परफॉर्मन्स आहेत ना ते बघण्यासारखे.
1: अच्छा
0: त्यांना आपण आणून प्रेझेंट करायला पाहिजे, एवढी जबरदस्त आहे.
1: अच्छा, नक्कीच. तर प्रेक्षक, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये वीरेंद्र नेवरेकर सर यांच्याशी संवाद साधला, अथर्व थिएटरचे संस्थापक.

0: म्हणून आणि स्वतः लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून ते कार्यरत आहेत. आणि मुख्य त्यांची सवय आहे ती बालनाट्याची आहे. तर त्यांना आपण नेहमी श्रेयस चिंतूया. आणि या मुलाखतीत मी इथेच आपला निरोप घेते. तुम्ही मात्र एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा विशेष सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या मुलाखती घेत असतो, ज्या महिलांनी प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचं स्थान अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आज महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीत. आणि त्याचंच एक बेस्ट एक्झाम्पल ज्यांना आपण अगोदरही आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकलेलं आहे, ज्यांच्यासोबत आपण खूप छान दिलखुलास गप्पा याही अगोदर मारलेल्या आहेत, पण एक खूप छान लॉंग ब्रेक नंतर त्या पुन्हा एकदा आपल्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. द फाउंडर ऑफ वेलियंट फॅम आयकॉन आपल्या फाउंडेशनच्या सर्वे सर्वा अंजली साखरे मॅम आणि त्याचबरोबर VFI च्या दुसऱ्या ट्रस्टी जे खूप यंग आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या यंग जनरेशनला ती एक छान इन्स्पिरेशन ठरणार आहे. तर उन्नती सुद्धा आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत आहे आज किनारी या स्पेशल सेगमेंटमध्ये. अंजली मॅम, आपण नुकताच एक इव्हेंट केला ज्यामध्ये मला सांगायला अतिशय आनंद होतोय की विविध क्षेत्रातील महिला तुम्ही त्यांना एकत्र केलं, वुमन एम्पावरमेंट साठी तो प्रोग्राम केला, महिलांचा सत्कार केला आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही एक सैनिकी कन्या आहात म्हणून त्या क्षेत्रातील सगळ्या अनेक लोकांना एकत्र करून त्यांचा तुम्ही सन्मान केला. तर मुळात ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली?
1: आपण हा आपला ज्या सर्वात प्रथम मी आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद मानू इच्छिते की बऱ्याच ब्रेक नंतर मी आता पुन्हा आले पण एक नवीन विषयाला त्यांनी सपोर्ट केला. सो थँक्यू सो मच, कारण ह्या माध्यमांचा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही हे कार्य करू शकत नाही. सो सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार आणि मला हेही सांगायला खूप अभिमान आहे की नारी शक्ती जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोमल स्वतः अँकर होत्या, त्यामुळे तिने तोही प्रवास जवळ पाहिला आहे आणि यांनी हाही प्रवास फार जवळ पाहिलेला आहे. नक्कीच रेकमेंडेबल असेल असं मी मानते. पण कल्पना सुचली ह्याच्यासाठी कारण आपला महाराष्ट्र दिवस होता, कामगार दिवस ज्याला आपण 1 मे म्हणतो, तर त्या पूर्वसंध्येला आपण हा इव्हेंट कार्यक्रम घेतला होता उपक्रम. तर गिरण गावामध्ये राहणारी मी, सो आणि किरण गावाला कितीही मोठ्या कॉम्प्लेक्स जरी आले तरी अजूनही किरण गावात समजलं जातं, त्यामुळे अशा गिरण गावामध्ये हा उपक्रम करावा आणि गिरण गाव इज नो मोर गिरण गाव हे सांगण्यामागची एक कल्पना होती. पण त्या जागतिक कामगार दिवसाला मी महिलांचं स्वरूप दिलं आणि महिला सुद्धा उत्तम
0: आहेत आणि त्यांना तेवढं
1: कामगार म्हटलं की फक्त पुरुषप्रधान संस्कृती माणसाची एक समजूत आहे. पण मी म्हटलं की ह्या इव्हेंटला आपण एक जसजसे आपण दरवेळेला एक काहीतरी विविध कल्पनेमधून एक ती लगोरी रचत असतो तसा हा महाराष्ट्र दिवसाचा कार्यक्रम पण रचत गेला आणि त्या दिनाच्या निमित्त आम्ही महिलांना बऱ्याचशा कम्युनिटीजना जिथे आपण बरेचसे व्यावसायिक महिला एकत्र येऊन त्या कचऱ्यांवर किंवा प्लॅटफॉर्मवर काम करतात अशा प्लॅटफॉर्म्सला आपण एकत्र आणलं. 10 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म्स आपण एकत्र आणले होते, 25 विविध क्षेत्रातील महाराष्ट्रभर त्यांचे प्रोफाईल ज्युरी मार्फत सिलेक्ट केले गेले आणि त्या प्रोफाईल्सला आपण उत्तेजनार्थ म्हणजे जे आपलं व्हॅलियंट फेम आयकॉन नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स ऑफ इंडिया आपण जे सर्टिफिकेशन किंवा टायटल आहे आपल्या अवॉर्डचं नामांकित, तर त्या नामांकिताला तसाच प्रोफाईल सूट होईल आणि अशा 25 महिलांची आपण निवड केली होती आणि पॅनल डिस्कशन्स होतं त्या प्लॅटफॉर्मवर, बऱ्याच महिलांचं मनोगत सुद्धा व्यक्त झालं आणि अनायसे चित्रपट सृष्टी म्हणजे आपण नेहमी तुम्ही जर म्हणत असाल की कलाकारांना कलामी महाराष्ट्राची म्हणा किंवा वेगवेगळ्या कलाकारांसाठी सुद्धा आपण उपक्रम केलेले आहेत, तर ह्या कलाकारांचा विचार करता आपण नुकताच प्रदर्शित झालेला गुलकंद सिनेमा तो सुद्धा जो 1 मेला त्या कलाकारांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन होतं समाजासाठी, तर म्हणून त्या उद्देशाने त्या प्लॅटफॉर्मवर आपण गुलकंद सिनेमा सुद्धा रिलीज केला. सई तामणकर म्हणा किंवा समीर चौफुले आणि एव्हरेस्टची टीम आणि वेट क्लाउडचं आम्हाला लागलेली साथ म्हणजे सचिन मोठे सर आणि गोस्वामी सर या सगळ्यांनी तिथे हजेरी लावून या कार्यक्रमाला, किंवा मी तर म्हणेन की तो पहिला अवॉर्ड आम्ही सईंनाच देऊन त्या कार्यक्रमाचा शुभारंभ सुरू केला. सर तो असा एक वेगळा अनुभव होता की अवॉर्ड रेकॉग्नायझेशन तर महिलांना मिळायलाच पाहिजे पण त्या त्या दिवसाचं महत्व जपलं सुद्धा पाहिजे. इव्हेंट आणि कार्यक्रम करताना त्या दिवसाचं महत्वाला कुठे
0: म्हणजे ते कमी नाही झालं पाहिजे,
1: म्हणजे तुम्ही अवॉर्ड देताय पण त्याचं प्रोफाईल लुक ॲट द
0: खूप जास्त मॅटर
1: खूप जास्त मॅटर करतो. त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती ऐकताना ते इतरांना प्रभावित करतं. म्हणजे ह्या गोष्टींची सांगड घालून तो उपक्रम
0: दाखवतात.
1: 3-4 महिन्याची जी मेहनत त्याच्यासाठीच असते की आपण काय करतोय, आपल्याला द्यायचं उद्देश काय आहे. कम्युनिटीलाही जोडताना मला त्यांना सांगावं लागलं की कम्युनिटी एकत्र येण्याची काय गरज आहे.
0: बरोबर.
1: आणि त्या प्रत्येक कम्युनिटीमध्ये त्या महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस न देता त्या कम्युनिटीला पारितोषिक दिलं गेलं, कारण हा विचार मनात होता की त्यांनी हे कार्य पुढे सतत सुरू ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर आपण 10-15
0: कम्युनिटीजना
1: अवॉर्ड दिलं की तुम्ही खूप चांगलं काम करतात आणि त्याच्यासाठी हे नोटेबल पारितोषिक तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. सो हे एक मोटिवेशन प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून आपण एकमेकांची स्तुतीमध्ये रमतो आणि त्यांना मोटिवेट करतो.
0: नक्कीच उन्नती सुद्धा आता खूप मोठी पार झालेली आहे. मी असं म्हणेन की VFI चा तर उन्नती सगळ्यात पहिल्यांदा तर तुझं प्रोफेशन विषयी तू मला असं वाटतंय की सगळ्या आपल्या श्रोत्यांना सांगावंस आणि तुझ्या प्रोफेशनचा तू कशा पद्धतीने फायदा करून घेणार आहेस VFI साठी.
2: ऍक्च्युली माझं प्रोफेशन म्हणजे करंटली तर मी रिसर्च स्कॉलर आहे. मी 3rd year ऑफ PhD मध्ये आहे आणि नोव्हेंबरमध्ये माझी PhD होणार आहे. आणि माझं जे PhD विषय इट इज असोसिएटेड विथ ग्रीन एनर्जी एन्व्हायरमेंट. पण हे मला माझ्या एज्युकेशनला फील्डवरती पण आणायचं होतं. त्या माध्यमात मी कसं आणावं आणि ते कोइन्सिडेंटली ते सगळं जुळत गेलं आणि मग मी VFI सोबत जुळले. आणि आता ह्या प्लॅटफॉर्म मधनं मी माझं एज्युकेशन कसं आत्मसात करून लोकांपर्यंत पोहोचवू शकते ही त्याच्या मागची संकल्पना आहे. आणि आमचे सगळे जर तुम्ही उपक्रम किंवा आमचे सगळे जर तुम्ही इव्हेंट सुद्धा बघितले तर ते फक्त एंटरटेनमेंट किंवा रिक्रिएशनल नसणार. ते त्याच्या माध्यमातून कसं आम्ही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवू, कसे ते लोक इन्स्पायर होणार आणि ते हर इव्हेंट मधनं काही ना काही गेट अवे घेऊन जाणार त्यांच्या घरी, त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन पण त्या प्रोसेसमध्ये मिळत राहणार. आणि कसं असतं, आपण जेव्हा लोकांना अप्रिशिएट करतो तर त्या अप्रिसिएशन पाठी ती जे ते त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होतो आणि मग लोक पण ते बघतात आणि त्यांना पण ती तसं करायची
0: इच्छा
2: निर्माण होते. ते खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही कम्युनिटी बिल्डिंग वरती जास्त फोकस केला आहे.
0: म्हणजे मी अंजली मॅम तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही मला असं वाटतं दुसरी अंजली एक उभी करताय किंवा केलेली आहे. कारण ज्या पद्धतीने किंवा ज्या डेडिकेशनने तुम्ही एखाद्या इव्हेंटवरती फोकस करत असतात किंवा ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या विषयावरती विषयाला हात घालता आणि तो विषय पुढे आणता, मला असं वाटतंय उन्नतीच्या बोलण्यातूनही आज तोच कॉन्फिडन्स कुठेतरी इकडे दिसतोय आणि त्या गोष्टी जाणवतात की हा तिला ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये करायच्या. तर मला तर म्हणजे सांगायला आवडेल की VFI माध्यमातून आपण फक्त एंटरटेनमेंट बेसवरती करत नाही आहोत, आपण बरेच असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. मला वेगळा प्रश्न आहे थोडासा की आजकाल इव्हेंट्स म्हटलं की त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय, पण तुम्ही मात्र अजूनही VFI माध्यमातून होणारे हे इव्हेंट हे प्रत्येक वेळी समाजासोबतच जोडलेले असतात, हे असं म्हणजे कसं हे पुढे सुरू ठेवलंय?
1: एक तर हे कमर्शियल इव्हेंट्स नाही आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि म्हणूनच त्याला जागतिक म्हणा किंवा सामाजिक प्रतिमा निर्माण झाली आहे. कदाचित मी सांगेन की हा इव्हेंटचा डोलारा ना अशा 4 एंटिटीजवर उभा आहे. म्हणजे एक जर तुम्ही म्हणाल की आपण डिफेन्सला सपोर्ट करतो म्हणजे सिक्युरिटी आहे, आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो म्हणजे ती नारी शक्ती आहे, पर्यावरणाशी रिलेटेड हे जे 2 व्हर्टिकल्स बाकी होते म्हणजे पर्यावरण म्हणा किंवा ऑफकोर्स शी इज अ PhD रिसर्चर त्यामुळे हेल्थ, ओके सो त्यामुळे मेडिकल म्हणा डिफेन्स म्हणा किंवा वुमन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा अशा 4 पैलूंवर उभं राहिलेलं हे VFI फाउंडेशन. आय थिंक शी हॅज कम्प्लिटेड दिस फाउंडेशन ऑल कॉर्नर्स. सो त्यामुळे त्याला कमर्शियल रूप येऊच शकत नाही. जे आपण काम करतोय ते इतरांसाठीच करतोय. आणि मला हे सांगायला आवडेल की मी माझी सारखी अंजली उभी राहील अशा बऱ्याच अंजली ऑलरेडी आहेत, त्या आता समोरून जुळू पावत आहेत आणि त्यामुळे मला असं खूप छान वाटतंय की आता माझा तो रिसर्च संपला आहे कारण एक रिसर्चर जॉईन झाली आहे आणि त्यामुळे अशा बऱ्याच अंजली जॉईन झालेल्या आहेत.
0: सो खूप खरं आहे. पण मी अगदी सोप्या शब्दात जर सांगेन की व्ही एफ आयचं इव्हेंट म्हणजे काय, तर व्ही एफ आयच्या इव्हेंट तुम्ही जर अटेंड करताय तर तिथे तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तिथे तुम्हाला खूप जास्त मेहनत करून पुढे आलेली लोक त्यांना तुम्हाला भेटायला येणार आहे, भेटता येणार आहे. टॅलेंटेड लोकांना तुम्हाला तुमचा बिझनेस किंवा तुमचं स्किल एका वेळी अनेकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुमचं मनोरंजन सुद्धा होणार आहे. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे आपण नाही का टीव्ही बघतो तर टीव्हीवरती एक वेगवेगळे कार्यक्रम असतात, इकडे वेलियंट फेम ऐकवांच्या कार्यक्रमामध्ये एका कार्यक्रमामध्ये अशा सगळ्या गोष्टी असतात. सो हा प्लस पॉईंट आहे आपल्या व्ही एफ आयच्या सगळ्या कार्यक्रमाचा. या दोघींसोबतच्या ह्या ज्या गप्पा आहेत, दिलखुलास गप्पा आहे, अशा सुरू राहणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती आपला हा स्पेशल प्रोग्राम ऐकत रहा आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण VFI ची टीम म्हणेन मी आज, केवळ अंजली मॅम नाहीये तर उन्नती सुद्धा जी VFI ची ट्रस्टी आहे ती सुद्धा जोडली गेलेली आहे. आणि या दोघींसोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. अंजली मॅम, मी बऱ्याच वेळाला पाहिलेलं आहे की तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटला जास्त फोकसमध्ये ठेवता, किंवा असं नाही की मला महिलांचा सन्मान करायचा आहे तर तेवढ्या पुरता मर्यादित न राहता ऍक्च्युअल मध्ये महिलांचं जे काम आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय आणि त्या कामाचा इतरांना कसा फायदा होईल याकडे तुमचा कल राहतो. आज आपण बघतोय, आज आपल्या महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी युद्धजन्य परिस्थिती असली तरी तिकडे त्या महिला ठामपणे लढतायत आणि अशाच पैकी काही महिलांचा तुम्ही सन्मान केला होता, तर या सगळ्या विषयावर एक महिला म्हणून काय सांगाल?
1: सन्मान हा एक तिला काय म्हणतात तिचा हक्काचा मान आहे तो, आणि तो तिला मिळायलाच पाहिजे. इट इज जस्ट अ वन स्मॉल टोकन ऑफ अप्रिसिएशन जे मी करू शकते त्यांच्यासाठी, पण वास्तविक तिला तिने केलेल्या प्रत्येक कामाचा गौरव तर हा झालाच पाहिजे.
0: बरोबर,
1: इरिस्पेक्टिव्ह वेदर यू गिव्ह द ट्रॉफी ऑर नो, पण त्या त्यावेळी त्या त्या कामाचं रेकमेंडेशन दिलं पाहिजे. कारण ती जेव्हा खूप चांगलं काम करते किंवा त्यामागची जी धडपड असते त्याच्यामागे सुद्धा तिचा पूर्ण परिवार असतो. इट इज नॉट की तुम्ही त्या महिलेचा सत्कार करता म्हणजे त्या तिचं एकटीचं त्यात कॉन्ट्रीब्युशन असतं असं नाहीये.
0: तिच्या समाजाचा
1: सपोर्ट, तिच्या फॅमिलीचा सपोर्ट असतो, त्या सगळ्यांनाही ते रेकमेंडेशन जात असतं. कारण तुम्ही कोणत्याही स्पीचमध्ये जर तुम्ही बाईला जेव्हा बघत असाल तर ती नेहमी आपल्या मागे उभ्या राहणाऱ्या भक्कम टीमचा उल्लेख करते. मग तो समाज असो, तो तिच्या इव्हेंटची टीम असो, किंवा मग ती तिची फॅमिली असो, तर त्यामुळे त्या एका बरोबर बऱ्याच जणांचा गौरव केलेला असतो. तर त्यामुळे एका एका बाईमुळे 10 जण अजून मोटिवेट होतात, त्या एका फॅमिलीमुळे अजून समाजातल्या 10 जणांना ते. सो इट इज अ सायकल, यू हॅव टू ब्रिंग इट इन द नोटिस ऑफ द सोसायटी की ह्या अशा महिलांचा सत्कार किंवा त्यांनी केलेल्या कामाचा जो काही आहे तो उल्लेख झाला पाहिजे. थ्रू द इव्हेंट और थ्रू द सोशल मीडिया पण कळलं पाहिजे, कारण ही एक समाज जागृतीची चळवळ आहे. सो म्हणून असे आपण उपक्रम करत
0: नक्कीच. उन्नती, मी तुझ्याकडे येईन. मॅम बद्दल बोलायचं गेलं तर मॅमना बराच एक्सपिरियन्स आहे. त्यांनी फाउंडेशन खूप छान पद्धतीने रन केलेलं आहे किंवा त्यांनी इव्हेंट्स खूप छान पद्धतीने आतापर्यंत कंडक्ट केलेले आहेत. पण बिईंग अ गर्ल, तू एज्युकेशन करतेस प्लस तू आता यासोबत VFI सोबत जोडली गेलेली आहेस आणि तू एक सगळ्या यंग जनरेशन समोर एक काहीतरी तुझा एक आदर्श ठेवू पाहतेस. असे तुझ्यासारख्या ज्या अनेक मुली आहेत ज्यांना बरेच प्रश्न पडतात ना की आता मी पुढे काय करू, त्यांना तू काय छान एक्झाम्पल त्यांना सेट करतेस, तर तू त्यांच्यासाठी काय बोलशील?
2: मलाही ऍक्च्युली हा प्रश्न पडला होता की मी आता पुढे कसं हे त्याला इम्प्लिमेंट करू. पण कोइन्सिडेंटली माझा जो हेतू होता आणि माझं जो इंटेन्शन होते ते प्युअर होते, म्हणून मला तशी अपॉर्च्युनिटीज पण मिळत गेली. आणि त्या अपॉर्च्युनिटीजला तर मी सगळ्यांना हे सांगेन की तुम्ही कुठलीही अपॉर्च्युनिटीज जर तुमच्याकडे येते तर ती सोडावी नाही, त्याला ग्रॅब करणं हे पहिले महत्वाचं आहे. ते नंतरचं नंतर आपण बघू शकतो की कसं त्याला इम्प्लिमेंट करू, पण ग्रॅबिंग अपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडली, आपली जी सोसायटी आहे आपण हे मान्य केलंच पाहिजे की ती थोडीशी पॅट्रियार्कल आहे, पण त्या पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये पण आता चेंजेस येत आहेत. तर ह्या इव्हेंट्समुळे काय होतं की जे वुमन ना आम्ही अवॉर्ड्स किंवा रेकॉग्निशन देतो त्याची फॅमिली पण नोन होते आणि त्या फॅमिलीमुळे दुसरी फॅमिलीज पण मोटिवेट होतात की आम्ही आमच्या ज्या घरच्या लोकांनी पण हे सगळ्या गोष्टी
0: केल्या पाहिजे
2: आणि दॅट रेकॉग्निशन गिव्ह्स देम दॅट पॉवर की हा आम्ही पण काही मोठं करू शकतो. ती जी एक फायर असते ना ती इग्नाइट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आय थिंक, आणि ह्याच्यामुळेच मी ह्याच्यासोबत जोडले आहे. प्लस माझा मेन मोटिव्ह हेच होता की माझं एज्युकेशन हे PhD किंवा डॉक्टरेट डिग्री पर्यंत सीमित नाही तर ते लोकांपर्यंत पण पोहोचवण्याचा जो एक इंटेन्शन आहे तो साध्य झाला पाहिजे आणि तेच माझं खरं एज्युकेशन. मग मी त्याला स्वीकार करू शकेल की डॉक्टरेट झालं आणि डिग्री झाली ते मोठी गोष्ट नाही आहे, पण ते कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि कसं लोक पण त्यांच्या आयडियाज किंवा आम्ही कशा कोलॅबोरेटिव्ह वे मध्ये सगळ्या गोष्टी करू शकतो.
0: क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं तुझे खूप क्लिअर इंटेन्शन आहेत की मी जर पीएचडी करते, मी जर डॉक्टरेट करते तर ऑफकोर्स त्या डॉक्टरेटचा त्या पीएचडीचा या समाजासाठी फायदा झाला पाहिजे. हे क्लिअर इंटेन्शन ठेवून तू या फील्डमध्ये आली आहेस असं मी खूप ठामपणे सांगेन, कारण तुझ्या बोलण्यामधला ते कॉन्फिडन्स आणि त्या गोष्टी खूप क्लिअर पद्धतीने दिसून येत आहेत. थोडासा वेगळा प्रश्न घेईन. इव्हेंट मॅनेजमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी हा तुझा पार्ट नव्हता, पण तू त्यामध्ये आलीस. अंजली मॅम कडून कोणत्या आणि कशा गोष्टी शिकतीय सध्या?
2: त्यांच्याकडनं तर शिकणं चालूच आहे आणि नेहमीच मी शिकत राहणार आहे त्यांच्याकडनं. पण इव्हेंट हा माझा पार्ट नव्हता हे तर तुम्ही करेक्टली पॉइंट आउट केलं. पण जेव्हा मी या प्रोसेसमध्ये आले तेव्हा मी हे ऍक्च्युली एन्जॉय करायला लागले की हे कसं मॅनेज करायचं. कारण की काय होतं की जेव्हा आपण 10 गोष्टी मॅनेज करतात आपला ब्रेन ट्यूनअप होतं मल्टी टास्किंग करण्यासाठी. आणि एक काम किंवा टाइम मॅनेजमेंट कसा करावा, आपले बाकीची गोष्ट अफेक्ट नाही करून आपण एक्स्ट्रा काही गोष्टी करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला पण मिळतात. आणि त्याच्या आणि ह्या एजमध्ये जर मी हे शिकते आहे तर हे माझ्या पूर्ण लाईफ सोबत मी कॅरी करू शकेन. तर या गोष्टी मला शिकायला मिळालं या
0: इव्हेंट. क्या बात आहे. म्हणजे मला असं मी सांगेन की तिचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि पुढच्या इव्हेंट मध्ये ती अजून आग लावून टाकेल. म्हणजे मी अशाच भाषेत बोलली ती एकदम.
1: एक छोटासा चुटकुला सांगायला खूप आवडेल. समाजाने काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट झाली तिथे की त्या इव्हेंटमध्ये आलेले एक प्रोफाईल जो होता तो एका सरांनी मला दिला होता त्यांच्या वाईफसाठी की बरीच वर्ष त्यांनी प्रिन्सिपल पर्यंत पोहोचून काम केलं आणि अजूनही त्या मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात असं त्यांचं म्हणणं होतं. की मी तुमचं सगळं ऐकलं आणि मला वाटतं की माझ्या बायकोला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे. सो हे मुंबईतलंच एक प्रस्ताव होता आमच्याकडे आणि 25th एंट्री ही तिची होती त्या महिलेची. सो मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की खरंच अशा म्हणजे खरंच ह्याचं स्वरूप आहे की खरोखर त्यांना आपल्या बायकोसाठी हे अवॉर्ड डिझर्विंग वाटलं आणि त्यांनी त्यांचा प्रोफाईल पाठवून ते आम्ही त्यांचं नॉमिनेशन करून घेतलं त्या प्रिन्सिपल्सच्या होत्या. पण त्या इव्हेंटमध्ये त्यांनी ठामपणे हक्काने त्या स्टेजवर येऊन सांगितलं की मला कोणाच्या हातून ते इव्हेंट
0: अवॉर्ड करायचं.
1: तर त्यामुळे ही त्या प्लॅटफॉर्मची पॉवर होती की एका महिलेने ते येऊन सांगावं की मला कोणाच्या हातून ते अवॉर्ड घ्यायचं. दिस इज समथिंग एज अ लर्निंग फॉर मी ऑल्सो. की जसं ती सांगते की मला बरंच काही शिकण्यासारखं आहे तसं मीही अजून बरंच काही शिकलं. म्हणजे तो ठामपणे विश्वास की मला कोणाच्या हातातून इव्हेंट माझं पारितोषिक घ्यायचंय हे तिचं वक्तृत्व जे होतं ते मला खूप आवडलं आणि हे मी कधीच असं पाहिलं नाही. त्यामुळे हा एक्सपिरियन्स मला खूप आवडला. त्यांना मी धन्यवाद केलं की खूप छोटी गोष्ट आहे पण ह्याला खूप मोठं धाडस
0: लागतं. हो म्हणजे सगळ्यांसमोर स्टेजवर ते येऊन ते सांगून
1: न घेता
0: की मला कोणाकडून घ्यायचं हे त्यांनी
1: छोटीशी इच्छा व्यक्त केली की नाही अंजली मला तुझ्या
0: हातचं.
1: कारण हे जे म्हणजे त्या बाईने माझ्यावर दाखवलेला विश्वास त्या अवॉर्ड इज नाही ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे ह्या अशा प्लॅटफॉर्म जे आपण काम करतो ते फक्त इव्हेंट पुरता नाहीये तो तुमचा हक्काचा व्यासपीठ आहे आणि ते तुम्ही नक्कीच माझ्यापर्यंत तुमची कळकळ पोहोचू शकता.
2: सो ह्याच्या माध्यमातून आपल्याला हे पण कळलं ना की आपली जी टॅगलाईन आहे विक्ट्री फॉर इंडिव्हिज्युअल हे पण
0: नाही. दॅट्स ट्रू. म्हणजे
1: व्हॉइस फॉर इंडिया ऑफकोर्स VFIला बरेच मिनिंग्स आहेत. ऑलमोस्ट 21 मिनिंग्स आपण अकाउंट केले आहेत. सो इट इज नॉट ओनली VFI इज VFI बट इट इज व्हॉइस फॉर इंडिया. यू कॅन इव्हन कन्सिडर अस फॉर युअर व्हॉइस.
0: डेफिनेटली. सो मी आपण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केल्या होत्या. आपण बऱ्याच गोष्टी या इव्हेंट विषयी पण बोललो. मॅम कलाकारांचं पण म्हणाला तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता. मला एक खूप छान गोष्ट आवडली की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळेला अवॉर्ड फंक्शन म्हणजे फक्त ते अवॉर्ड फंक्शन असतात. मग ते कलाकारांचं अवॉर्ड फंक्शन, कलाकारांचा पुरस्कार सोहळा वेगळा होतो, स्त्रियांचा कर्तृत्व स्त्रियांचा पुरस्कार सोहळा वेगळा होतो. पण तुम्ही असं न करता मला एक गोष्ट खूप छान आवडली की तुम्ही अनेक लोकांना एकत्रित बांधलं. तिकडे विविध क्षेत्रातले कलाकार होते, गुलकंदची टीम होती, गुलकंद चित्रपटाची टीम होती, त्यानंतर अश्मिक कांबळे सारखे कलाकार होते, आर्टिस्ट होते. तर या सगळ्यांना पण तुम्ही एकत्र आणलं. तर कलाकारांसाठी एक हक्काचं व्यासपीठ तुम्ही नेहमीच देत असता, कारण आपल्या VFIच्या माध्यमातून नृत्य स्पर्धा झालेल्या ज्याला खूप उदंड प्रतिसाद मिळालेला आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
1: कलाकाराशिवाय हे एंटरटेनमेंट ऍक्च्युली इनकम्प्लीट आहे. म्हणजे मी किती एंटरटेनमेंट करू शकते, पण कलाकारच एक एंटरटेनमेंट हा प्रकार खूप छानपणे रुजवू शकतो. आणि जसं आपण म्हणतो की सॉफ्ट कॉर्नरने पण माझी एक महत्वाची भूमिका ही जी आर्म फोर्ससाठी आपण काम करतो, तसं डेडिकेशन माझं एक कलाकारांसाठी सुद्धा आहे. सो हे एक कॉर्नर आहे, त्याच्याशिवाय कुठलाही इव्हेंट हा इनकम्प्लीटच आहे. आणि त्या त्या कलाकारांना दिलेला तो हक्काचा व्यासपीठ,
2: बरोबर,
1: हा मला असं वाटतं ते कॅज्युअल आहे. म्हणजे बालगंधर्व किंवा महाराष्ट्राचा लावणी सम्राट जे अश्मिक कामते आहेत, ते ह्या संस्थेशी बऱ्याच वर्षापासून जोडलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांची कला आणि त्यांनी जोपासलेली त्यांची कला ही खूप महत्वाची आहे. आणि महाराष्ट्राची लोकधारा जी आपण आहे, लोकनृत्य जे आहे, ते जगासमोर आणणं खूप गरजेचं आहे. कारण कुठेतरी काळानुसार आपण त्याला मागे सोडत चालले आहोत, आणि म्हणूनच आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये ती काळाची गरज म्हणून कलाकारांना दिलेला तो स्पेस किंवा त्यांचा हक्काचा वेळ हे आम्ही तो ठेवलेलाच आहे, की लोकांनी पुढे जाताना ह्या आपल्या हक्काच्या लोककलेला कधीच विसरू नये.
0: दॅट्स ट्रू.
2: नेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज साठी पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सिंग खूप
0: महत्वाचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. उन्नती, तू VFI सोबत यावर्षीपासून जॉईन झाली असतीस. तू खरं तर हा प्रश्न मी मॅम साठी पण ठेवलेला आहे, पण मी तुला विचारेन, तू स्वतः VFIला येत्या काही वर्षांमध्ये कुठे पाहतेस आणि काय विजन घेऊन तू आलेली आहेस VFI साठी?
2: ऍक्च्युली VFIचे गोल्स आम्ही शॉर्ट टर्म्स ठेवतो. आम्ही एक एक इव्हेंट वरती असं फोकस करतो की ते किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणून आम्ही वाईड स्केल विजन तर आता सध्या मी माझ्या लेवलवरती विचार नाही केलाय, कारण की मी छोट्या छोट्या स्टेप्स वरती बिलीव्ह करते. स्मॉल स्टेप्स ऍट अ टाइम बट विथ अ बिग इम्पॅक्ट. मी त्या स्टेप्स वरती विचार करून ते इन्फ्लुएन्सिंग करायचा माझा एक मोटिव आहे आणि एक एम आहे. तर जे पण पुढचे उपक्रम असणार किंवा पुढची ऍक्टिव्हिटीज असणार, आम्ही ते एक एक ऍक्टिव्हिटी पर्सनलाइज आणि कस्टमाइज ठेवू आणि आमचे मोटिव्स आणि एम्स त्याच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो स्ट्रीम लाईन वे आहे ते आम्ही ठरवू त्याच्यात.
0: ह्या बात आहे. म्हणजे अंजली मॅम, मी उन्नतीकडून आज इतके मोठे मोठे शब्द ऐकते की म्हणजे ती खरंच, आपण एक असतो ना की मला करायचं आणि म्हणून मी आले, पण तिचं तसं नाहीये. ती खूप विचार करून आणि विचार करते.

0: ठिकाणी केलेला आहे VFIचा. मॅम मी सरळ मुद्द्याला साथ घालते, अपकमिंग काय असणार आहे धमाकेदार, कारण वी आर इंटरेस्टेड आणि वी आर व्हेरी क्युरियस अबाउट इट की आता पुढे काय होणार आहे, कारण नेहमी तुम्ही काहीतरी हटकेच घेऊन येता, आता काय हटके असणार आहे.
1: सो कसं ना की हवामानाचा अंदाज तुम्ही नाही लावू शकत
2: की आता पुढे येणारं हवामान काय असेल, म्हणजे जून मध्ये पडणारा पाऊस हा मे मध्येच पडला. सो आता VFIचा पुढचा इव्हेंट नक्की काय असेल,
1: पण येस जो पण असेल तो, म्हणूनच उन्नती मॅडम ज्या म्हणाल्या की स्टेप बाय स्टेप आम्ही विचार करतोय, कारण ती काळाची गरज आहे. पुन्हा पुन्हा मी हेच म्हणते की खरं म्हणजे आता आपण हे बोलणं अपेक्षित आहे, आता आपण हे करणं अपेक्षित आहे, रुटीन जे रिपीट आहे ते नाही, पण आता ह्याच्यामध्ये अजून काय करू शकतो आणि आता समाजाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे. आणि आता असं झालंय की मला नाही ठरवता येत आहे की मला करायचं काय, पण कदाचित ते समोरूनच मान्य येत आहे की आता आपल्याला हे झालं पाहिजे. सो त्या विषयाला अनुसरून आता येणारा उपक्रम आहे, मला खरंच आवडेल सांगायला, कारण दिस इव्हेंट इज गोइंग टू बी रिपीटेड अगेन, कारण आपण गेल्या वर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला होता खूप प्रचंड उत्साहाने, आणि त्यात कारगिल विजय दिवसामध्ये असणारे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स ज्यांनी कारगिल जवळून पाहिला होता, अनुभवला होता, आणि ते सगळे सैनिक ह्यावर्षी सुद्धा येणार आहेत. आणि ह्यावर्षी आपण ऐकत असलेल्या 2025 मध्ये बऱ्याचशा उलाढाली, बरेचसे कॉन्फ्लिक्ट, बरेचसे छोटे छोटे जे वॉर्स चालू आहेत त्या सर्व विषयाला धरून समाजामध्ये त्या सैनिकाची प्रतिमा किंवा ते बॉर्डरवर आहेत, पण आपण समाजात काय केलं पाहिजे एक सैनिक म्हणून. सैनिक आपल्या हृदयात नाही तर तो विचारात असला पाहिजे. सो हा एक धोरणेचा मी फक्त थीमच सांगू शकते
0: की
1: सैनिक हा आता हृदयात नाही तर तो आपल्या विचारात असला पाहिजे,
0: टॅगलाईन मिळालेली आपल्याला,
1: ते खरं कारगिलचं स्वरूप असणार आहे. सो ती एक्साइटमेंट मला वाटतं राहू देत, आणि पण उत्सुकता वाढू देत की सैनिक विचारांमध्ये म्हणजे नक्की काय. सो हा जो पर्व असेल म्हणजे 26 मे ते 26 जुलै हा आकर्षित करण्याचा काळ आहे की सैनिक विचारांमध्ये कसा आणायचा, तर हे कॅम्पेन चालणार आहे विचारांमध्ये सैनिक बिंबवण्याचं. सो हे आमचं पुढचं धोरण आहे, आणि ते कोणाकोणाच्या विचारांमध्ये भिनणार आहे त्या सगळ्याची पूर्वतयारी मला खरंच आनंदाने सांगावं असं वाटेल की ही उन्नती झेपा करत आहे.
0: नाईस.
1: सो त्या विचारांची काळजी सध्या यांच्याकडे सोपवली आहे.
0: क्या बात आहे. सो मी आताच इतकी एक्सायटेड झाले की हे नाव ऐकूनच थोडस असं झालं ना की हा दिस इज सो इंटरेस्टिंग, आणि फक्त इंटरेस्टिंग नाहीये तर आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणार असं काहीतरी आहे. आणि अंजली मॅम खरंच तुम्ही खूप जास्त क्रिएटिव्ह आहात, नेहमी काही ना काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात, आणि तुमच्या वेगळेपणाला त्या उन्नतीची साथ मिळालेली आहे, त्यामुळे VFI अजून नक्कीच खूप खूप भंडार आणि खूप काहीतरी वेगळं घेऊन येईल अशी मी ते आशा व्यक्त करते. आणि उन्नती तुला सुद्धा आणि मॅम तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा आहे, असेच खूप पुढे जात राहा, आणि नेहमी खूप छान छान इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी ज्या लोकांच्या फायद्याच्या असतील, ज्या देशाच्या फायद्याच्या असतील, ज्या महिलांच्या फायद्याच्या असतील, अशा गोष्टी छान तुम्ही करत राहा. कारण मला असं वाटत नाही की तुम्ही कोणता असा एखादा पर्टिक्युलर भाग सोडलेला आहे, तर सगळ्यांना एकत्र आणून सगळ्यांना पुढे घेऊन जायचं. सो हा तुमचा एक उद्देश आहे.
1: मला इथे अपील करावं असं वाटते की समाजासाठी आम्ही विचार तर करतो, पण समाजाचे सैनिक म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारावं. महाराष्ट्राच्या या शासनाकडून सुद्धा हेच अपील करेन की आमच्यासारख्या समाज सैनिकांवर त्यांचं लक्ष असू देत, कारण जसं आपण महिलांना खूप छान पुढे जाताना बघत आहोत, तर आमच्या चळवळीतून काही चुका झाल्या तर सामाजिकरित्या त्याची माफी असावी, काही कोणी मुद्दामून करत नाही, पण ह्या प्रवासाला, ह्या इंटेन्शनला, ह्या प्युअर भावनेला लोकांनी खूप छान स्वीकारावं आणि या चळवळीत त्यांनी सामील व्हावं, आणि शासनाने सुद्धा अशा समाज सैनिकांवर, अशा आमच्या मुलींवर लक्ष ठेवावं, जेणेकरून ह्या प्रगतीला अजून एक चालना
0: मिळेल.
1: वी डोंट वॉन्ट द सपोर्ट एज काइंड ऑफ काइंड ऑर मनी, बट वी वॉन्ट समबडी शुड यु नो
0: आपल्याला
1: एक स्टँड, दे शुड, द कम्युनिटी शुड स्टँड विथ इट. आमचं हेच आवर्जून म्हणणं आहे की लोकांनी उभं राहावं आणि एकत्र उभं राहावं, कारण एकत्रितपणा येण्यासाठी जी मेहनत लागते ना,
2: तीच खूप महत्वाची आहे. त्यामुळे दिस इज अ बटालियन, इट इज अंजलीज बटालियन, अंजलीज आर्मी म्हणा, जे काही म्हणायचं तुम्ही म्हणू शकता, पण ह्या चळवळीत सामील व्हा आणि यू ऑल शुड स्टँड विथ अस बिकॉज वी आर डुईंग दिस नेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये एक अशी महिला जी महिला वर्गावर काम करते, एक अशी मुलगी जी पर्यावरणावर काम करते, आणि दोघींची सांगड मिळून ह्या दोन महिला, आय एम शुअर की ह्या दोन महिला सुद्धा विश्वविक्रम करूच शकतील. आणि पुन्हा एकदा तुमच्या समोर ह्या दोन महिला त्याच योद्ध्यांसारख्या पुढे येणार आहेत आणि हे येणाऱ्या काळात कळेल.
0: नक्कीच, खरं तर अंजली बाबा असं सतत ऐकत राहू असं वाटतं. शी इज सो पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह वाईब्स प्रचंड आहेत ऍक्च्युली, आणि खूप मजा येते मला. आणि उन्नती, मला तुझ्याकडूनही त्याच आता वाईब्स कुठेतरी मिळत आहेत, कारण यू आर विथ हर आणि ते आहे तुमचं ते वाईब्स झालेले आहेत. आणि बस इतकंच म्हणे की अशाच पुढे जात राहा दोघीही, आणि खूप छान काम करत राहा, करत आहात, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की आता तुम्हाला ठरवा नाही लागत, कारण आता लोकांच्या डिमांड आहेत, तर ही खूप तुमच्या कामाची पोचपावती आपण म्हणूया. तर असेच तुमचं काम पुढे जात राहू अशा शुभेच्छा इथे देते. आणि श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत आज की नारी या सेगमेंटमध्ये, जे आपल्याकडे भक्कम दोन नारी ज्या जॉईन झालेल्या आहेत, ज्यांचे विचार तुम्ही ऐकलेले आहेत, त्यांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ह्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि आज की नारी या सेगमेंटमध्ये अंजली साखरे मॅम सोबत, उन्नती सोबत, मी आरजे कोमलिते तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: विषय आहे, कारण मी असं म्हणेन की मुली ह्या स्ट्रॉंग असतात हे आपण ऐकलेलं आहे, पण मुली ह्या स्ट्रॉंग असतात याचं एक अतिशय उत्तम उदाहरण माझ्या समोर माझ्या सोबत बसलेलं आहे. आणि त्या स्वतःला अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून स्वतःला त्या प्रूव्ह करू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोनाली नाडकर. सो सोनाली, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य रेडिओ एफएम वरती.
1: धन्यवाद.
0: सोनाली बद्दल सांगायचं झालं तर सोनाली एक खूप गोड गुणी कलाकार आहे, पण कलाकार ही ओळख तिने तिची तयार केली आहे, बनवलेली आहे, पण त्याही अगोदर ही कलाकार म्हणून तिची ओळख बनवत असताना तिने अनेक गोष्टींचा सामना केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनालीला एलोपेशिया नावाचा जो काही आजार आपण म्हणूयात किंवा एलोपेशिया होता, म्हणजेच मराठी भाषेत म्हणायचं गेलं तर ते साय असं म्हणतात. तर त्यानंतर आपल्याला केस नाहीत आणि केस नसताना मग एक आर्टिस्ट मी कशी होणार किंवा मी सगळ्या जगाला कसं सामोरं जाणार. तर हल्ली तर इतके ऑप्शन्स निघालेले आहेत, पण ह्या सगळ्या ऑप्शन्सला बाजूला ठेवून मी जशी आहे तसं मला समाजाने स्वीकारलं पाहिजे किंवा तसं मला सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे हा विचार जिने मनात ठेवून ती सतत पुढे आली आणि तिच्या तिने लुकला कॅरी केलं खूप छान पद्धतीने अशी आपल्या सगळ्यांची नाडकी सोनाली. खरं तर नुकताच गुढीपाडवा झालेला आहे. गुढीपाडव्याला गेली 2 ते 3 वर्ष जी सलग तिच्या लुकने सगळ्यांना अट्रॅक्ट करते, सगळ्यांचं मन वेधून घेते आणि कॉन्फिडेंटली ती स्वतःला प्रूव करते अशी ही सोनाली आहे. तर मला असं वाटतं कदाचित आज इंटरव्ह्यू ऐकताना तुम्हाला समजणार नाही, पण युट्यूबवरती तुम्ही इंटरव्ह्यू पाहाल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल अरे बाप रे. तर सोनाली मी खूप गप्पा मारला किंवा मी खूप बडबड केली, आता मी तुझ्याकडे येते.
1: मला हा एलोपेशिया 5 वर्षाची असताना झाला लहान होती आणि तेव्हा काहीच कळत नव्हतं आणि तेव्हा शाळेचं वय होतं ज्युनियर सिनियरला तेव्हा होतं आणि तेव्हा स्कूलमध्ये जाताना असं दडपण यायचं की मी आईला सांगायचं की आई या केसांचं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे आपण एवढी औषधं करतोय पण फरक तसा पडत नाही, पण तरी आई ते हाय म्हणजे ते डप्पावा म्हणून हेअरबँड लावायची किंवा टोपी घालायची, पण नॉर्मल थंडीत वगैरे ठीक आहे टोपी आपण कॅरी करू शकतो, पण इतरवेळी तेवढीच हीट मारायची. मग शाळेत पण खूप मुलं चिडवायची की आता त्यांची पण काही चूक नव्हती, आपलं ते बालपणच तसं होतं त्यामुळे त्यांना कुठे माहिती की मला चिडवल्यानंतर मला वाईट वाटेल किंवा मलाही तेवढं माहीत नव्हतं की ठीक आहे बाबा की हे थोडंसं घेतलं पाहिजे पॉझिटिव्हली, पण हे लहानपणी तेव्हा कळत नव्हतं. पण त्याच वेळी जास्त मनावर आघात झाला, म्हणजे मी अशी लहान असतानाच खूप रडायचे, एकटी एकटी असायचे, म्हणजे आत्ता जेवढी मी बोलते ना तेवढी आधी नाहीच बोलायची, एकटी अशी कोपऱ्यात असायचे किंवा कुठल्या आधी फंक्शन असेल त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट नाही करायचे, कुठल्या म्हणजे समजा वेडिंगला जायचं असेल तर मी म्हणायचे की मी नाही आहे, कारण मला त्रास नाही द्यायचे, म्हणजे त्रास नाही द्यायचे म्हणा, लोक आई बाबांकडे जायचे आणि म्हणायचे की नक्की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही हे औषध करा ते औषध करा. मग असं म्हणता म्हणता त्यांनी इतकी औषधं केली की मला असं वाटेल की त्यांनी जेवढा जमवलेला पैसा आहे ना तो सगळ्या त्या औषधांच्या ह्याच्यावरच वाया घालवला.
0: तो पण मग हे सगळं झाल्यानंतर जसं की तू आता सांगितलं की अगदी लहानपणापासून तू कॅरी करत होतो, शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या असतील, पण मग पुढचं जीवन, कारण एखादा पुरुषाला केस नसणं हे समाज सहज एक्सेप्ट करतो, पुरुष अगदी बिंदास फिरत असतात, पण अशा मी मुली आणि अशा लेडी मी पाहिलेल्याच नाही आहेत की ज्या इतक्या ठामपणे आणि कॉन्फिडेंटली आलून कॅरी करतात अगदी डे टू डे लाईफमध्ये. तर तुला तो कॉन्फिडन्स कसा मिळाला, कधी मिळाला?
1: मला ऍक्च्युली हा कॉन्फिडन्स मिळाला की एक हॉलिवूडचा एक पिक व्हायरल झाला होता, तर माझा एक सिनियर आहे आनंदाला, तो म्हणाला तू एकदा अशी स्वतःचा एक लुक करून बघ, फोटोशूट करून बघ. पण पहिल्यांदा जेव्हा फोटोशूट करताना आणि मी जशी त्या रूमच्या बाहेर आली माझे हातपाय ते थरथर कापत होते, म्हटलं हा असा प्रकार कोणीच केला नाही, पण एकदा आपण ट्राय करून बघूया तो म्हणाला. पण ते आम्ही तिथल्या म्हणजे आमच्या 4 भिंतींच्या आत आणि ग्राउंड होतं आहे स्वतःला त्या लुकमध्ये पाहिलं की म्हटलं आणि त्याच्यामध्ये जो कम्फर्ट झोन होता विग लावल्यानंतर

0: अभिनंदन मियारे को मैं तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 98 FM योर ओन रेडिओ. आणि आज आपल्या आजच्या विशेष गप्पांमध्ये आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सोनाली नायडर. सोनाली बद्दल सांगायचं झालं तर तिने एलोपेशिया जो आहे त्याच्यासोबत तिने सर्व्हाइव्ह केलेला आहे. तिने ब्रेकपूर्वीच आपल्याला सांगितलं की तिचे शाळेचे जो काही प्रवास होता किंवा पुढे तिने कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी फेस केल्या. सोनाली पण तू एक आर्टिस्ट आहेस आणि कलाकार म्हणून जी कला असते आपल्याकडे ते तर तुझ्याकडे 100% आहेच. तू यंदा कदाचित सारखं नाटक असू दे किंवा अनेक एक मूवी सुद्धा केलेला आहेस, त्याचं सुद्धा काम केलेलं आहेस. ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सुद्धा तू एका मूवीसाठी काम केलेलं आहेस. मग हे सगळी कला तर तुझ्याकडे होतीच, पण तुला असं कधी वाटलं का की तुझ्या या लुकमुळे तुझ्या कामावरती इम्पॅक्ट पडतोय किंवा तुला कधी
1: माझ्याकडे एक लॉंग वाला विग आहे आणि एक शॉर्ट वाला विग आहे. सो मी म्हटलं की तो लॉंग वाला वेअर करते कारण त्याच्यामध्ये प्रॉपर लुक येत होता. तर झालं सगळं व्यवस्थित, पेमेंट वगैरे सगळं डन झालं आणि त्याच्यानंतर एकाला कळलं की मी विग लावला म्हणून. तसं मी ते दुसरे सर होते त्यांना सांगितलं होतं पण तो दुसरा मेन होता. तर त्याचं असं म्हणणं होतं की ती नाही म्हणून की नको आपण दुसरी ट्राय करूया म्हणून. पण मग मला असं कळालं की ती नाही होणार म्हणून, की तुझं होत नाही आहे सिलेक्शन बिग आहे म्हणून कारण वेगवेगळी हेअरस्टाईल करावी लागणार आहे. तर मी म्हणाले आपण त्या विगचे करू शकतो ना, तो विग बनवला कशासाठी, मला त्या रोलचं काम मिळावं त्याच्यासाठी मी तो विग बनवला. जर त्याचं मला झाली

0: म्हणजे एकदा मला असं जाणवलं की हा धोका इतका जो लूप केला, ऍक्च्युली मला माहित नव्हतं की 7 वाजता वगैरे अगदी जावं लागतं म्हणजे रेडी होऊन. तर मी 7 वाजता गेले आणि मी आय थिंक काहीतरी 12 बाहेर पडले, कारण ते पेंटिंग वगैरे सगळं होतं ना, त्याच्यामुळे लेट झालं. पण 12 ते मला वाटतं 1 वाजेपर्यंत लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं, बाप रे. म्हणजे मला असं झालं की मी कोण आहे नक्की, म्हणजे
1: ज्या वेळेला अशा स्पेशल गोष्टी आपल्या सोबत आणि आपल्याकडे असतात, म्हणजे की हे की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे तुम्ही जितक्या पॉझिटिव्हली एक्सेप्ट कराल तितकंच ते तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे ज्या वेळेला तू गुढीपाडव्याचा लूक केला त्यामध्ये तर तो तर कमालच, म्हणजे तू याही वर्षी खूप सुंदर लूक केला होता. पण मग घरच्यांच्या काय प्रतिक्रिया मिळाल्या या बाबतीत?
0: आई बाबा थोडे दडपणाखाली होते की हिला, म्हणजे झाले तर टेन्शन घेतलं किंवा एकटी परत बसले तर. पण जेव्हा त्यांनी पण ते फोटोज पाहिले मग, आणि जेव्हा त्यांना दिसून तुमची मुलगी आहे ना, तेव्हा त्यांना जो वाटणारा अभिमान होता म्हणजे ते पण भारावून गेले की आई बाबा म्हणाले तू जे करशील ना आम्हाला तुझा पूर्ण सपोर्ट आहे.
1: या बात आणि खूप म्हणजे यू आर सच अ लकी गर्ल की तू जे काही डिसिजन घेतलेला आहेस त्यावरती ते तुला दे आर विथ यू आणि त्यांनी तुला सपोर्ट दाखवलेला आहे. सो खरंच त्यांनाही खूप खूप थँक्स, थँक्यू सो मच. कारण एका मुलीच्या पाठी ज्या वेळेला तिचं कुटुंब असतं त्यावेळेला ती चार लोक जी काहीही म्हणून आहेत, मग त्याचा फरक पडत नाही कदाचित. मी बोलते अगदीच बरोबर असेल. सोनाली, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळा अप्स अँड डाऊन्स आणि येत राहतात. म्हणजे तू ॲज अन आर्टिस्ट म्हणून काम करत असताना ज्या वेळेला तुला सुरुवातीला कुठेतरी नाकारलं गेलं, तुला कुठेतरी नकार तुला वाटायला आले, तर हे सगळं पचवणं कितपत अवघड ठरलं तुझ्यासाठी?
0: अवघड तर ठरलं, म्हणजे काय घरात मी मोठी असल्यामुळे ती थोडी जबाबदारी, म्हणजे पैसा तर
1: अफकोर्स,
0: आणि कंप्लीट या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे मी अगदी NGO पासून, म्हणजे जेव्हा आपलं फील्ड नसेल तर NGO पासून पण काम केले, म्हणजे स्ट्रीट प्ले म्हणा. आणि मला त्यात काही असं वाटत नाही, कमीपणा नाहीच आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की काय अजून स्ट्रीट प्ले करते, पण माझं त्याच्यातून घर चालतं.
1: बरोबर,
0: मी घरी पैसे देते आणि त्यातून माझं घर चालतं. पण या सगळ्या गोष्टीमधून कधी कधी वाटायचं की अरे मी माझ्या मागची पुढे गेली, तिला काम मिळालं सिरियलमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये, मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक पार्ट शोधून ठेवतो. म्हणजे मला काय माहीत नव्हतं त्याबद्दल की ॲज अ कॉस्ट्युम कंटिन्युटी म्हणून कसं काम करायचं. पण एकदा जस्ट जयंती फिल्मला जाणून घेतलं शेवटच्या शेड्यूलला, म्हटलं अरे ठीक आहे हे पण मी करू शकते. म्हणजे जेव्हा मला काम मिळेल आर्टिस्टचं तेव्हा मी ते करेन आणि टेक्निकली मी हे सुद्धा
1: करू शकते.
0: पण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की की अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय का, मी कमी पडतेय का म्हणून. पण माझ्याकडे गोष्ट आहे की मला जेव्हा डावललं जातो ना तेव्हा मला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की मी हे करून दाखवणार. अचानकच माझ्यामध्ये आहे ते, कदाचित आई बाबांची
1: आचार्य 90.

0: पण काय असं आहे की ॲलोपेशियावर औषधच नाही आहे, डॉक्टर पण मला म्हणाले की बँड्राइस अपूर्व शहा की त्यावर नाहीये. हा तू आम्ही तुला औषध देऊ शकतो पण 25 जर 20% आले तर आले, पण खाऊन खाऊन किती औषधं खाणार असं पण होतं ना. मी जवळजवळ वयाचे 5 वर्ष ते कॉलेज जातेपर्यंत औषधच खात होते. आम्ही पथ्य पाळते डाळ भात आणि पालेभाजी एवढंच खात. बाप रे. मग त्याच्यानंतर सगळं बंद केलं आणि फायनली मग ते आहे ते मुलांच मी सांगू शकेन. कधी कधी मला असं दिसतात ना, म्हणजे मी जेव्हा वीक वगैरे जाते तेव्हा असं मला दिसतं की मुलं का आलेत वीक लावायला. म्हणजे ते मुलांना एक्सेप्ट केलंय आपल्या भारतामध्ये की मुलं टक्कर म्हणून फिरू शकतात. त्यांना काय फार फार तर ते एक शब्द येतो टकली किंवा टकला म्हणून ते जे चिडवतात तर त्यांना मुलांना काय एवढं वाटत नाही. मुलं अगदी फार अगदी मनावर घेतात पण मुलींना जेव्हा टकली म्हणून हा शब्द म्हणून चिडवला जातो ना फार आघात होतो त्यांच्या मनात. तेव्हा असं वाटतं की अरे मुलं एवढी म्हणजे त्यांच्या मनावर सुद्धा हाच परिणाम होतो. की मला एवढंच वाटतं की लोकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे की हा बाबा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना हिनवलं नाही पाहिजे एवढंच मला
1: वाटतं. खरंच खूप जास्त पॉझिटिव्ह विचार आहे तुझा आणि हे पॉझिटिव्ह विचार तू सगळ्यांपर्यंत तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून
0: आभार मानेन आणि कोमल तुझे पण आभार मानेन की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. आता जाता फक्त एवढंच सांगेन की मुलींना जरी तुम्हाला अलोपेशिया झाला किंवा मुलांनाही सांगेन फक्त तुम्ही मनाची तयारी एवढी करा की मी मला हा जो आजार आहे किंवा ते जे अलोपेशिया झालंय त्याला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह करणे तुम्ही कसं काय नेऊ शकता याचा फक्त एकदा विचार करा तुम्ही नक्की पुढे जा.
1: आणि जाता सुद्धा छान असा गोड मेसेज सुद्धा तिने दिलेला आहे. वन्स अगेन थँक्यू सो मच. आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि मी अर्जे कोमल सोनाली सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM.

0: साधून आपण खास व्यक्ती इथे आमंत्रित केलेल्या आहेत. माझ्यासोबत आहेत ऍडव्होकेट धनराज मंजारी साहेब. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत. नावाप्रमाणे त्यांची ख्याती आहे म्हणजे धनराज, आणि विद्वत्तेचं धन हेच त्यांचं संचित आहे, आणि व्याख्याते साहित्यिक माजी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते कार्यरत होते, आणि बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आणि समारंभांमध्ये आपण त्यांना विशेष अतिथी प्रमुख अतिथी या स्वरूपात त्यांना पाहत असतो. त्यांचं स्वतःचं चॅनल आहे ज्याच्यावरून नेहमीच ते उद्बोधनात्मक वक्तव्य करत असतात, व्याख्यानं देत असतात. तर आज त्यांचा सगळा जीवन प्रवास आणि सध्या त्यांचं काय चालू आहे याविषयी आपण निश्चितच गोष्टी गप्पा गोष्टी करणार आहोत. सर मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: सर आता स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्या समोर येतात ती म्हणजे पोलीस अधिकारी सगळे आणि आपले आर्मी नेव्ही हे सगळे एअरफोर्स मधली माणसं. तर तुम्हाला स्वतःला कधी वाटलं की आपण पोलीस म्हणजे स्वतः पोलीस ऑफिसर झालं पाहिजे, आपल्याला ते सगळे मेडल्स लागली पाहिजेत, कधी स्वप्न होतं?
1: स्वप्न असं पोलीस अधिकारी व्हायचं म्हणून माझं कधीच नव्हतं. माझी आई मध्य प्रदेशातली होती आणि मध्य प्रदेशातून ती आली तेव्हा तिला दरोगा या नावावर अतिशय प्रेम होत, म्हणजे ती एवढी इम्प्रेस होती. तिला तर कोणी विचारलं असतं की देशात सर्वोच्च ताकदवान माणूस कोण, पंतप्रधानची दरोगा, तर ती म्हणणार आपल्या ठाण्याचा दरोगा. तर तिची खूप इच्छा होती. माझं असं काही संचित नव्हतं. मी आपला बीएससी झाल्यानंतर एमएससी करून कॉलेजला प्राध्यापक वगैरे हे सगळं सुरू होतं. मध्येच मग तिचा एक दिवस मला फोन आला की अरे तू पोलीस ऑफिसर व्हायला पाहिजे, तू दरोगा व्हायला पाहिजे होता. आईची इच्छा आहे त्याला देऊन टाकू. मग एमपीएससीची तेव्हा ऍड निघाली, आम्ही आपल्या एमपीएससीची परीक्षा दिली, त्याच्यात पास झालो. सगळ्या याच्यात अगदी निपुण आणि पहिल्या याच्यात तर नंबर लागला आमचा. आणि पहिल्या वर्षीच तेव्हा 78 मला वाटतं एमपीएससीनं सब इन्स्पेक्टर या पदांची स्पर्धा परीक्षेतून निवड केली. त्याच्या आधी तशी होत नव्हते, बोर्ड स्थापन व्हायचं आणि व्हायची, तर ते जरा घोषणा वाटत होत. मग जॉईन झालं. जॉईन झालं ती तेव्हा जॉईन होईल की नाही म्हणून तिला शंका होती. म्हणून ती माझ्या कॉलेजला आली आणि तिथे प्रिन्सिपॉलला सांगितलं याला दरोगा व्हायचं आहे, याला मुक्त काढायचं. प्रिन्सिपॉल रोज ट्रेडिंग मिड टर्म सोडायला तयार नव्हते. मग तिने त्यांना लावून सांगितलं, ते सोडलं, ट्रेनिंग केलं नाशिकला. ट्रेनिंग मध्ये दोन प्रकार होते, एक इंग्रजी माध्यमातून होतो, एक मराठी माध्यमातून होतो. इंग्रजी माध्यमातून ट्रेनिंग घेतल्यामुळं आमची ती जी बॅच होती त्या बॅच मध्ये जेवढे इंग्रजी माध्यमातून ट्रेन झाले ते सगळे मुंबईला पोहोचले. आणि अशा रीतीने मग 79 पासून एक वर्षाचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर मुंबईला पोस्टिंग झालं. पहिलं पोलीस स्टेशन डोंगरी पोलीस स्टँड, त्या काळामध्ये कलेक्टराला त्याच्या याच्यावर निघालेला तो जी पिक्चर आणि त्याचं मोठं औचित्य फार हे होतं. नवीन नवीन एवढं मोठं महानगर जरा हे होतं, सुरू झाली मग तिथून आमची इनिंग एक साधारण 34-35 वर्ष सगळं.
0: तुम्ही एवढ्या सहजतेने सांगताय पोलिसांच्या आयुष्याबद्दल, पण एक तो म्हणतात ना रुबाब एक ढाक, असं हे पोलिसांचं सगळं आयुष्य असतं आणि दरारा असतो पोलीस म्हटलं की, आणि नेहमीच सगळ्यांना आदरयुक्त भावना पोलिसांबद्दल असते आणि एक महत्व देखील वाटतं की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपलं घर कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी पोलीस हे 24 तास 24/7 ज्याला आपण म्हणतो ते कार्यरत असतात. मग हे सगळं असताना आणि आपण ह्याची तयारी खरं तर शाळेपासून, हल्लीची मुलं तर शाळेपासूनच करतात की कुठल्याही अकॅडमीमध्ये जातात आणि ट्रेनिंग त्यांचं सुरू होतं. तर तुम्हाला असं काही तुम्ही ट्रेनिंग घेतलं होतं का त्या काळात, असं ट्रेनिंग अकॅडमीज होत्या का?
1: अजिबात नाही, अजिबात सोय नव्हती त्या काळामध्ये. ज्यांना वाटेल त्यांना मग काय अभ्यास करायचा, मग ते कॉलेजचे जे लेक्चर प्राध्यापक असायचे ते सांगायचे. जनरलची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध असतात, तेव्हा कॉम्पिटिशन नावाचं एक मासिक असायचं, ते मासिक घ्यायचे, त्याच्यामध्ये वाचायचं कुठंतरी. आम्हाला मग कोणी सांगायचं की नाही न्यूज पेपर कुठे वाचायला पाहिजे, त्याच्यातून चांगलं मटेरियल मिळतं. मग न्यूज पेपर वाचून तिथून काय काय प्रश्न रोजच्या घडामोडीचे, चालू घडामोडीचे, ते जनरल नॉलेजचे काढायचे. अशा प्रकारचा तो अभ्यास होता. साधारण 85-90 काळानंतर तेव्हा स्पर्धा परीक्षेची खूप वाहवा खूप थोडी निर्माण झाली आणि समाजामध्ये जशी त्याची चाह सुटली त्या पद्धतीने मग लोक हे क्लासेस वगैरे काढायला लागले. आणि हे क्लासेस काढून मग त्याच्यामधून ते सिस्टमॅटिक ट्रेनिंग वगैरे देणं ते फार चांगलं आहे, झालंही पाहिजे तसं. पण आमच्या काळात ती सोय नव्हती.
0: आणि फिजिकल फिटनेस सुद्धा किती गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही म्हणजे ड्युटी करता करताच मला वाटतं सगळ्या गोष्टी शिकत गेल्या.
1: फिजिकल फिटनेस तर हा कस त्याचा परीक्षेमध्येच लागला. 200 मार्गाचा त्यावेळी होता तेव्हा 200 पैकी 200 मिळवणारे एक किंवा दोन विद्यार्थी असतील. त्याच्यापैकी मी एक होतो. मी तेव्हा हॉलीबॉल खेळायचो. नशिबाने आजही हॉलीबॉल खेळतो. तेव्हा खेळायचो आणि फिटनेस हा होता. ऍथलेट होतो, चांगला रनर होतो. त्याच्यामुळं तो फिटनेस तेव्हा आता जसे शिकवून घेतात ना तसं नव्हतं. तो तुमच्यात असेल तो तिथं वेळेवर त्याचा कस लागेल त्याला.
0: आता जिथे जिथे तुमचं पोस्टिंग झालं मला वाटतं सगळ्या म्हणजे किती पिढ्या तुम्ही घडवल्या असतील. म्हणजे पण तुम्ही घडताना तुमच्या समोर कोण आदर्श होते तुमच्या कारकिर्दीमध्ये?
1: पोलीस कारकिर्दीमध्ये माझे काही सिनियर होते. त्याच्यामध्ये एक चिंतामण कुलकर्णी जे माझे पहिले सिनियर होते, त्यानंतर शिवाजी सावंत, त्यानंतर एक देसाई म्हणून होते आनंद देसाई. असे बरेच अधिकारी होते की मला वाटायचं की त्यांच्यासारखं व्हायला. आणि काय झालं, पोलीस सर्व्हिस जरी जॉईन केली तरी त्याच्या आधी मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक होतो. कॉलेजमध्ये केमिस्ट्री शिकवायचं. तर एक असं समीकरण होतं की बा हा प्राध्यापक कन्व्हेन्शनच्या आतमध्ये गुदमरून जाईल किंवा त्याचं काही असर राहणार नाही. परंतु नशिबाने माझ्या तो प्राध्यापक कायम राहिला. त्याच्यामुळे मला शिकत राहणं, डिग्री घेणं, लॉ करणं, त्यानंतर सायकोलॉजीमध्ये कुठल्याही गोष्टीचं अनालिसिस करणं, कुठल्याही गोष्ट झाली त्याचं विश्लेषण करून अरे असं का झालं, गुन्हे घडतात पण ते असे का घडतात, किंवा मग त्या गुन्ह्यामागची खरी पार्श्वभूमी काय असते, सोशल इकॉनॉमिक किंवा गरिबीच फक्त कारण असतं का, त्याशिवाय तुमची मानसिकता, मानसिकतेतून निर्माण होणारे मग तुमचं जैविक सूत्रांचं बंधन, त्या बंधनातून निर्माण होणारा तुमचा वैचारिक गतिमान वगैरे वगैरे अशा गोष्टी माझ्या समोर खूप असे येत गेल्या. आणि नशीब माझं चांगलं की तो प्राध्यापक आणि पोलीस ऑफिसर हे कॉम्बिनेशन जिवंत राहिल्यामुळं मला सातत्याने जे अनुभव मिळाले पोलीस खात्यात ती अनुभव समृद्धी प्रचंड झाली. आणि त्या अनुभव समृद्धीतून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी जसं साहित्य बाकीच्या सगळं जे आहे ते निर्माण होत गेलं. मी कधीही मनात चिंतलं नाही की मी कवी होईल. मी कधी चिंतलं नाही की मी लेखक होईल. मला कधी असं वाटलं नाही की मी सायकोलॉजीचा किंवा संत साहित्याच्या याच्यामध्ये जाईल असं कधीही वाटलं नाही. परंतु केवळ या प्राध्यापकामुळं तो पोलीस अधिकारी जास्त प्रमाणात या सगळ्या गोष्टी विश्लेषणात्मक करायला लागल्या. आणि त्याच्यात गंमत अशी घडली की हे करताना मग आधारभूत असं कोण शोधायचं, प्राइम प्रिन्सिपल कुठला आहे, तर मला ते दिसायचं संतांच्या वाङ्मयामध्ये. अरे वागणूक शास्त्र म्हणा किंवा संस्कृती संवर्धनाचं काम जे खऱ्या अर्थाने केलेलं आहे ते संतांनी केलेलं आहे. मग त्यांनी बेसिकली गोष्टी सांगितल्या आणि आमच्या घरी थोडस संत वाङ्मयाचं होतं. आमच्या आजोबाजाऱ्या संत वाङ्मयाचं पुस्तक, पुराण, वेद, उपनिषद वगैरे घरात मला सगळं मिळालं वाचायचे. तेव्हा श्रावण महिन्यामध्ये रामायण वाचलं जायचं. तेव्हा मी 6वी 7वीत असेल पण माझ्या आजोबा मला बसवून रामायण वाचायला सांगायचे. आणि मग ते मंडळी जी कामाला असायची आमच्या वाड्यावर ती बसायची ऐकत, मग प्रसाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर ते कुठंतरी भिनलं होतं आणि शेवटपर्यंत ते राहिलं, ते सुटलं नाही. आणि म्हणून मला खरं तर ह्या साहित्यामध्ये येता आलं, साहित्य क्षेत्रात येता आलं. संत साहित्याच्या अभ्यासावरून ते मग हळूहळू हळूहळू डेव्हलप होत गेलं पण त्याला खऱ्या अर्थाने पूरक झाले. म्हणजे आज माझं साहित्य जरी मोजकं असलं, एक 5-6 पुस्तकं आहेत, पण तरीही त्याच्यामध्ये एक वेगळी झलक जी दिसते ना ती पोलीस अधिकारी. म्हणजे एक अनोठ कॉम्बिनेशन तू म्हणू शकते की पोलीस आणि साहित्यिक हे असं कॉम्बिनेशन. पोलिसातले अनुभव हे साहित्यात येताना पोलीस स्वतः लिहितात. आता जनरली पोलिसांच्या लिहिलेली पुस्तकं तुम्ही जर बघितली तर मी माझ्या कारकिर्दीत मी माझा हे सगळं येत असत. आणि पोलिसांवर साहित्यिकांनी जे पुस्तकं लिहिली त्याच्यावर सुद्धा एक वेगळ्या अंगाने तो खाकी गणवेशाचा अंगवला जातो. त्या खाकी गणवेशाचे वेगवेगळे पैलू उघडकले जातात. पण तिथे हे कॉम्बिनेशन आतमध्ये असल्यामुळं मला पोलीस आणि साहित्यिक याचं एक वेगळं आणि त्याच्यामध्ये माझे अनुभव पोलीसचे हे कुठे मेळ खातात, आपलं कुठे चुकतं, तेव्हा माझ्या हाताने एन्काउंटर झाली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की अरे आता आपण खर तर एवढं एज्युकेशन घेऊन आपल्या हाती लेखणी दिलेली आपण प्राध्यापक पूर्वाचरणीचे आणि आता आपण एन्काउंटर सारख्या गोष्टी या याच्यामध्ये हे कसं काय शक्य आहे. मग कॅचिंग देम यंग त्याच्यातून ते अमृतचंद कोळे पुस्तक निर्माण झालं. विशेष म्हणजे आजच्या या तुझ्या पॉडकास्ट माझ्या मुलाखतीचं मला हे सगळं सांगताना खूप भरभरून आनंद होत आहे. ते तुलाही दिसत असतो. तो आनंद एकाच गोष्टीमुळे होतो की मी ज्या व्यक्ती समोर बसून हा पॉडकास्ट करतोय ती व्यक्ती विंदा करंदीकरांची नात आहे. पण हे पण याला पण भाग्य लागतं, याला पण भाग्य लागतं की
0: ऋणानुबंध
1: कुठेतरी असतात आणि कुठेतरी साहित्याच्या याच्यामध्ये पहिला माझा काव्यसंग्रह जो कालच्या कारण होता त्याची संकल्पना फार अचट होती की काळ आपल्या मर्जीनुरूप अनेक कारण जन्माला घालत होते पण त्या कारणांपैकी जी योग्य त्याला वाटतात तीच कारण जीवनात होती. म्हणजे 1000 वर्षापूर्वीचा 2000 वर्षापूर्वीचा 5000 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर आपल्याला दिसतं की राम आणि रामायणातले जी कॅरेक्टर्स आहेत ते साधारण 125-130 कॅरेक्टर असतील. महाभारतामध्ये 250-300 कॅरेक्टर आहेत. पण त्या काळातली अँथ्रोपोलॉजिकल फिगर्स मानववंशशास्त्राप्रमाणे जर बघितलं तर लोकसंख्या लाखोच्या घरात होती. म्हणजे साधारण 10 लाख ते महाभारत काळामध्ये जास्तच असेल लोकसंख्या. तर ही लोकसंख्या एवढी असताना फक्त एवढीच कॅरेक्टर कशी काय निवडली गेली तर ही काळाने निवडलेली कॅरेक्टर होती आणि काळाने ती का निवडली कारण त्यांचा एक सांस्कृतिक वारसा वैचारिक वारसा हा जीवनाच्या शाश्वत मूल्यांवर जेव्हा भाष्य करतो तेव्हा ते कॅरेक्टर काळाच्या ओघात टिकत. म्हणजे काळ आणि काळाची कारण आणि म्हणून मी ते कालस्य कारण हे नाव देऊन ते नारायण सुर्वेची प्रस्तावना त्याच्यावर आहे आणि त्याच्यातून मग दुसरा एक काव्यसंग्रह आला शिलालेख अशा रीतीने ते साहित्य येत.
0: सर तुमचा गण ते लेखणी हा प्रवास आपण जाणून घेणारच आहोत पण छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि तुमचा हा सगळा साहित्यिक आणि पोलीस अधिकारी म्हणून असलेला प्रवास पुलगडून आपल्या श्रोत्यांसाठी दाखवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90.8.

0: तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर ऍडव्होकेट धनराज भंजारी साहेब यांच्याशी संवाद साधतोय. सर, आपण म्हणजे पोलीस म्हटलं की मगाशी मी म्हटलं तसं एक उत्सुकता असते की पोलिसांचं आयुष्य कसं असेल आणि काय काय त्यांनी त्यांच्या आयुष्यात चढ उतार पाहिलेले असतील. आणि तुम्ही तर काय आता जर एन्काउंटर बरेच केलेले आहेत तर एक थोडीशी भीती असते. आणि मला वाटतं तुम्ही दोन म्हणजे हाय प्रोफाईल केसेस सुद्धा हॅन्डल केलेल्या आहेत. तर हाय प्रोफाईल केसेस हॅन्डल करताना तुमच्या मनात काय आणि तुम्ही कवी मनाचे आहात, साहित्यिक आहात, म्हणून थोडस कशी मनाची कधी उलघार झाली का त्याविषयी थोडस सांगा.
1: गुन्ह्यांची उकल करताना मी माझा बराचसा पोलीस कारकिर्दीचा आढावा जर घेतला तर दिसेल की डिटेक्शन म्हणजे गुन्हे शोधक आणि इंटेलिजन्स म्हणजे गुप्त वार्ता या दोन विभागात माझं चांगलं काम झालं. कदाचित ती जैविका माझ्यात असतील किंवा त्याच्यामध्ये मला गती असेल. तर जेव्हा गुन्हेगार समोर यायचा तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया असायची की याला हा गुन्हा करायला कुठली परिस्थिती आहे ती कारणीभूत. कारण मुळात जन्मत हा कोणी गुन्हेगार असत नाही. नेचर आणि नर्चर फॅक्टर प्रमाणे जर विचार केला तर कोणाचीही जैविक सूत्र ही गुन्हेगारी जैविक सूत्र नसतात, ती परिस्थितीने घडवली जातात. मग असाही एक प्रघात आला की मला जेव्हा बाहेरचं साहित्य वाचायची संधी मिळाली म्हणजे पाश्चात्य जसं गॉडफादर आहे, त्यानंतर पाश्चरचं आहे, भ्रष्टांत असेल आहे, तुमचं डोस्टोव्स्की आहे. डोस्टोव्स्कीने हे फार माझ्या पोलीस जीवनावर फार परिणाम केला. क्राईम अँड पनिशमेंट त्यांचं पुस्तक, त्यानंतर लिओ टॉलस्टॉयचं वॉर अँड पीस हे पुस्तक, तर बऱ्याचशा याच्यामध्ये विल ड्युरांट वाचला, हिस्ट्री ऑफ टाइम हे सगळ्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हे दोन्ही प्रकार शक्य आहे. जैविक दृष्ट्या सुद्धा एखादा क्रिमिनल अॅटिट्यूड म्हणूनच जन्माला आलेला असतो. मग क्रिमिनल अॅटिट्यूड म्हणून जन्माला आलेला असतो असं जर असेल तर मग ज्ञानेश्वर आणि खळदची व्यंकटी सांडव पटलेला आहे ते लागू पडत नाही का याना? लागू पडते. म्हणजे खळ त्यावेळी सुद्धा होते, म्हणजे खळ ते खळ म्हणाले त्यावेळी सुद्धा होते. तर हे कसं घडतं आणि गुन्हे घडण्याच्या आधी त्या गुन्हेगाराची काय मानसिकता असते, व्हॉट इज सायकोलॉजी, ही पासेस थ्रू, आणि त्या सायकोलॉजीच्या मागे ती डेव्हलप करणारी कारणं काय असतात याचा एक अनाकलनीय आढावा माझं मन नेहमी घेत राहायचं. म्हणजे एक संभ्रम अवस्था असायची, हा गुन्हा असा घडला, मर्डर विथ रेप आहे, रेपचे गुन्हे आहे आणि बाकीचं सगळं आहे, तर हे कसं काय हे घडतं. आणि नकळत माझ्या लक्षात आलं की साहित्य आणि पोलीस याचा फार जवळचा संबंध आहे. मग गुन्हे शोधत असताना जेव्हा मी समोरचे सब्जेक्ट फिर्यादी असेल, आरोपी असेल, याच्याशी जेव्हा संवाद साधतो, माझे एक लक्ष द्यायचं की आपण जेव्हा साहित्य किंवा पुस्तक वाचतो तेव्हा पुस्तकातली माणसं वाचतो. अगदी विसर खांडे, शिवाजीराव भोसले यांनी अशी कॅरेक्टर रचनावर केली मृत्युंजय म्हणा, की ती कॅरेक्टर आपण वाचत असतो. म्हणजे पुस्तक वाचत असताना पुस्तकातली माणसं वाचत असतो, पण पोलीसची ड्युटी करत असताना मला माणसातलं पुस्तक वाचायला मिळायचं. म्हणजे प्रत्येकाकडे एक ग्रंथ आहे, प्रत्येकाकडे एक हिस्ट्री आहे, आणि ती हिस्ट्री समजून घेतल्यानंतर असं वाटायचं अरे हे तर जिवंत आहे. पुस्तकातली माणसं ही जुनी आहेत, ती कल्पित आहेत, पण ही तर जिवंत आहे आणि ऍक्च्युअल आहे, खरे पण आहे त्याच्यामध्ये. आणि असं जेव्हा झालं तेव्हा मला ते दिसलं की जेव्हा एखादी मुलगी 20 वर्षाची येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट देते की 2 महिन्यापूर्वी माझी आई वारल्यानंतर माझ्या जन्मदात्या वडिलांनी आम्हाला तेल लावून देण्याच्या बहाण्याने माझ्यावर जो अतिप्रसंग केला, तर त्यावेळी ती कसे ओथंबतात गाल तिचे, किती घुटमट होते तिची, तिचा गळा कसा दाटून येतो, ती वेदना व्यक्त करत असताना त्याचं जिवंत वेदनेचं प्रतिबिंब आम्हाला त्या लाल आपल्या निळशाईने कागदावर उतरायला लागायचं. ते म्हणजे पोलीस स्टेटमेंट, पोलीस रेकॉर्ड करतात. आणि मला तसंही ना फिल्म इंडस्ट्री आणि याचं फार अट्रॅक्ट होतं की जेव्हा गावात आमच्या छोट्याच्या
0: खेड्यामध्ये
1: त्याच्यात होतो तेव्हा फार अट्रॅक्शन होतं. हे रिअल टाइम हिरो आणि रील हिरो हे नेहमी द्वंद्व माझ्या मध्ये चालायचं. मग जेव्हा लोकप्रवेशवरती आहे माझा फोटो अजूनही ते सांगतात अटक करण्याची प्रोफाईल केस माझ्या लक्षातली की त्याची अटक त्याच्यानंतर सलमान खानने जेव्हा ते ऍक्सिडेंट करून लोकांना चिरडलं त्याच्यातून त्यांनी साध्या ऍक्सिडेंटची केस करून तो हे झाला मग हे साध्या ऍक्सिडेंटची केस नाही आणि इन्क्वायरी याच्यावर झाली पाहिजे म्हणून ते परत प्रकरण जरा मीडियामध्ये आल्यानंतर जरा उठलं तर त्या इन्क्वायरीशी मी संबंधित होतो आणि जावेद अहमद तेव्हाचे माझे जॉईंट कमिशनर यांनी ते त्यांचं लिहायचं अधिकारी होतो त्या काळामध्ये ती इन्क्वायरी करत असताना सलमान खानचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं म्हणा हे म्हणा तेव्हा मला वाटायचं की अरे हे रिअल हिरो आहे रिअल हिरो तो आपण आहे आणि असं स्वतःबद्दल एक थोडस एक निर्माण झालं असं आणि मग विद्यार्थ्यांना याच्यातून काय सांगायचं की ते इन्स्टेड ऑफ बिकमिंग रिअल हिरो ट्राय टू फाइंड आउट अ रिअल हिरो इन यू तो तुमच्यातच आहे आणि तो तुम्हाला दिसतो त्या पद्धतीनं तुम्ही हे करा म्हणजे नेहमी गुणाचा शोध घेत असताना मी माणसांचा शोध जास्त घेतला त्यांच्या परिस्थितीचा शोध जास्त घेतला आणि त्याच्या आकलनातून जे एक अनुभव समृद्धी जमा होत गेली त्याच प्रतिबिंब नंतर माझ्या आयुष्यामध्ये पुढे पुढे पडत गेलं तसं मी गुप्तवार्तामध्ये काम केलं गुप्तवार्ते काम करण्याच्या आधी माझं एक ऑपरेशन त्याच्या आधी एक होतं की त्याच्या ज्या दंगली झाल्या होत्या त्याच्यानंतर मुसलमानाचा रोल करून मला पाकिस्तानच्या आर्मीचे हत्यार शोधायचं नशिबाने माझ्या काम मिळालं त्याच्यात मी फार यशस्वी झालो त्यानंतर मला आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून युनोला एक वर्ष काम करायला मिळालं म्हणजे आय वॉज रिप्रेझेंटिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक अम्बॅसेडर टाईप ते स्टेटस होतं आम्हाला तो पासपोर्ट असता वेगळा डिप्लोमॅटिक पासपोर्ट असायचा तो ग्रे कलरचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं जे पोलिसिंग मी अनुभवलं एक वर्षभरामध्ये अमेरिकेचा पोलीस अधिकारी रशियाचा पोलीस अधिकारी जर्मन फ्रान्स इटली या सगळ्या देशाचे ब्रिटनचे पोलीस अधिकारी कसे विचार करतात कशा पद्धतीनं त्यांचं डेमोक्रेटिक पोलिसिंग चालतं हे खूप महत्वाचं मला त्याच्यामध्ये वाटत गेलं मग उत्तवार्तेच्या विभागामध्ये काम करत असताना बहुतांशी असे अनुभव आले त्याच्यामध्ये कम्युनिटी पोलिसिंग तो एक अनुभव आला त्यानंतर महत्वाचे सांगायचे म्हणजे एटीएस एटीएस मध्ये मी हेमंत करकरे बरोबर काम केलं हेमंत करकरे बरोबर माझं एक वेगळं नातं होतं कारण मी एका भागातले नागपुरातले होतो मूळचे आणि त्यांना पण अभ्यासाची फार गोडी असते आम्ही एटीएस मध्ये असताना हेमंत करकरे म्हणाले होते की आपण दोघे मिळून केमिकल टेररिझमवर बायोटेररिझम आणि केमिकल टेररिझमवर पीएचडी करूया माझं तेव्हा एक नुकतंच लेक्चर झालं होतं युडीसीटीमध्ये बायोटेररिझमवर आणि त्या तिथल्या डायरेक्टरनी एक अप्रिसिएशन लेटर पाठवलं होतं ऑफिसला ते त्यांच्या टपाला मध्ये त्यांना ते म्हणाले अरे तू हा लेक्चर कसं घेतलं तू कधी गेला होता म्हटलं साहेब मागे त्याला होतं म्हणून तो गेलो मग त्याच्यातून ते झालं तो अनुभव फार प्रचंड मोठा अनुभव होता ज्या काळामध्ये आता निकाल लागलेला ते मालेगावचा बॉम्बस्फोट म्हणा किंवा बाकीचे साखळी बॉम्बस्फोट होते
0: तपास
1: आणि मग तिथून मी कपरेडला माझं सिनियर म्हणून ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणून पोस्टिंग झालं कपरेड मध्ये जो अनुभव मिळाला तो एका वेळेस सांगायला झाला तर तुला सांगतो आयुष्यात प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागते इफ यू आर ऑनेस्ट यू मस्ट पे द कॉस्ट फॉर युअर ऑनेस्टी तर म्हटलं हे काउंटरवर काहीतरी जाऊन विकत घेण्यासारखं आहे वी आर पेईंग इट पण अदर ऑनेस्टी सोडून परत डिसऑनेस्टीकडे जाऊन हे करायचं त्याला एक लिमिट असते म्हणून 26/11 हा माझ्या आयुष्यातला फार मोठा अनुभव होता आणि माझ्याच एरियामध्ये कसाब आणि हे सगळे टेररिस्ट एका अभद्र रात्री आलेत आणि तो सगळा प्रकार घडला सगळ्या मुंबईकरांना ते विचारत असते हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेलं असा तो प्रवास होत गेला त्यानंतर मला प्रमोशन मिळालं मी असिस्टंट कमिशनर झालो मग 4 वर्ष मी नायगाव मुख्यालयामध्ये तिथे बहुतांशी रिक्रुटमेंटची कामं मी केली म्हणजे त्या काळात आर आर पाटील होते गृहमंत्री मला आठवतं 3 वर्षामध्ये म्हणजे 2010 2011 आणि 2012 या काळामध्ये जवळपास 12,000 पोलीस कॉन्स्टेबलचा भरती झाला आणि आर आर पाटलांनी मला बोलून शाबासकी दिली होती की या तिन्ही वर्षामध्ये आपल्या मुंबई नायगावच्या सेंटरमधून एकही खोटं प्रकरण किंवा एकही पोलिसांच्या रिक्रुटमेंट बद्दल तक्रार आली नाही इतकं निकोप आणि इतकं सुंदर ते झालं लोहिया म्हणून माझे डीसीपी होते मनोज तर असा हा प्रवास होत गेला.
0: पण काय असं चॅलेंजेस, प्रत्येक केस ही रादर एक चॅलेंज असेल तुमच्यासाठी, म्हणजे अशा कुठल्या केसेस होत्या किंवा अशी कुठली प्रकरण होती की ज्यामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागला?
1: धवीस अकराच होत. धवीस अकराच जेव्हा हे घडलं असं एखादी ग्रँड डिझाईन लक्षात आल्यानंतर की 26/11 हा काही दहशतवादी हल्ला नव्हता, तो लोकांना कळतो की दहशतवादी हल्ला. ऍक्च्युअली ते युद्ध होतं आणि ते पाकिस्तानने लादलेलं युद्ध होत. एक युद्ध सैन्य आणि सगळ्या जगभर भेटोरा पेटून वॉर डिक्लेअर करा वगैरे असं न करता एक 10 दहशतवादी त्यांना ह्युमन बॉम्ब म्हणता येईल असे तयार करून पाठवायचे, त्यांच्यामधून उत्पात घडवायचा आणि त्यांच्या हँडलर जे आहे ते पाकिस्तानात बसायचे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे ते घडवून आणायचं. अकल्पित खरं तिथे पोलीस मध्ये काम करण्याचा तो एक प्रचंड मोठा अनुभव होता की पोलिसांना युद्ध कसं फेस करावं याचं ट्रेनिंग असतं. आम्हाला सिव्हिल पोलिसिंग म्हणता येईल, म्हणून आपण एक नागरिक प्रकारचं पोलिसिंग अपेक्षित करतो. पण युद्ध जर समोर उभं राहिलं कसं त्याला मुकाबला करायचा त्याचा पहिला धडा मुंबई पोलिसांना मिळाला आणि मुंबई पोलिसांनी त्याच्यातून जगासमोर धडा निर्माण व्हावा अशा प्रकारचं कामगिरी. पोलीस अधिकारी आपले गडकरी पासून साळस्कर असतील, गांधी असतील, त्यानंतर अनेक शिंदे वगैरे बरेच अधिकारी गेले, त्यामध्ये तुकाराम मुंबई हा एक आमचा पोलीस अधिकारी ज्यांनी एक जिवंत ह्युमन बॉम्ब प्रसाद नावाचा पकडला. तो इतिहास आहे, इतिहासामध्ये ह्युमन बॉम्ब झालेले लोक कधी जिवंत मिळाले नाही, पण हा जिवंत पकडला गेला. त्याने आत्मघात करून घेतला किंवा ते एन्काउंटर मध्ये मारले गेले, पण इथं तो जिवंत पकडला गेला. हा तो एक कीर्तिमान मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्या काळात निर्माण केला. मला वाटतं हे 26/11 सगळ्यात मोठं देणं आहे. आता थोडस आपण व्यक्तिगत स्वरूपाकडे जर याल तर काय झालं होतं की 26/11 हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची एक आर्थिक जागतिक मंदी, जगावर आर्थिक मंदीचा सावट आलं होतं 2007 सप्टेंबर नंतर सुरू झालं आणि 2008 ते राहिलं. तर एक चंद्रशेखर टिळक म्हणून इकॉनॉमिस्ट आहे, अर्थतज्ञ आहे,
0: आपल्याकडे आले होते.
1: हा, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मी त्यांचा फार फॅन होतो आणि चर्चा व्हायची त्यांच्याबरोबर. तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एकदा असं मेन्शन केलं होतं की ह्या जागतिक मंदीतून मला असं वाटतं की ज्या ज्या देशांची आर्थिक सुबत्ता ही युद्ध सामग्रीवर आणि युद्ध सामग्रीच्या खपावर अवलंबून आहे, तर अशा देशांकडून दहशतवादी हल्ला भारतासारख्या शांतीप्रिय देशावर होऊ शकतो. ते मला चुणूक लागून गेली ती आणि त्यानंतर तिथल्या एरियाचा जेव्हा अभ्यास केला आणि काही आयबीचे इंटेलिजन्स ब्युरो, आता हे मी माझ्या बोली बांधवांना सांगत असतो की इंटेलिजन्स ब्युरोचे जे फीडबॅक येतात ना ते इतके महत्वाचे असतात, पण आपण ते आले मग कोणतरी ते एसटीला घेऊन टाकले नाही तर मग एसआयडीला बघतील ते करतील असं नाही. पण लोकल पोलीस म्हणून, लोकल पोलीस ठाण्याचा प्रमुख म्हणून मी जेव्हा ते सगळं बघत होतो तेव्हा मला असं वाटलं की दहशतवादी हल्ला समजा मुंबईवर झाला तर तो समुद्रमार्गे होईल आणि समुद्रमार्गावर त्यांना आपल्या एरियामध्ये, आपण आपल्या एरियाचं बघूया कुठलं असं आहे, तर मला ते नेहमी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ट्रायडंट हॉटेल त्याच्या मधलं जे वॉटर लॉगिंग आहे जिथे ते बदवार पार्कला ती बोट लागते तो एरिया नेहमी डेंजरस वाटायचा. आणि तिथे जेव्हा मी चौकशी केली कर्मधर्म सहकारी त्या काळामध्ये डॉक्टर मेकर जिवंत होते, मेकर अंपायरचे जे प्रमुख होते ते जिवंत होते, त्यांनी एक पत्र लिहिलं होतं की रात्री बेरात्री मी कुठल्याही बोट्स असं येताना बघतो त्या बोटवर काही चेकिंग नाहीये आणि त्या कुठल्या बोट आहे

0: त्यांना सांगायला पाहिजे. म्हणून त्या पत्राचा ड्राफ्ट करून एक नोटिंग घेऊन पाठवलं. तर आमचे डीसीपी तेव्हा होते झोनचे, ते म्हणाले की हे तुम्ही म्हटलं सर नेव्हल कमांडला लिहायचं आहे, तुमच्या सहीने पत्र गेलं पाहिजे. ते म्हणा नाही नाही सगळं सगळं तुझं आहे, तू मेहनत केली आणि खरंच त्याच्यावर तू मेहनत केली होती, हे पत्र तू तुझ्या सैनिक पाठव, माझ्या सैनिक पत्र. आता बघा कसं कधी कधी तुमचं राहिलं पोलीस मध्ये असं. नेव्हल कमांडने बाकीचे सगळे मुद्दे सोडून ऑब्जेक्शन कशावर घेतलं की अनकमिशन ऑफिसर मी, तेव्हा सिनियर इन्स्पेक्टर रँकचा होतो, तर हे काही कमिशनरेट रँकचे नाही आणि हे कसं काय आम्हाला पत्र लिहू शकतात त्याच्यावर ऑब्जेक्शन. त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. मग काही महाभाग होते पोलीस मध्ये आमच्या, तेव्हाचे ते लोक म्हणाले की हा त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे, मग मला त्याचं उत्तर विचारण्यात आलं वगैरे. त्याच्यामध्ये आम्ही आलो विनाकारण, त्याची खरं तर गरज नसते. पण मुख्य मुद्दा मग झाल्यानंतर मग लोक इकडे तिकडे सोडायला लागले, काय कारण होतं, कोण कसं होतं, इंटेलिजन्स फेलियर, मग कोणी कळवलं होतं का, कोणी सांगितलं होतं का, त्याची सहनिशा होत राहिली. आणि हा सगळा करस्पॉन्डन्स जो मी केला होता तो आज मी तुझ्या पॉडकास्टवर सांगतोय, पण हा गोपनीय करस्पॉन्डन्स. कुठल्या तरी मिस्टिक मॉम्बरने, म्हणजे मी मिस्टिक मॉम्बर म्हणे, कोण होता, पोलीस होता, पत्रकार होता, मला माहित नाही, त्यांनी ते पत्र मीडियामध्ये लीक केलं की असं असं धनराज भंडारी नावाच्या एका अधिकाऱ्याने पत्र लिहिलं होतं, त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही आणि म्हणून आलं. आता हे कारण पत्रा जो आहे तितक्या पुरत्या, त्याच्या आधीचे सुद्धा खूप असे इन्क्लूड होते ज्याच्यावर लक्ष देणं, म्हणजे स्वतः त्या काळचे गृहमंत्री शिवराज पाटील, नंतरचे सुनील कुमार शिंदे यांनी पण त्यांच्या वक्तव्यामध्ये हे कबूल केलं होतं की 26/11 इम्प्यूट हे अमेरिकन एफबीआय कडून आले होते, पण आम्ही त्याच्यावर योग्य जी एक काउंटर ज्याला म्हणतो तसं काउंटर नाही करू शकलो त्याला, आणि म्हणून 26/11 आम्हाला दुर्दैवाने फेस करावं लागलं. मग त्या दिवसभरात ज्या दिवशी हे पत्र मीडियात गेलं त्या दिवशी दिवसभर माझा चेहरा त्या टीव्ही चॅनलवर होता. आता टीव्ही चॅनलचं आणि माझं काय नातं जुळलेलं आहे काय माहित नाही, तेव्हा बघतो आजपर्यंत किंवा काही विषय पोलिसांचं जरी काय असलं झालं असतो आणि चालू तोही एक प्रकार ठीक आहे चांगलं ते होतं. परंतु त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये मला काही जो आमच्या हितशत्रूंकडून म्हणा किंवा थोडाफार काही अँटी सोशल लोकांकडून थोडा त्रास झाला त्या काळामध्ये, तो सहन करावा लागला आणि ते सहन मला खूप
1: स्ट्रॉंग
0: खूप पोरमोराचा विचार की हे तुम्ही कसं काय सहन केलं, म्हणजे जनरली पोलीस अधिकाऱ्याला तब्येतीवर परिणाम होतात, बीपी वाढतो, ते डिप्रेशन मध्ये
1: जातात.
0: हे खरं बोललीस, खऱ्या अर्थाने तू ओळखलं, तू खरी इंटरव्ह्युअर आहे. तर कसं आहे की तिथे मला संत साहित्य, अरे वेदना आणि दुःख मला मिळाली, माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या वेदना ज्ञानेश्वरांना म्हणजे त्याला तर अगदी म्हणजे काही विचारू नका आयुष्य म्हणजे अशा प्रकारच्या त्या वेदना होत्या. मग तिथून त्याला महत्वाचं वाटतं मला सुद्धा जे अमृत चंदकोळेमध्ये माझ्या पुस्तकात तुला दिसेल की वेदनेची ऊर्जा करण्याचं तंत्र हे आमच्या संतांनी शिकवलं. कुठलाही माणूस जगात असा नाही की ज्याला दुःख नाही, दुःख येतं तेव्हा ते तुम्हाला इतकी प्रचंड अनुभव समृद्धी देऊन जातं आणि त्याच्या विरुद्ध सुख जर आलं तर ते सुख तुमच्यातून काहीतरी घेऊन जात. समजा मला हे मिळालं राष्ट्रपतीचं पदक मिळालं, त्या काळातच मला ही सगळी पदकं मिळाली, राष्ट्रपतीचं पदक मिळालं, लोक येणार हे करणार ते करणार, सर पार्टी द्या, फंक्शन करू, सेलिब्रेट करू, सगळं पार्टी गेली, इकडे गेली, 20,000 सुख आलं ते काहीतरी घेऊन गेले, पण दुःख आलं त्याने मला कायमची अनुभव सांगून दिली. म्हणून दुःखाची माझा नातं जे तेव्हापासून होतो वेदनेशी नातं आणि त्याची एनकरेजमेंट म्हणजे हे नवीन पिढीला सांगताना मला फार बरं वाटतं की वेदना आणि दुःख ही परिस्थितीने दिली, समाधाने दिली किंवा अजून कुठल्या कारणाने दिली, सक्तीने दिली, तुम्ही सहन करण्याची ताकद वाढव. त्याच्यासाठी मानदंड आहेत आपल्याकडे, ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत मानदंड आहे. आणि विशेष म्हणजे हे मानदंड आहे ना, हे दोनच नावं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जे केलं हो चक्क टीनेज मध्ये गेलं, बवंडर असते ते, कुमार असते ते, म्हणजे ज्या काळी करंगळी कापून 10 टेंबर रक्त विषय शंकराचे पिंडून करू छत्रपती म्हणतात की हिंदू स्वराज्य स्थापन करेल तो छत्रपती शिवाजी महाराज 17 वर्ष आणि 16-17 वर्षाच्याच काळामध्ये शुद्धीपत्र

0: वेदनेची नामुष्की आमच्यावर आली. म्हणजे विचार करा की समाजामध्ये जगायला तुम्हाला कोणाची तरी ऑथॉरिटी लागते, नाहीतर तुम्ही समाजात जगू शकत नाही. किती भयंकर आहे या काळात तर तुम्ही कल्पना नाही करू शकत. त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी ते वंजोट शुद्धीपत्र घेतलं, नेवासेला आलं आणि आपल्या पाठीला दगड घेऊन ज्ञानेश्वरी लिहिली 750 वर्ष. ते धर्म मार्दंड ज्यांनी हा पत्ता बजावला त्यांचे वंशवाद कुठे आहे की नाही माहित नाही, पण ज्ञानेश्वर मौली 750 वर्ष चिरंजीवी झाली. तर हा प्रताप दुःखाचा आहे. तुम्हाला वेदना पाहिजे, ते आतून कुठून तरी आलं पाहिजे,
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आता फार गंभीर स्वरूपाच्या आपल्या गप्पा झाल्या, आता थोडं साहित्यिक मोडवर आपण जाणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आचार्य माहिती.

0: तीन
1: विषयांचे यंत्र तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य कँटीन फ्रॉम युअर ओन रेडिओ आणि आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त ऍडव्होकेट धनराज अंजली साहेब यांचा इंटरव्ह्यू घेत आहोत. आता मग विश्रांतीपूर्वी मी म्हटलं आपण विश्रांतीनंतर साहित्यिक आढावा घेणार आहोत सरांचा. तर सरांची बरीचशी पुस्तकं मला वाटतं 15-15-20 आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सगळ्यात आवडतं पुस्तक ज्ञानेश्वरीवर त्यांनी फार अभ्यासपूर्ण लिहिलेलं आहे ते अमृक्षण कोणे. आणि बस इतनी शिकायत आहे ज्यांना कोणाला पोलीस अधिकारी व्हायचंय किंवा सरांचा समग्र साठत म्हणजे षष्टब्दीपूर्ती सोहळ्याला हे पुस्तकाचं प्रकाशन झालंय बस इतनी शिकायत आहे ते त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि अर्थातच त्यांचं शिलालेख हे देखील एक पुस्तक आहे याविषयी सर तुम्ही अवश्य सांगा कारण याबद्दल मलाही माहिती नाहीये. आणि त्यांचे कविता संग्रह आहेत कालस्य कारणम आणि बेनुबा तच. आणि हे गुलजार साहेब आणि जावेद अख्तर साहेब या दोघांचीही त्यांना प्रस्तावना लाभलेली आहे. आणि फार असं खूप ही मोठी माणसं आहेत जी तुमच्या आयुष्यात आलेली आहेत आणि त्यांच्याबद्दलचे तुमचे सगळे किस्से किंवा कसं त्यांना तुम्ही भेटलात आणि त्यांनी तुम्हाला कसा आशीर्वाद दिला ते आम्हाला थोडस जाणून
0: घ्यायचं. जसं मी म्हणालो की पोलीस आणि साहित्य हे जसं जुळलं तर त्याच्यामधून एक अनुभव समृद्धी निर्माण झाली. मग ती कुठेतरी कागदावर उतरून काढावी असं वाटलं. आणि त्याच काळामध्ये खर तर मंगेश पाडगावकर असतील, विंदा क्रांतीकर असतील,
1: शंकर वैद्य
0: आमच्या जवळ राहायचे. शंकर वैद्यांना मी प्रत्यक्ष भेटले. नारायण सुर्यांची तर खूप गप्पा व्हायच्या. विंदाची कधी माझं समोरासमोर भेट झाली. एका कार्यक्रमाला मी ऑडियन्स मध्ये होतो तेवढं पण माझं बोलणं झालं नाही त्यांच्याशी. मंगेश पाडगावकरांची नेहमी असायचं. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या शुभेच्छा वगैरे सगळं दिलं होतं. तर मला एक लक्षात आलंय की व्यक्त होण्यासाठी साहित्यातला सगळ्यात उत्तम प्रकार काव्य आहे. आणि संत साहित्याचा अभ्यास करता करता मराठी लँग्वेजवर तशीही कमांड होती चांगली तर मी मग लिहायला लागलो. आणि नागपूरचा असल्यामुळे हिंदी पण माझ्या तोंडात यायचं. आणि थोडासा तो काळ जरा रोमॅन्टिक मूडचा असायचा. फिल्म हे ते याच्यामध्ये मी नेहमी रमायचो. चांगल्या ऑर्केस्ट्रा असेल, गाणी असतील, संगीत असेल, म्युझिक असेल. तर मग हिंदीमध्ये पण लिहिणं झालं. गंमत अशी झाली की कालस्य कारणम हा मराठी काव्यसंग्रह आणि शिलालेख हाही मराठी काव्यसंग्रह हे दोन काव्यसंग्रह झाले. त्याबरोबरीने एक हिंदी आणि उर्दूचा काव्यसंग्रह. माझे एक मित्र होते उबेद आझमी, ते उर्दूचे प्राध्यापक मुंबई विद्यापीठामध्ये. तर ते मला म्हणाले की हे जे तुझं हिंदी आहे ना ते बरंच उर्दू स्लॅंग वाला आहे. त्याच्यामध्ये उर्दू येतं. आणि माझी नोकरी ज्या मुस्लिम एरियामध्ये झाली किंवा गुप्तचर यंत्रामध्ये काम करताना मला जर मुसलमानाचा रोल करावा लागला त्या रोलमध्ये सुद्धा मला उर्दू चांगल्या प्रकारे शिकता आलं. आणि उर्दूवर विशेष प्रेम एका गोष्टीमुळे जडलं आणि एका व्यक्तीमुळे. ती गोष्ट म्हणजे एक लेख मी नवाकाळमध्ये वाचला आणि ती व्यक्ती म्हणजे दस्तूर खुद्द लता दीदी लता मंगेशकर. त्यांनी लिहिलं त्यांच्या त्याच्यामध्ये की उर्दू भाषेवर मी प्रभुत्व जोपर्यंत मिळवलं नाही तोपर्यंत माझ्या गाण्यामध्ये ती नजाकत आली नाही. त्यांचं इन्स्पिरेशन होतं दिलीप कुमार आणि त्यांना तो म्हणजे अविस्मरणीय होता
1: माझ्यासाठी.
0: तर म्हटलं वाच्यता आणि शब्द जर मधुर आणि गोड वाटत असतील कारण लोक तुम्ही वक्ता म्हणून जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला ऐकतात तेव्हा ते श्रवणीय असलं पाहिजे सगळं. मग आपण उर्दू शिकून घ्या. उर्दूचा अभ्यास आणि कुराणचा अभ्यास आणि बाकीच्या या सगळ्या गोष्टीमुळे मग तुम्हाला तो कदाचित परिणाम असेल त्याच्यामुळे तुम्हाला हे उर्दू हे दिसतं. मग आपण याच्यातला उर्दू काव्यसंग्रह म्हणून करूया. मग उर्दू काव्यसंग्रह म्हणून केला त्यानंतर मग आता उर्दू मराठी जायला भरपूर लोक होते. नारायण सुराणे अगदी भक्ता क्षणी शंकर वैद्य म्हणाले ती चित्र मला खूप आवडली मला तू सांगायला पाहिजे तो प्रस्तावना लिहायला. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. उर्दूच कोण मग आम्ही जावेद अख्तरांचं नाव तेव्हा ते गाजत होत त्यांच्याकडे गेलो. म्हणजे अगदी तो 2003-2004 काळ तुला सांगतो. त्या काळामध्ये जावेद अख्तरांच्या घरी जेव्हा मी जायचो तेव्हा ते लगान पिक्चरचे गाणे ते मला म्हणाले की हे बेजुबा तर उर्दू साहित्य मेरे को टाइम नहीं रहता मैं बिजी रहता हूँ कोई और लोगों से जाकर लिख लीजिए. मैंने कहा सर आप जोरी हो एक तो मैं मराठी ऊपर से पुलिस ऑफिसर और उर्दू में पोइट्री लिखता हूँ नहीं लिखता हूँ कोई देखे ना देखे या लोग यकीन भी नहीं करेंगे।
1: हाँ।
0: बोले पुलिस वाला है तो किधर से यहाँ वहाँ से लेके आके जोड़ दिया होगा।
1: हाँ।
0: मैं अपना ठापने मन अशा प्रकार से ढापलं जर कुठून तरी मला म्हटलं ते नको आहे। तुम्ही जर याच्यावर
1: शिक्कामोर्तब केलं
0: काव्य मूल्य आहे असं म्हणत असाल तरच हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात मला स्वारस्य आहे ना, ते त्यांना लागलं ते म्हणा ठीक आहे ठेवून जा। ठेवलं 2 महिन्यांनी ते मला म्हणाले बेतुबा तर्ज
1: नाव का, नाव का?
0: कारण हा शब्द मी एक असा शब्द उर्दू साहित्यात बघितलं कुठं
1: नाहीये,
0: हे कसं काय तुला सुचलं कुठून तू काढलं? म्हटलं सर हे कुठून काढलं नाही, एक दिवस झोपलो होतो सकाळी जाग आली म्हणजे बेतुबा तर्ज। नंतर मी त्याचा विचार केला तर म्हटलं मी रामदासांचं जे दासबोध आहे ते वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की वाणीचे जे 4 प्रकार त्यांनी सांगितले की नाभिस्थानी उन्मेष वृत्ती पराधाणी जे श्रुती ध्वनिरूप पश्यंती हृदय असे कंठी नादाला मध्यमा दाणी जे त्याला दीप उच्चारती अक्षराला वैखरी बोलली वैखरी नाद पश्यंती आणि परा हे 4 वाणीचे प्रकार रामदासांनी सांगितले। आता बघा कुठं ते संत साहित्य कुठं बोलतो काव्य तर त्याच्या वैखरी कशी निकृष्ट दर्जाची कोणाला काही बोलावं अपमान करायशिवाय द्या काय तोंडातून काही ना कंठ म्हणजे नाद नादात याच्यातून तुम्हाला सहसा कोणाला संगीतातून गाण्यातून शिवेगाळ नसते आणि मधुर असत ते त्याशिवाय सुद्धा एक नाद आहे तो पश्यंती म्हणजे हृदयात आहे नाभीस आणि उमेशवृत्ती पराधाणी ध्वनिरूप पश्यंती हृदय वसे म्हणजे त्याला पण धडकण आहे डॉक्टर टेलिस्कोप लावला तर आपण पण ऐकू शकतो धडकण आहे आणि त्याही पेक्षा उत्कृष्ट वाणीचा प्रकार म्हणजे पराजी नाभी आहे तुमच्या नाभी स्थानी आणि ती उन्मेष आहे तिला साऊंड नाही म्हणजे बेजुबा आहे आणि तिला फक्त तरंग आहे म्हणजे तर्ज आहे आणि म्हणून म्हटलं बेजुबा तर्ज हे नाव मी द्यावं आणि या वाणीने जर कोणाशी संवाद साधला जात असेल तर एक तर आपल्या प्रेयसी सिंग उर्दू काव्यात ते गालिब आणि मीर वगैरे त्यानंतर आपल्या जन्मजात आई सी कारण मुलगा लंडनला असतो 12,000 किलोमीटर राहिला त्याची तब्येत खराब झाली इथं इंडियामध्ये कळतो हा संवाद आहे आणि त्याही पेक्षा वरचा संवाद गोदावरचे पर्वतेगार म्हणजे परमेश्वर असेल जर साधायचा असेल तर फक्त परे इथूनच साधला जातो। आपल्याकडे ढोबळ मारणे म्हणतात नाभीच्या देठापासून तो ओरडला म्हणजे आर्त आहे ती किंवा आर्त म्हणजे त्याच्या पेक्षा खालची अजून कुठली आर्त ध्वनीचा हे नाही उल्लेख नाही आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे परा सगळ्यात श्रेष्ठ आहे तर म्हटलं बेजुबा तर म्हणजे परा दुबा भी नाही आहे और तरंग भी तर ते त्यांना इतकं भावलं मला म्हणाले दिस इज समथिंग रिअली वंडरफुल वेलकम आणि मग त्यांनी प्रस्तावना लिहिली प्रस्तावनेमध्ये लिहिताना त्यांनी इतका सुंदर उल्लेख केला की शिव की तांडव करती हुई मूरत को देखो तो शिव का अंग अंग कांप रहा है। वैसे धनराज मंजारी पुलिस की नौकरी करते हुए सीमेंट के शहर में सीमेंट के जंगल में मुंबई जैसे शहर में रहते हुए इन्होंने नज़्में लिखी वो नज़्में मुझे तांडव करती हुई शिव की मुद्रा में अगर आप ध्यान से देखो तो उसके ओठों की मुस्कुराहट बरकरार है तो वैसे मुस्कुराहट ये नज़्म है अशा प्रकारचा उल्लेख करून त्यांनी जेव्हा त्याच्यामध्ये लिहिलं मी तर ती प्रस्तावना त्यांची मिळाली धन्य झालो कृतज्ञ झालो आणि प्रकाशनाला ते स्वतः आले स्वतः आले आणि मग त्याच बरोबरीने मी ते पुस्तक घेऊन गुलजारांकडे गुलजार साहेबांनी तुम्हाला सांगतो त्या दिवशी माझी मुलगी होती अनुश्री मोठी ती माझ्यासोबत आली 7-8 वर्षाची असेल ती सोबत आली आणि गुलजार साहेबांनी तास वेळ दिला खूप बोलले भरभरून आमचं सगळं ऐकून घेतलं राखी मॅडम होत्या घरी त्यांनी आमचं छानपणी म्हणजे या पोलीस अधिकारी जिथे नोकरी करत असताना साहित्याचा वसा जपत असताना असे जे क्षण आहेत ना ते म्हणजे मोह क्षण आयुष्यात गर्व वाटावा असे ते क्षण होते आणि ते दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला गुलजार साहेब आले पहिल्या आवृत्तीत दवेद अत्तरांनी प्रकाशित केली मग दुसऱ्या याला 2 आवृत्त्या ते झालं तर दुसऱ्या याला ते आले त्यांनी त्याच्यामध्ये जे मेन्शन केलं ते इतकं सुंदर होतं इंडियन एक्सप्रेस मध्ये ते सांगितलं की आयुष्यात तुम्ही काहीही कितीही हे करा पण लौकिक ज्या मार्गाने तुम्हाला मिळायचा त्याच मार्गाने मिळतो. मग तो पोलिसात असेल, पण एक दायरा आहे, म्हणजे पोलिसाचा लौकिक मिळवण्याचा एक परिसर आहे. पण साहित्य हे असं क्षेत्र आहे की ज्याला परिसरच नाही, त्याला अमर्याद आहे. म्हणजे तो म्हणाले की गालिब च्या कोण त्याचे वंशज आहे आणि कोण तो कुठून आला काय आला ते कोणी बघत नाही, पण गालिब कित्येक वर्ष त्याची मुलं बाळ कुठे जीवन आहे त्याचा पण कोणी आढावा घेणार नाही, पण तो ओळखला जाईल. तर हा तो असा म्हणजे उल्लेख त्याच्या वेळी ते जे घडत गेलं ना, तुला सांगतो मी त्या दृष्टीनं अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो. अशा लोकांची भेट झाली, अशा लोकांकडून ऐकायला मिळालं, अमृत धन ऍक्च्युली. तर ही समृद्धी माझ्या आयुष्यातलं खरं सुख, खरी समृद्धी आहे.
1: तुमच्या आयुष्यातले अमृत क्षण आहेत ते, जे तुम्ही अमृत क्षण कोवळे या पुस्तकामध्ये सुद्धा दाखवलेले आहे. आता सगळे एवढं सगळं झालेलं आहे, म्हणजे मल्टी डायमेन्शन मग अशी आपण बोलत होतो, जसं मल्टी डायमेन्शन तुमची पर्सनॅलिटी आहे आणि पोलीस असून सुद्धा तुम्ही साहित्यिक म्हणून सुद्धा नाव लोक कमावलेलं आहे. आता ठिकठिकाणी तुम्ही व्याख्यानांना जाता आणि स्वतः तुमची सगळी भाषणं ऐकण्यासाठी, आता खरं तर भाषण हा विषय असा आहे की मुलं कंटाळतात, पण तुम्ही अरे ऍडव्होकेट नारायण अंजारे साहेब येणार आहे त्या एका नोटवर पब्लिक गोळा होतो असं आहे. तर त्याचं म्हणजे व्याख्यान देणं ही सुद्धा एक कला आहे, तर ती तुम्ही कशी सादर करता किंवा त्याच्यात काय ऐकून कसं मिळवलं?
0: माझ्या नशिबानी तू प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि एक माझ्या प्रोग्रामचं तू सूत्रसंचालक लेखा म्हणून काम केलेलं आहे आणि तुला तर याची देही याची डोळा बघायला पण मिळालाय. खरं तर एकच तत्व महत्वाचं आहे की माझ्या आजोबा मला नेहमी म्हणायचे की जेव्हा केव्हा कुठे भाषण करशील ना तेव्हा एक लक्षात ठेव की ऑडियन्समध्ये जे लोक बसले आहेत, तुझं भाषण ऐकायला जे लोक आलेले आहेत, त्याच्यामध्ये एक तरी माणूस तुझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ असा बसले. म्हणजे काय होईल की तू अवास्तव इकड तिकडचं भरकटणार नाही आणि जे काही बोलशील ते तत्वशुद्ध बोलशील. दुसरी गोष्ट महत्वाची अशी त्याच्यामध्ये घडली की दुसरं ते म्हणाले की भाषण तेव्हाच लोकप्रिय होतं जेव्हा तू तुझं मी पण नाही सांगत, तुझ्या मनात काय आंदोलन आहे विचारांची ते तू नाही सांगत आहे, त्यांच्या मनात त्या विद्यार्थ्यांच्या किंवा तुझ्या ऑडियन्सच्या मनात वैचारिक आंदोलन काय आहे त्याच्यावर तू जेव्हा भाष्य करशील तेव्हाच ते तुला ऐकतील. आणि मला वाटतं हा एक संवाद सुसंवाद जो भाषण देणारा वक्ता असतो त्याला आणि ऑडियन्सला जर जमला तर मजालाय, कोण ऑडियन्स उठून जाईल तर पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये तो येईल. कारण मी त्याच्या वेदनेबद्दल, त्याच्या दुःखाबद्दल, त्याच्या मानसिक भावनात्मक आंदोलनाबद्दल बोलतोय, त्याला ते ऐकायचं आहे. ही इज नॉट इंटरेस्टेड इन यू. त्याला हे त्याला काय करायचं आहे, तुम्ही आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी गुप्तहेर होता आणि मोठे हे झाला ते झाला, तो ऐकून घेईल तेवढ्या पुरतं. हा ठीक आहे, टाळ्या पण वाजवल्या, पण त्याचा जे त्याचा संबंध नाही तो तुमच्याशी जोडला नाही गेला. जोपर्यंत तुम्ही त्याच्या मनात हे आंदोलन बोलत नाही तुमच्या वाणीत तोपर्यंत तो जोडला जातो. मग विद्यार्थी असो, लेक्चरर असो, पोलीस अधिकारी असो, एक प्रिन्सिपलचं कॉन्फरन्स होती, सगळे प्रिन्सिपल जमा झाले होते त्या ठिकाणी ते बोलत असताना, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ते एक सूत्र कर्म धर्म संयोग आणि म्हणा मला गवसलं. ते काय कोण म्हणे की हातच्या मात्यात त्याच्यामध्ये परिश्रम असतात कुठेतरी
1: आणि तपश्चर्या आहे
0: काहीतरी हाती लागतं. तर मुळात जाऊन शिरणं किंवा घर गोहर के तलाश तो गहरे समुद्र में तलाश लगा है बंदे वरना सतर्पे घूमने से शिवा सिक्को के हात कुछ ना आएगा, असं जे बोललं जातं की ते प्रत्येक याचा खोल त्याच्यामध्ये जाणं आणि ती वृत्ती जपली माझ्या त्या प्राध्यापक आणि म्हणून पोलीस अनुभव एवढे संतुलितरित्या मला फलदायी होऊ शकले. आणि विद्यार्थ्यांचं आत्ताच्या तरुणाईचं जर म्हणणं असेल जे अमृतक्षण कोवळे एवढं पॉप्युलर होण्याचं कारणच ते झालं की तरुणाईच्या मनातली आंदोलनं समजून घेणारं कुठेतरी पाहिजे. तरुणांबद्दल काय झालेलं आहे, एक गोष्ट फार चुकीची घडली आणि ते पाप आमच्या पिढीचं आहे मी मानतो, म्हणजे मी कबूल करतो तो गुन्हा आहे आमचा. काय गुन्हा आहे की आम्ही आमच्याकडे जे जे होतं ते सगळं त्यांना दिलं. त्यांना आम्ही पैसा दिला, मोबाईल दिले, गाडी दिली, घर दिलं, फ्लॅट दिला, वेळ प्रसंगी बँकेचं लोन काढून त्यांना फॉरेनला एज्युकेशनला पाठवलं, हे सगळं आम्ही केलं. पण जे आम्ही त्यांना दिलं नाही त्याची आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो हे आमचं पाप आहे. वार्धक्यामध्ये माझ्या मुलांकडून मी काय अपेक्षा करावी, जर माझ्या मुलाला मी ते सांस्कृतिक धन या भारत भूमीचं जे अलौकिक संस्कारक्षम शिक्षण आहे ते दिलं नसेल, मी त्याला मौर्यवंशीय भारत कसा होता ते आर्य चाणक्याच्या पलीकडे जाऊन कधी शिकवलंच नाही, आणि त्याने आर्य चाणक्य काहीतरी कोट देऊन तेवढ्या पुरतच शिकवलं. आर्य चाणक्य जर कौटिल्याचं अर्थशास्त्र वाचलं, अर्थशास्त्र इज नॉट इकॉनॉमिक्स, जीवनाचं शास्त्र. लॉर्ड मेकॉले सारख्या आयपीसी लिहिणाऱ्या माणसांनी जर ते वाचलं नसतं तर ते आयपीसी लिहूच शकत नाही तो. त्यांनी त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सोन्याचा धूर निघायचा वाद हे बोलल्या जातो. तो काळ मौर्यवंश आहे की जगाच्या संपत्तीच्या 42% संपत्ती एकट्या भारतात होती त्या काळात. म्हणजे तुम्ही कल्पना करा तुमच्या श्रीमंतीचा आणि असा तो काळ कशामुळे घडला, ती काय प्रिन्सिपल्स होती हे का नाही तुम्ही तुमच्या विचारता. चक्रवर्ती सम्राट अशोक राजा त्याची कारकीर्द, महाराणा प्रतापांची कारकीर्द, छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द जी जगात अभ्यासली जाते, हा लौकिक कशामुळे घडला, भारत भूमीचं खरं औचित्य काय आहे, जेव्हा द्वैत आणि अद्वैत तुमच्या वैदिक साहित्यामध्ये वेद उपनिषदामध्ये सापडतं ते जगात कुठं सापडत नाही. हे बाकीचे सगळे धर्म जे पराधीन धर्म ज्याला म्हणतात, म्हणजे सोमॅटिक रिलीजन म्हणा किंवा अजून काय असेल, मी पराधीन धर्म म्हणतोय, हे कुठून तरी डिराईव्ह केलेले आहे. पण जे मूळ गंगोत्री ते वैदिक शास्त्र जे एकच असं आहे जगामध्ये की जे द्वैत आणि अद्वैत समजून सांगतं. आणि खऱ्या अर्थाने द्वैत नाहीच आहे, देव आणि तुम्ही अशा दोन एंटिटी प्रत्येक धर्मात आहे, ख्रिश्चनांमध्ये, मुसलमानांमध्ये, शिखांमध्ये, कुठल्याही धर्मामध्ये देव एक कोणतरी वेगळा आहे, तुम्ही कोणतरी वेगळा आहे, तुम्ही मग त्याला शरणागत व्हान, त्याला तो आज्ञा देतो त्याप्रमाणे चला वगैरे, जीवच वगैरे तीन बेसिक आहे. फक्त वैदिक धर्म सांगतो की तू आणि तो दोन नाहीच आहे. अद्वैत द्वैतातलं अद्वैत साधणारा हा एकमात्र फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट आहे. आणि तो फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट तुम्ही जर तुमच्या संस्कृतीच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांची तरुणांची संभ्रम असता घालवण्यासाठी की तुम्ही कोण आहात, त्यांना आयडेंटिटीच नाहीये. आता भारतीयत्व ही आपली खरी आयडेंटिटी, हिंदुत्व ही आयडेंटिटी नंतर आली असेल, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. पण भारतीयत्वाच्या आयडेंटिटीला जर तुम्ही हिंदुत्वाच्या पांघरून आणि झाकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं अपुरं पडतं चादर, ती ते झाकल्याच जाऊ शकत नाही, एवढं प्रचंड मोठं आहे ते. म्हणून ते तुम्ही त्यांना शिकवा, हे आम्ही शिकवलं नाही. भ्रमिष्ठ आणि संभ्रमावस्थेमध्ये आजची तरुण पिढी आहे असं हाकाटी पेटलेलं आहे. अर्थात काही अंशी खरी आहे पण बऱ्याच अंशी ती खोटी आहे. खूप तरुण मला असे दिसतात की ज्यांच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप काहीतरी करतात, जागतिक स्तरावर नावाजले गेलेले आहे. आता तुमची नागपूरची ती देशमुख तिने लौकिक घडवला, तर हे सगळे तरुणांमध्ये सगळं आहे. बुद्धिबळपट त्या बुद्धिबळपटूवर आठवलं की आमचं जे भारतीयत्वाचं लेणं आहे ते काय शिकवतं की हे जग कोणी काही सांगेल कसंही फिरेल, उद्या मीडिया कसाही म्हणेल, उद्या ऍड एजन्सी काही सांगतील, पुस्तकं काही सांगतील, एखादा वक्ता आला चार पुस्तकं वाचली तो बडबड काही करेल. तू तुझ्या बुद्धीचा ठाव घ्यायचा. शब्द प्रामाण्य विरुद्ध बुद्धी प्रामाण्य. बुद्धी प्रामाण्य आम्हाला शिकवणारी आमची भारतीय संस्कृती आहे. 5000 वर्षात एवढा मोठा तत्वज्ञ जगात कुठेच झाला नाही तो आमच्याकडे आहे गौतम बुद्ध. तो बुद्धम शरणम गच्छामि म्हणतो, म्हणजे बुद्धीला शरण जा, दुसऱ्याच्या वक्तव्याला शरण गेला तो तुझा उपयोग दुरुपयोग करेल, तो एक्सप्लॉयटेशन करेल धर्म या नावाने की इतर कुठल्याही गोष्टीने, म्हणून तू तुझ्या बुद्धीला शरण जा. हे मी करतोय ते खरंच योग्य आहे का? तर्कशुद्धता आणि विवेक जर तुला म्हणत असेल की ते योग्य आहे तर ते तू करायचं. हे आमची मूळ तत्वज्ञानी गंगोत्री आहे भारतीयत्वाची. हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिली का? नाही दिली. आणि आता तर काय प्रकार आहे की बऱ्याचशा म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून, कारण कसं आहे शिक्षणातून संस्कार, संस्कारातून घडेल कृती ती होईल तुमची संस्कृती. तिथं जर मुळात तुम्ही हा झरा आटवून टाकला असेल किंवा गढूळ केला असेल तर तुम्हाला शुद्ध हे कसं मिळेल, शुद्ध तरुणही कसे मिळेल. आणि आज ही शोकांतिका मला तुझ्या पॉडकास्ट मध्ये बोलताना वेदना होती थोडी की भारताकडे 58% तरुणाई आहे. जगामध्ये एवढं पर्सेंटेज तरुणांचं कुठल्याच देशाला लाभलेलं नाही जे भारताला लाभलंय. आणि हाच खरा सुवर्ण काळ आहे भारताचा. पण तो भारत कदाचित त्या पद्धतीने जगासमोर येऊ नये, उद्या महाशक्ती होऊ नये असं जे परकीय षडयंत्र आहे त्याचे आम्ही बळी झालो की काय, आमच्या व्यवस्था त्याच्या बळी झाल्यात की काय, असा संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती. अरे तरुणाला ड्रग्सचा बघा प्रॉब्लेम, बाकीचे अजून काही बघा, मी अनेक चॅनलवर बोललेलो याच्याबद्दल. आत्महत्येचं प्रकरण वाढले, प्रकार वाढलेले आहेत. तरुणांचं अरे हे 14-15 वर्ष वय कळीतून फुल होण्याचं उमलण्याचं वय आहे आणि याच्यात तुम्ही आत्महत्या करता, हॅव इट इज पॉसिबल. तर या दृष्टीनं मला वाटतं आपल्या तरुणांकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे आणि आपलं जे चुकलंय ते स्पष्टपणे त्याच्यासमोर कबूल करायचं. हो, आम्ही तुम्हाला भौतिक सुख दिली व सुबत्ता दिल्या, पण एक तुम्हाला आत्मिक सुबत्ता तो अनुभव जीवन जगण्याचा वंचित ठेवलं, त्याच्यामुळे ते स्वतःची ओळख करण्यात पारखे झाले आणि त्या पारकत्वामुळे थोडस भरकटले पण आलेलं आहे. पण माझा विश्वास आहे आपलं संत साहित्य, चांगले चांगले लोक, चांगलं चांगलं साहित्य उभं येत आहे. फक्त एवढंच की हे व्हॉट्सअप विद्यापीठाच्या रणधुमाळीमध्ये ते सगळं कुठं मागे पडू नये एवढीच मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो.
1: आणि तुम्हाला उत्तम आरोग्य आयुष्य लाभू दे हे ईश्वराचरणी मी प्रार्थना करते. प्रेक्षक, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण ऍडव्होकेट धनराज वंजारी साहेब यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. सरांचे सगळे अनुभव, पोलीस खात्यातले अनुभव आणि साहित्यिक विश्वाचे अनुभव तुम्हाला नक्कीच आवडले असतील अशी आशा व्यक्त करते. आणि सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: विद्यार्थ्यांनी आज या स्वातंत्र्य दिनी काय संदेश घेऊन जायचा, त्याच्यामध्ये अय्यम्मा इकबाल तो एक तुमच्या दृष्टीने मुसलमान माणूस आहे पण त्याने काय लिहिलेलं आहे आणि ते गीत आज या स्वातंत्र्य दिनाला प्रत्येक परेड वर, प्रत्येक ग्राउंडवर तुम्हाला वाचताना दिसेल. सारे जहां से ते म्हणतात की मगरीब की वादियों में गूंजी अजा हमारी. मगरी म्हणजे पाश्चिमात्य देश आणि अजा म्हणजे आमचा आवाज, आमचा आगास. भारतीयत्वाचा आगास एवढा मोठा आहे. मगरीब की वादियों में गुंजी अजा हमारी, मुमकिन नहीं मिटाना नामोनिशा हमारी. आमचं जे मूळ वैदिक भारतीयत्व आहे ते तुम्ही नष्टच करू शकत नाही. आमचं जे हिंदवी हे छत्रपतींच्या याच्यामध्ये ते दिसतं. हिंदू हा वेगळा कन्सेप्ट आपण धरून चालू. हिंदवी हिंदुत्व हे तुमच्या भारतीयत्वाशी जोडलं जातं की मगरीब की वादियों में गूंजी अजा हमारी, मुमकिन नहीं मिटाना नामो निशा हमारा. क्या बात है कि मिट्टी नहीं है हस्ती हमारी, वरना बरसों दुश्मन रहा है दौरे जहां हमारा. काय आहे की आम्ही संपतच नाही. अनेक देशाच्या संस्कृती त्यांचे भूखंड नष्ट झाले. साधारण 48 देश असे आहे आतापर्यंत या भूतलावरचे ज्यांचं नावही कोणाला माहिती नाही, ते नष्ट झाले, त्यांची संस्कृती पण नाही. पण भारतीय तो काही नष्ट होत नाही. इथं मोगल आले, अंग्रेज आले, डच आले, पोर्तुगाल आले, फ्रेंच आले, कोण नाही आले, पण भारतीय तो अजून एक ताटमाने आहेत. मगरीब की वादियों में गुंजी अजा हमारी, मुमकिन नहीं मिटाना नामो निशा हमारा. क्या बात है कि मिट्टी नहीं है हस्ती हमारी, वरना बरसों दुश्मन रहा है दौरे जहां हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा.
1: धन्यवाद,
0: नमस्कार.

Ah.